नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. 103.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र. श्रोते हो, आज आहे मंगळवार, भारतीय सौर दिनांक 15 वैशाख शके 1948, अर्थात दिनांक 5 मे 2026. सकाळचे 5:55 आणि 40 सेकंद झाली आहेत. आजच्या प्रसारण सभेत आपलं स्वागत. श्रोते हो, या प्रसन्न सकाळची प्रसन्न सुरुवात करणार आहोत मंगलवाद्यानं.

श्रोते आपण ऐकत होतात उस्ताद बिस्मिल्ला खा यांचं स्नेहवादन. आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. 103.1 MHz वर सकाळचे 6 वाजतात. आता दिल्ली केंद्रावरून हिंदी समाचार प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत काही क्षणातच.

0: 103.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 6:05 झाली आहेत. प्रसारित करणार आहोत चिंतन, याचं लेखन विद्यागौरी ठुसे यांचं. ऐकूया चिंतन.
1: श्रीराम समर्थ. नमस्कार श्रोतेहो, कालच्या चिंतनातलाच नाम महिमा हा धागा घेऊन आपण श्री मुक्ताईंचा नाम महात्म्यावरचा अजून एक अभंग पाहूया. भजन भावो देही नित्य नाम पैठा, नामेची वैकुंठा गणिका गेली. नाम मंत्र आम्हा हरी राम कृष्ण, निशिदिनी प्रश्न मुक्तिमार्गू. नामची तारकू तरले भवसिंधू, हरी नाम छंदू मंत्रसार. मुक्ताई चिंतनी हरी प्रेम पोटी, नित्य नाम घोटी अमृत सदा. या अभंगातही मुक्ताई नाम घेण्यानी काय होतं यावर प्रकाश टाकताना म्हणतात, भजन भावो देही नित्य नाम पैठा. म्हणजे देहाला नित्य हरिभजनाची सवय असेल तर नामाच्या राज्यात प्रवेश मिळतो. इथं नित्य या शब्दावर विशेष लक्ष एकाग्र करायला हवं. बहुतांश जण कथा कीर्तनातून प्रेरित होऊन सुरुवातीला नामस्मरण करायला लागतातही, पण वर्षानुवर्ष या मार्गात राहूनही त्यांना नामाचा म्हणावा तितका स्वानुभव येत नाही आणि मग नाम सोडून इतर साधनांच्या मार्गावर जावं असं वाटायला लागतं. असं का होतं? तर मुळात नाम हे अत्यंत निरुपाधिक साधन आहे, म्हणजेच त्याला कोणतीही उपाधी नाही, त्याला स्वतःची अशी चव नाही. आपली स्वतःची आवड त्यात मिसळून ते घ्यावं लागतं असं नामावतारी संत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात. म्हणून तर नाम स्वतःच परमात्म स्वरूप आहे. एक मन सोडल्यास नामाची उपासना करायला अन्य कोणत्याच गोष्टीची आवश्यकता नाही. ते मन सर्व भावे नामामध्ये गुंतायला हवं. पुढे पुढे या मनाचंही अस्तित्व संपून केवळ नामाचा अनाहत नाद अथवा स्पंदन येत राहतात आणि हेच आनंदरूप असं संतांचं नाम आहे. या अवस्थेपर्यंत जाण्यासाठी अथवा ही अवस्था प्राप्त होण्यासाठी नामाचा नित्य सराव मात्र करायला पाहिजे. कारण कोणतीही गोष्ट सहजतेने येण्यासाठी आधी भरपूर सराव करावा लागतो. या सरावालाच उपासना म्हणतात. उदाहरणार्थ एखादा फलंदाज मैदानामध्ये सहजगत्या चौकार षटकार लगावताना दिसतो खरा, पण याच सहजतेमाग वर्षानुवर्षाचा सराव कारणीभूत असतो. या सरावामुळेच प्रत्यक्ष खेळाच्या वेळी योग्य संधी आली की ती आपोआप साधली जाऊन चौकार षटकारांचा वर्षाव होतो आणि प्रेक्षकांमध्ये जल्लोषाची भावना येते आणि टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होतो. परंतु या स्थितीपर्यंत पोहोचण्याआधी जो सराव केला गेला आहे तो नित्य नेमानी न कंटाळता आणि होईल तितका अचूक करावा लागतो. इथे हा सराव म्हणजे त्या फलंदाजाची उपासनाच नाही का? मग व्यवहारातल्या एखाद्या खेळात किंवा विद्येत किंवा कलेत नैपुण्य मिळवून त्याच्या आनंदाचा उपभोग घ्यायचा असेल तर जसा सराव आवश्यक आहे त्याला पर्याय नाही, तद्वत नामाचाही असा आनंद

0: आनंददायक अनुभव येण्यासाठी त्याच्या नित्य सरावाला पर्याय नाही हे उघड नाही का? तात्विकदृष्ट्या असं उदाहरणांनी पटवून दिल्यावर सुद्धा नामाचं महात्म्य पटल्यासारखं वाटतही, पण ती धारणा पुढे टिकून राहत नाही. मग धारणा टिकून राहत नाही म्हणून सराव होत नाही, आणि सराव होत नाही म्हणून खरा अनुभवही येत नाही. परिणामी पुन्हा धारणेलाच तडा जातो. या दुष्टचक्रातून बाहेर येणं मग अवघड होतं आणि उपासना थंडावते. म्हणूनच स्वतःच्या मनावर थोडी बळजबरी करून सुरुवातीला रोज 5 मिनिट का होईना ठराविक वेळी आणि जमल्यास ठराविक ठिकाणी अट्टाहासानी बसून नामस्मरण करण्याची शिस्त लावून घ्यायला हवी. हे जमल्यानंतर नामस्मरणाचा कालावधी हळूहळू वाढवावा. अशी प्रत्यक्ष नामस्मरणाची कृती निष्ठेनी नित्य घडत गेली तर देहात भजन भाव प्रगट होईल आणि दिवस रात्र सतावणारा मुक्तीचा प्रश्न आपोआप सुटेल. राम कृष्ण हरी या तारक मंत्राचा असा छंद लागल्यामुळं मुक्ताई प्रेमपूर्वक हे हरिनाम घोटते असाच या अभंगाचा आशय असावा. जय जय राम कृष्ण हरी.
1: श्रोतेहो, आपण ऐकत होतात चिंतन, याचं लेखन केलं होतं विद्यागौरी ठुसे यांनी. चिंतन हे सदर आपण ऐकलं आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र. श्रोतेहो, आता प्रसारित करणार आहोत भक्तिसंगीताचा भक्तिमय कार्यक्रम प्रभात वंदना. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत गणेश पंचरत्न स्तोत्र, स्वर वैभवी शेटे यांचा आणि ही रचना शंकराचार्य यांची.

श्रोतेहो प्रभात वंदना या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं वैभवी शेट्टी यांच्या स्वरातील श्री गणेश पंचरत्न स्तोत्र. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर यांनी गायलेली ग. दि. माडगुळकर यांची ही भोपाळी याला संगीत स्नेहल भाटकर यांचं.

गदी माडगुळकर यांची भूपाळी, आपण ऐकली. हा स्वर होता सुमन कल्याणपूर यांचा आणि याला संगीत होतं स्नेहल भाटकर यांचं. श्रोतेहो प्रभात वंदना या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत लता मंगेशकर यांना. रामकृष्ण बाबू सोमय्याजी यांची ही रचना आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत.

लता मंगेशकर यांच्या स्वरातील रामकृष्ण बाबू सोमयाजी यांची भक्तिरचना आपण ऐकली. त्याला संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. श्रोतेहो प्रभात वंदना हा भक्तिसंगीताचा भक्तिमय कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत संत तुकाराम महाराजांचा अभंग. याला संगीत कमलाकर भागवत यांचं आणि गात आहेत सुमन कल्याणपूर.

अनूप जलोटा यांच्या स्वरातील हिंदी भक्तिरचना आपण ऐकली. श्रोते हो, प्रभात वंदना या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमाची सांगता करणार आहोत समूह स्वरातील देशभक्तीपर रचनेनं. ही रचना आनंद टेकाडे यांची आणि याला संगीत कानू घोष यांचं.

0: समूह स्वरातील आनंद टेकाडे यांची देशभक्तीपर रचना आपण ऐकली. तिला संगीत होतो कानू घोष यांचं. श्रोते हो, या देशभक्तीपर रचनेबरोबरच आजचा प्रभात वंदना हा भक्ती संगीताचा भक्तिमय कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचा आनंद आपण घेतलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. श्रोते हो, आता प्रसारित करणार आहोत शेतीविषयक माहितीवर आधारित सदर कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत खरीप हंगामातील प्रमुख पिकांचे सुधारित वाण आणि त्यांची वैशिष्ट्य याविषयी कृषी विज्ञान केंद्र कालवडे येथील विषय विशेषज्ञ विशाल महाजन यांनी केलेले मार्गदर्शन.
2: सर नमस्कार.
3: नमस्कार
2: सर. फळबागा लागवड करताना आपण प्रमुख फळबाग पिकं जी आहेत त्याचे सुधारित वाण आणि त्याच्याबद्दलची वैशिष्ट्य आपण जाणून घेतली. आता सीताफळ आणि आवळा हे सुद्धा जरी डोंगराळ भागात येणार असली फळपिकं तरी सुद्धा त्याची लागवड केली जाते आणि त्याच्यामध्ये काही सुधारित वाण आहेत का आणि त्याची वैशिष्ट्य काय?
3: नक्कीच. आता प्रामुख्यानं आवळा आणि जर सीताफळ बघितलं आपण तर हे जो दुष्काळी भाग आहे किंवा जिथं पाण्याची कमतरता आहे किंवा थोडं माळ रान आहे ज्या ठिकाणी पाण्याचा चांगला निचरा होतोय कमी पाणी आहे अशा ह्याच्यामध्ये हे आवळा आणि सीताफळ आपण घेऊ शकतोय. प्रामुख्यानं आवळा आपण बघतोय की आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आहे किंवा इतर काही चांगले खनिज आहेत अन्नद्रव्य आहेत हे आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. आवळ्यापासून बरेच आयुर्वेदिक प्रॉडक्ट देखील बनवतात त्यामुळे आवळ्याला चांगली मागणी आहे. तर आवळ्यासाठी जर बघितलं आपण तर काही लहान आवळे आणि मोठे आवळे आहेत जे प्रोसेसिंग करतात किंवा प्रक्रिया करतात त्यांना तो मोठा जो आवळा आहे त्याची डिमांड जास्त असते आणि जे छोटे आवळे आहेत हे छोट्या आवळ्यापासून त्यापासून तेल काढणे किंवा बाकीचे जे काही
2: लोणची
3: जाम तयार करणे अशासाठी केले जातात. तर प्रामुख्यानं आवळ्यामध्ये कृष्णा कांचन चकैया व नीलम ह्या व्हरायटी आहेत म्हणजे वान आहेत त्यामध्ये कृष्णा कांचन किंवा नरेंद्र N7 हा देखील जुना वान आहे तो देखील आवळ्यामध्ये चांगल्या पद्धतीचं उत्पादन देतोय. त्याची देखील साईज हा आकार देखील मोठा आहे कृष्णा आणि कांचन सारखाच. तर अशा पद्धतीनं ह्या आवळ्याचं जर आपण नवीन जातीची जर निवड केली तर नक्कीच आपल्याला आवळा पिकापासून हे उत्पादन चांगलं मिळणार आहे. त्याचबरोबर सीताफळ देखील हे एक कोरडवाहू भागातलं एक फळपीक चांगलं पीक आहे. सीताफळापासून पण देखील आजकाल आपण बघतोय की त्याचा पल्प काढून देखील बरेच प्रक्रियायुक्त पदार्थ बनवले जातात. तर प्रामुख्यानं सीताफळ ह्याच्यामध्ये फुले पुरंदर फुले जानकी हा संकरित वान आहे आणि बाळानगर हे महत्वाचे वान सीताफळामध्ये

0: आहेत आणि ह्या वाणांची जर निवड केली तर नक्कीच उत्पादन देखील जास्त मिळणार आहे आणि फळांचा आकार असेल किंवा आतलं घर आहे तर घर देखील आपल्याला सीताफळापासून हा मिळणार आहे. म्हणून बरेच शेतकरी बाळानगरची जी सीताफळची वाण आहे हा वाण देखील वापरत चाललेले आहेत. तर हे जी रोपं घेताना मगाशी सांगितलं की शासकीय मान्यताप्राप्त नर्सरी आणि रोगमुक्त जी रोपं आहेत हे रोपं घेणं फार गरजेचं आहे.
1: आणि फळबागांची लागवड करणं हे एक शाश्वत शेतीसाठी एक चांगला पर्याय आहे. त्यामुळे ज्यावेळेला आपण लागवड करायची आहे त्यावेळेला या सुधारित वाणांचा विचार करणं आणि त्याच्या वैशिष्ट्यांसह ते समजून घेणं खूप महत्वाचं आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बंधूंनो, कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं खरीप हंगामातील प्रमुख पिकांचे सुधारित वाण आणि त्यांची वैशिष्ट्ये याविषयी कृषी विज्ञान केंद्र कालवडे येथील विषय विशेषज्ञ विशाल महाजन यांनी केलेलं मार्गदर्शन. कृषीवाणी हे शेतीविषयक माहितीवर आधारित सदर आपण ऐकलं आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून 103.1 MHz वर आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र. श्रोते आता ऐकणार आहोत आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची थोडक्यात रूपरेषा. सकाळी 6:50 परिसर या अंतर्गत ऐकणार आहोत किरकसाल तालुका माणची जैव विविधता पुनर्निर्माण याविषयी, याचं लेखन चिन्मय सावंत यांचं. दिनविशेष हे सदर सकाळी 6:55 याचं संकलन सचिन प्रभुणे यांचं. ठीक 7 ऐकणार आहोत आजचा सुविचार. 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत तर दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू सकाळी 7:25. 7:40 ऐकणार आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.

7:45 शिवसृष्टी हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकणार आहोत, तर 7:50 आनंद घेणार आहोत सुगम संगीताच्या कार्यक्रमाचा. सकाळी 8 समाचार प्रभात हे हिंदीतील बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 8:15 ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची, तर 8:25 ग्राहक केंद्रित कार्यक्रम सक्सेस अबॅकस अँड एज्युकेशन. सकाळी 8:30 मराठीमधून बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 8:40 आनंद घेणार आहोत मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा, तर 9 हिंदी चित्रपट संगीत, 9:30 मिश्र संगीताचा कार्यक्रम. श्रोते, सकाळी 10 ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकणार आहोत डॉक्टर महाजन स्किन केअर. 10:05 ग्राहक केंद्रित कार्यक्रम मसवडकर सराफ. 10:10 ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकणार आहोत श्वास हेल्थ केअर सांगली. आणि 10:15 ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची. श्रोते, सकाळी 10:30 नाट्यसंगीताचा कार्यक्रम प्रसारित करणार आहोत, तर काही गझल ऐकणार आहोत आज सकाळी 11:00. सकाळी 11:30 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. दुपारी 12 वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्यानंतर दुपारी 1 सायंकाळी 5 विविध भारती प्रसारण सेवेचे विविध रंगी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आपण ऐकणार आहोत, आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत. दरम्यान दुपारी 1:30 मराठी राष्ट्रीय बातमीपत्र आणि दुपारी 3 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरूनच आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सायंकाळी 5 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. संध्याकाळी 5:30 युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 6 पुन्हा आनंद घेणार आहोत विविध भारती प्रसारण सेवेच्या विविध रंगी

कार्यक्रमांचा. संध्याकाळी 7 वाजता प्रादेशिक बातमी आणि 7:15 वृत्त विशेष मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सायंकाळी 7:30 आमच्या शेतकरी बांधवांसाठी प्रसारित होणारा कार्यक्रम किसानवाणी. यामध्ये सुरुवातीला ऐकणार आहोत तो सुविचार आणि त्यानंतर आत्मनिर्भर शेतकरी शंकर बागल मुक्काम सोनापूर पोस्ट नागठाणे तालुका जिल्हा सातारा यांची भाजीपाला उत्पादन याविषयी श्रेया गोलीवडेकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यानंतर कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण. 8 वाजल्यापासून पुन्हा आनंद घेणार आहोत विविध भारती प्रसारण सेवेच्या कार्यक्रमांचा. हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आपण ऐकणार आहोत. 8:45 समाचार संध्या हे हिंदीतील बातमीपत्र, 9 वाजता News@9 आणि 9:15 स्पॉटलाईट दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 9:30 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम, 11 वाजता हिंदी समाचार आणि 11:05 इंग्रजीमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. तर श्रोते हो, ही होती थोडक्यात ओळख आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. श्रोते हो, अशा विविधरंगी कार्यक्रमांचा आणि सुमधुर गीतांचा आनंद घेण्यासाठी सोबत राहा 103.1 MHz आणि ऐकत राहा आपली मनपसंत FM वाहिनी सातारा आकाशवाणी. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र.
1: रेशीम गाठी मराठा समाजातील वधूवरांचे विवाह जमवणारी सुधाकर देशमुख यांची संस्था रेशीम गाठी, शाहू चौक नगरपालिकेजवळ सातारा. मोबाईल 92 26 38 37 90. ऑनलाईन नोंदणी करता वेबसाईट www.रेशीमगाठीमराठा.com.

0: श्री शाहू धर्मादाय नेत्र रुग्णालय कोडरी सातारा, डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक मशीनद्वारे खात्रीशीर उपचार, अनुभवी व तज्ञ डॉक्टर्स, फेको मशीनद्वारे मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तपासणी फी फक्त 50 रुपये. पत्ता: रहमतपूर रोड, कॅनॉल चौक, कोडोली, सातारा. मोबाईल: 755-871-2205, 755-871-2205.
1: बेतले जर कधी जीवाशी, DCC उभी आहे पाठीशी. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण.
2: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार सदर विमाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत.
1: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा DCC शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या, बस. बाकी वार्षिक प्रीमियम सातारा DCC बँक भरेल.
2: सातारा DCC च्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण. सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू.
3: डॉक्टर रेवलेज डायबेटीस इम्पॅक्ट टेस्ट.
4: तळपायाची जळजळ, डोळ्यांचे मधुमेही आजार, मूत्रपिंड बिघडणे, पायाच्या नसांची हानी, शिवाय इतर संभाव्य गुंतागुंत अशा मधुमेही परिणामांच्या व्यापक मूल्यांकन चाचण्या.
3: सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा. 90-21-28-45-70.
5: जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर्स, आता 2 शाखांमधून.
3: 1. नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि 2. कमानी हाऊस राजपथ सातारा. जेम्स लेडीज स्वतंत्र विभाग.
5: जस्ट बेसिक, आता आतून रहा एकदम इंटरनॅशनली कम्फर्टेबल.
6: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था, गणपती आळी, भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
7: 1 नंबर आर्थिक नियोजनासाठी 73-87-88-12-79, 73-87-88-12-79.
8: गुंतवणुकीचे लेटेस्ट ऑप्शन्स, बॅलन्स्ड पोर्टफोलिओ, अर्थपूर्ण प्रशिक्षण.
7: गिरीशा वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड, साखरगड प्राईड, NH 48, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा.

0: आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र 101 मेगाहर्ट्झवर. श्रोते आपण ऐकत आहात आपली मनपसंत एफ एम वाहिनी सातारा आकाशवाणी. सकाळचे 6:50 झाली आहेत. आता प्रसारित करणार आहोत परिसर. या अंतर्गत ऐकणार आहोत किरकसाल तालुका माणची जैवविविधता पुनर्निर्माण, याचं लेखन चिन्मय सावंत यांचं. ऐकूया परिसर.
1: नमस्कार श्रोतेओ, जागतिक लांडगा दिन आणि ग्रामस्थांमधील जनजागृती. भारतीय लांडगा म्हणजेच इंडियन वुल्फ हा मानदेशाच्या गवताळ आणि निम शुष्क परिसंस्थेतील अन्नसाखळीतील सर्वोच्च आणि अत्यंत महत्वाचा दुवा आहे. असे असूनही दुर्दैवाने वर्षानुवर्षे लांडग्याबद्दल समाजात अनेक चुकीचे समज आणि अनाठायी भीती पसरलेली आहे. लांडगे लहान मुलांना पळवतात किंवा पाळीव प्राण्यांवर सतत हल्ले करतात. अशा निराधार गैरसमजामुळे या अत्यंत लाजाळू प्राण्याला अनेकदा नाहक मारले जाते. त्यामुळेच लांडग्यासारख्या महत्वपूर्ण प्रजातीचे संवर्धन करण्यासाठी केवळ वनविभागाचे कायदे पुरेसे नसून स्थानिक लोकसहभाग वाढवणे आणि ग्रामस्थांच्या मनातील गैरसमज दूर करणे अत्यंत गरजेचे मानले जाते. याच उद्देशाने प्रेरित होऊन सातारा जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यातील किरकसाल गावाने एक अत्यंत अभिनव आणि ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. निसर्ग आणि जलसंवर्धनात नेहमीच आघाडीवर असणाऱ्या या गावाने जागतिक लांडगा दिन म्हणजे इंटरनॅशनल वुल्फ डे अत्यंत उत्साहात आणि लोकसहभागातून साजरा करण्याची एक अनोखी प्रथा सुरू केली आहे. विशेष आणि अभिमानाची बाब म्हणजे अशा प्रकारे संपूर्ण गाव एकत्र येऊन लांडगा दिन साजरा करणारे आणि या दुर्लक्षित वन्यजीवांच्या संवर्धनासाठी पुढाकार घेणारे किरकसाल हे महाराष्ट्रातील पहिलेच गाव ठरले आहे. हा उपक्रम परिसरातील इतर गावांसाठी एक दिशादर्शक मॉडेल बनला आहे. शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थांमध्ये वन्यजीव संवर्धनाबाबत व्यापक आणि सखोल जनजागृती करण्यासाठी या दिवशी गावात विविध उपक्रम राबवले जातात. लांडग्यांचे निसर्गातील महत्व, गवता प्रदेशांचा सुरक्षित अधिवास आणि लांडगा नष्ट झाल्यास पर्यावरणाचे आणि शेतीचे कसे नुकसान होईल यावर तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन केले जाते. लहान मुलांसाठी चित्रकला, निबंध स्पर्धा, प्रभात फेरी आणि माहितीपटांचे आयोजन करून त्यांच्या कोवळ्या मनातील वन्यजीवांविषयीची भीती कायमची दूर केली जाते. त्यांच्या निसर्गाबद्दल आदर, कुतूहल आणि प्रेम निर्माण करण्याचे मोलाचे काम या माध्यमातून सातत्याने साधले जात आहे. या संपूर्ण प्रक्रियेत सर्वात मोठे आणि लक्षणीय यश म्हणजे ग्रामस्थांच्या मानसिकतेत झालेले सकारात्मक परिवर्तन. पूर्वीच्या काळी या डोंगर रांगांमध्ये आणि गवताळ भागात वन्यजीवांची शिकार मोठ्या प्रमाणावर होत असे. विशेषतः नागपंचमी सारख्या सणांच्या दिवशी तर परंपरेच्या नावाखाली रान ससे, तितर, लांडगे, खोकड आणि इतर वन्यजीवांची शिकार करण्याची अत्यंत अनिष्ट प्रथा या भागात रूढ झाली होती. परंतु सातत्यपूर्ण जनजागृती आणि निसर्गाचे महत्व पटवल्यामुळे आज हे चित्र पूर्णपणे पालटले आहे. गावकऱ्यांचे आता कायमस्वरूपी मतपरिवर्तन झाले असून एकेकाळी शिकारीसाठी जंगलात जाणारे हात आता स्वतःहून वन्यजीवांचे भक्कम रक्षक बनले आहेत. परिसरातील कोणत्याही प्राण्याला इजा न पोचवण्याचा आणि शिकार करणाऱ्यांना रोखण्याचा ठराव गावाने केला आहे. किरकसालाच्या या ग्रामस्थांनी संपूर्ण राज्याला हे दाखवून दिले आहे की जेव्हा स्थानिक समाज वन्यजीवांच्या रक्षणाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतो तेव्हा खऱ्या अर्थाने शाश्वत निसर्ग संवर्धनातून साध्य होते. आज हेच गावकरी खऱ्या अर्थाने या गवता प्रदेशातील आणि लांडग्यांचे वन्यजीव रक्षक म्हणून नावारूपाला आले आहे.
0: श्रोतेहो, परिसर अंतर्गत आपण ऐकलं किरकसाल तालुका माणची जैवविविधता पुनर्निर्माण याविषयी. याचं लेखन केलं होतं चिन्मय सावंत यांनी. परिसर हे सदर आपण ऐकलं आकाशवाणीच्या

0: सातारा केंद्रावरून 103.1 MHz वर आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र. सकाळचे 6:55 होत आहेत. ऐकणार आहोत दिनविशेष. याचं संकलन केले सचिन प्रभुणे यांनी. ऐकूया दिनविशेष.
1: श्रोतेहो नमस्कार. आज आहे 5 मे. साम्यवादी विश्वक्रांतीचा कृतिशील पुरस्कर्ता समाजशास्त्रज्ञ अनेक समाजवादी विचारसरणींपैकी एका समाजवादी विचारसरणीचा प्रणेता कार्ल मार्क्स यांचा जन्म 5 मे 1818. दास कॅपिटल हा त्याचा उत्कृष्ट म्हणून प्रसिद्ध असलेला ग्रंथ होय. इंटरनॅशनल वर्किंग मेन्स असोसिएशन या संघटनेत कामगारांचा पवित्र ग्रंथ म्हणून या ग्रंथाचं वर्णन केलेलं आहे. भांडवलशाही समाजव्यवस्था ही प्रत्येक समाजरचनेसारखीच आणि जिवंत शरीरासारखी रचना आहे. तिचा विकास तिच्या अंतर्गत स्वभावनियमानच होतो. नफा मिळवण्याची प्रवृत्ती अपयशी होऊ लागली, नफा कमी होऊ लागला म्हणजे सबंध समाजरचना डळमळते, भांडवलशाहीचा नाश होतो आणि तिच्या ठिकाणी अधिक उच्च दर्जाच्या समाजसंस्थेची स्थापना होते. ब्रिटिश कामगार वर्गाचं दैन्य आणि दुर्दशा मार्क्सनं पाहिली, मोजली आणि त्यावरून भविष्यवाद काढला की या भांडवलशाहीच्या खासगी संपत्तीवर खिळा ठोकला जात आहे आणि ज्यांनी लुटलं ते लुटले जाणार आहेत. पीडित जनतेला फार मोठा आशावादी दृष्टिकोन देण्यात मार्क्स हा यशस्वी झाला. पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी लाहोर इथं गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली 5 मे 1901. पश्चिम जर्मनीला सार्वभौमत्व प्राप्त झालं 5 मे 1955. दक्षिण पाकिस्तानातल्या हडप्पा इथं केलेल्या उत्खननात पुरातत्ववेत्त्यांना सर्वात प्राचीन लिपीचे अवशेष मिळाले 5 मे 1999. फ्रान्सचा सम्राट, असामान्य सेनापती आणि कर्तबगार प्रशासक नेपोलियन बोनापार्ट यांचं निधन झालं 5 मे 1821. निसर्गकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे उर्फ बालकवी यांचं निधन झालं 5 मे 1918. बालकवींच्या बहुतेक कवितांमध्ये निसर्ग मध्यवर्ती असला तरी रूढ अर्थानं निसर्गवर्णन हा त्यांच्या कवितांचा हेतू नाही. निसर्गाशी तादात्म्य पावलेल्या कविमनाचे ते सहजोद्गार आहेत. 1907 जळगावात पहिलं महाराष्ट्र कवी संमेलन झालं. या संमेलनाचे अध्यक्ष डॉ कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांनी ठोंबऱ्यांना बालकवी ही पदवी दिली.

0: वाल्हेर घराण्याचे ख्यातकीर्त गायक आणि मराठी संगीत नाटकांचे संगीतकार गायनाचार्य पंडित रामकृष्णबुवा वझे यांचं निधन झालं 5 मे 1945 रोजी. वझेबुवांची ध्रुपद, खयाल, ठुमरी इत्यादी गायन प्रकारांवर हुकमत होती. ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक नौशाद अली यांचं मुंबईत निधन झालं 5 मे 2006 रोजी. नौशाद यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांना संगीत दिलं. त्यांनी चित्रपट संगीतात हिंदुस्थानी शास्त्रीय रागदारीचा वापर केला. आजवरच्या सर्वश्रेष्ठ भारतीय संगीतकारांमध्ये नौशाद यांचा उल्लेख केला जातो. हे होते आजचे दिनविशेष. पुन्हा भेट उद्याच्या दिनविशेषमध्ये. नमस्कार.
1: श्रोते आपण ऐकत होतात दिनविशेष. याचं संकलन केलं होतं सचिन प्रभुणे यांनी. दिनविशेष हे सदर आपण ऐकलं आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: माहिती मनोरंजनासोबत सुमधुर गाणी श्रोते हो आपण ऐकत आहात आपली मनपसंत एफ एम वाहिनी सातारा आकाशवाणी 103.1 मेगाहर्ट्सवर. सकाळचे 7 वाजले आहेत. ऐकणार आहोत आजचा सुविचार. या सुविचाराचे प्रायोजक आहेत 365 दिवस रोज 12 तास सेवा देणारी दिशिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
1: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
2: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
3: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
0: आजचा सुविचार आहे, वेळ जात नाही म्हणून एखादी गोष्ट करण्यापेक्षा अशा एखाद्या गोष्टीला वेळ द्यावा जी आपली वेळ बदलू शकेल. आजचा सुविचार आपण ऐकलात. या सुविचाराचे प्रायोजक होते 365 दिवस रोज 12 तास सेवा देणारी दि शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड. श्रोतेहो आजचा सुविचार आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी।
2: मग येत आहे ना शॉपिंगला मसवडकर ड्रेसेस मध्ये?
1: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।

टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920111417 9920111497.

0: पालेकर फूड प्रोडक्ट्स सातारा।
1: हर चाय के साथ पालेकर।
2: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं।
3: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
2: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं।
3: होऊ दे ना पूर्ण
2: आमचं बाळाचं स्वप्न।
3: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। संपर्क 866-91-676-72।

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसपडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
0: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
2: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
0: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
2: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे

0: अशिवाय उत्तम दिसू शकते.
1: सौजन्य नेत्र संजीवनी डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय सातारा.
2: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड ओसीएम विमलचे ब्रँडेड सूटिंग
0: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
2: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
0: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
2: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
0: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आले रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
2: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
0: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
2: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
0: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
2: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
0: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185 68006.

0: 103.1 MHz वर आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र। श्रोते हो, यानंतर 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत काही क्षणातच।
1: तेव्हा अवश्य ऐका वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12:30 सखी विश्व बुधवार 6 मे रोजी आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि 7 मे रोजी विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून वनिता मंडळ कार्यक्रमात
2: सखी विश्व

आकाशवाणी पुणे सविता मुसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल आसाममध्ये भाजपला प्रचंड बहुमत. तमिळनाडूमध्ये टीव्हीकेची पदार्पणातच चांगली कामगिरी. केरळमध्ये काँग्रेस प्रणित युडीएफचा विजय तर पुदुच्चेरीमध्ये स्थानिक AINRCला सर्वाधिक जागा. पंढरपूर तीर्थक्षेत्र आणि PMRDच्या आराखड्यांना मान्यता. आणि अहिल्यानगर जिल्ह्यात एकाच दिवसात 9 बालविवाह थांबवण्यात प्रशासनाला यश. आता सविस्तर बातम्या. पश्चिम बंगाल केरळम तमिळनाडू आसाम आणि केंद्रशासित प्रदेश पुदुच्चेरीमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपनं प्रचंड बहुमत मिळवून इतिहास घडवला आहे. मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणानंतर होणाऱ्या पहिल्याच निवडणुकीत 15 वर्ष सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसला पराभव पत्करावा लागला आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपनं 206 जागा जिंकत निर्णायक बहुमत मिळवलं आहे तर तृणमूल काँग्रेसनं 80 जागा जिंकल्या आहेत. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला केवळ 2 जागांवर समाधान मानावं लागलं तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला एका जागेवर विजय मिळाला. तृणमूल काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. भवानीपूर मतदारसंघात तृणमूल काँग्रेसच्या पक्षाध्यक्षा ममता बॅनर्जी यांचा भाजपाचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांनी सुमारे 15,000 मतांनी पराभव केला. आसाममध्ये मतदारांनी भारतीय जनता पक्षावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. आसाममध्ये भाजपनं 82 जागा जिंकल्या असून मित्रपक्ष आसाम गण परिषदेनं 10 जागा तर बोडोलँड पीपल्स फ्रंटनं देखील 10 जागा मिळवल्या आहेत. काँग्रेस पक्षाला 19 जागांवर विजय मिळाला असून ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटनं 2 जागा जिंकल्या आहेत. भाजप नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी जलुकबारी मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रतिस्पर्धी बिदिशा नियोग यांचा पराभव केला. तमिळनाडूमध्ये अभिनेते विजय यांच्या टीव्हीके पक्षाला पदार्पणातच भरघोस मताधिक्य मिळालं आहे. टीव्हीकेनं राज्यातील 234 मतदारसंघांपैकी 108 जागा जिंकल्या आहेत. द्रविड मुन्नेत्र कळगम अर्थात DMK पक्षाला 59 जागा मिळाल्या असून ADMK पक्षाला 47 जागांवर विजय मिळाला आहे. काँग्रेस पक्षाला केवळ 5 जागांवर विजय मिळाला आहे. दरम्यान केरळचे विद्यमान मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी त्यांचा राजीनामा राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांच्याकडे सुपूर्द केला. नवीन सरकारचा शपथविधी होईपर्यंत विजयन यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करावं अशी विनंती राज्यपालांनी त्यांना केली आहे. पुदुच्चेरीमध्ये 30 पैकी 18 जागांवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीला भक्कम बहुमत मिळालं आहे. एनडीएच्या घटक पक्षांपैकी ऑल इंडिया NR काँग्रेसनं 12 जागा तर भारतीय जनता पक्षानं 4 जागा जिंकल्या आहेत. इतर मित्रपक्ष ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळगम आणि लच्छिया जननायका कच्ची यांनी प्रत्येकी 1 जागा जिंकली आहे. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीनं 102 जागा जिंकून सत्तेत निर्णायक पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. राज्यात बारामती विधानसभा जागेच्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार 218,969 मतांनी विजयी झाले आहेत. बारामतीकरांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी बारामतीकरांचे आभार मानले. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले विजयी झाले असून त्यांनी 1,38,929 मतांनी विजय मिळवला. अक्षय कर्डिले यांच्या विजयानंतर भाजपनं राहुरीत मोठा जल्लोष केला. 2026 पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका कायम स्मरणात राहतील. भाजपच्या सुशासनाच्या राजकारणाचा विजय अर्थात जनशक्तीचा विजय झाला आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पश्चिम बंगालमध्ये मिळालेल्या भरघोस यशाबद्दल त्यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आणि नागरिकांचे आभार मानले आहेत. पश्चिम बंगालमधील विजय हा केवळ एका राज्यापुरता मर्यादित नसून देशाच्या सुरक्षिततेशी संबंधित मोठा विजय असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. देशात होणारी घुसखोरी दहशतवादी कारवाया आणि हल्ल्यांपासून देशाला सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीनं हा विजय महत्वाचा असल्याचं त्यांनी नमूद केलं.

हा विजय देशातील प्रत्येक नागरिकाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर असलेल्या विश्वासाचा असल्याचंही त्यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही भाजपचं अभिनंदन केलं आहे. भाजप खासदार विनोद तावडे यांनीही पश्चिम बंगाल निवडणुकीतील पक्षाच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: बातमीपत्रात पुन्हा स्वागत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीच्या बैठकीत 4,150 कोटी रुपयांच्या सर्वसमावेशक आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे. पुढील 50 वर्षांचा विचार करून या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी करण्यात येणारी विकास कामं येत्या 30 महिन्यात पूर्ण करावीत असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी काल मंत्रालयात पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीच्या बैठकीत दिले. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या टेकवारी उपक्रमाच्या माध्यमातून राज्यात नागरिक केंद्रित प्रशासनाचा वेगवान आराखडा राबवला जात आहे. सर्वसामान्य माणूस हाच आपला विठ्ठल असून त्याच्या सेवेसाठीच टेकवारी आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. मंत्रालयात आयोजित टेकवारी द्वितीय अंतर्गत महाराष्ट्र प्रशिक्षण सप्ताहाचं उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: 1999 ते 2000 सालात प्रमोद महाजनांचं अतिशय प्रसिद्ध वाक्य होतं की साक्षरता म्हणजे ज्याला अक्षर वाचता येतं तो आताच्या जमान्यात साक्षर नाही, ज्याला इंटरनेट समजतं तो आताच्या जमान्यात साक्षर आहे. आता ही भूमिका बदललेली आहे, इंटरनेट जुनं झालेलं आहे. आता ज्याला एआय समजतो, एआय वापरता येतो तो साक्षर, असं म्हणण्याची वेळ आपल्याकडे आलेली आहे. आणि म्हणून टेक्नॉलॉजी जर आपण वेळेवर एम्ब्रेस केली नाही तर टेक्नॉलॉजी आपल्यालाही ऑब्सोलीट ठरवते. आणि आज तर आपली कॉम्पिटिशन वासुदेवशी आहे. याचं कारण एआय एजंट हे एफिशियंट आहेत, एआय एजंट हे इक्विटी सांभाळणारे आहेत, एआय एजंट सर्व भाषा बोलणारे आहेत, एआय एजंट नॉन डिस्क्रिमिनेटरी आहेत, त्यामुळे त्यांच्याशी आपल्याला पुढच्या काळामध्ये स्पर्धा करायची आहे.
0: पुणे महानगर विकास प्रदेश प्राधिकरणानं संरचनात्मक आराखडा तयार करताना प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करावी, तसंच येत्या 6 महिन्यात हा आराखडा तयार करावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत प्राधिकरणाच्या 14व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिले. यावेळी पीएमआरडीएच्या सन 2026-27 4,628 कोटींच्या अर्थसंकल्पाला मान्यता देण्यात आली. महिला आणि बालविकास विभागाच्या सतर्कतेमुळे अहिल्यानगर जिल्ह्यात एकाच दिवसात एकंदर 9 बालविवाह थांबवण्यात प्रशासनाला यश आलं. 3 मे रोजी जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी संजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई राबवण्यात आली. या कारवाईत नगर शहरात 3, अकोला, राहुरी, श्रीगोंदा, पाथर्डी, नेवासा आणि नगर या तालुक्यांमध्ये प्रत्येकी 1 असे एकंदर 9 बालविवाह थांबवण्यात आले. या मोहिमेत पोलीस यंत्रणा, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका, जिल्हा बाल संरक्षण कक्ष तसंच चाइल्ड हेल्पलाईन कक्ष यांचा सक्रिय सहभाग होता. नागरिकांनी अशा घटनांची माहिती तत्काळ प्रशासनाला द्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडच्या टाकळी राजापूरमध्ये एका पशुपालक शेतकऱ्याच्या शेतातील जनावरांच्या गोठ्याला आग लागून 4 गायी होरपळून मृत्युमुखी पडल्या तर 1 म्हैस आणि 1 गाय गंभीररित्या भाजली आहे. पुण्यातील नसरापूर इथं चिमुकलीच्या बलात्कार हत्याप्रकरणी आरोपी भीमा कांबळे याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आणि राजकीय सामाजिक संघटनांच्या वतीनं काल नांदेडमध्ये करण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची शिष्टमंडळानं भेट घेतली. योगासन भारतच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धा निवड चाचणीत धाराशिव जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे योगपटू हिंदवी चौरे आणि सतीश साबळे यांची भारतीय संघात निवड झाली आहे. 10 मे ते 2 जून दरम्यान अहमदाबादमध्ये योगासन अजिंक्यपद स्पर्धा होणार आहेत. रत्नागिरीत झालेल्या 72व्या राष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धेत मानाचा भारत श्री किताब महाराष्ट्राच्या आझाद जैनवाल यानं पटकावला. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात

हवामान कोरडं राहील तर विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल आसाममध्ये भाजपला प्रचंड बहुमत. तमिळनाडूमध्ये टीव्हीकेची पदार्पणातच चांगली कामगिरी. केरळमध्ये काँग्रेस प्रणित युडीएफचा विजय तर पुदुच्चेरीमध्ये स्थानिक एआयएनआरसीला सर्वाधिक जागा. पंढरपूर तीर्थक्षेत्र आणि पीएमआरडीच्या आराखड्यांना मान्यता. आणि अहिल्यानगर जिल्ह्यात एकाच दिवसात 9 बालविवाह थांबवण्यात प्रशासनाला यश. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र 103.1 MHz वर श्रोते हो सकाळचे 7:21 झाली आहेत.

0: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी.
1: मग येत आहे ना शॉपिंगला मसवडकर ड्रेसेस मध्ये.
0: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920111917 9920114917
1: आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सन्मित्र सोलर 98 81 38 71 14 98 81 38 71 14

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड ओसीएम विमलचे ब्रँडेड सूटिंग,
3: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
2: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
3: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र. श्रोते हो, आमचे आज प्रसारित होणारे संगीत विषय कार्यक्रम असे आहेत. सकाळी 7:50 सुगम संगीताचा कार्यक्रम, 8:40 आनंद घेणार आहोत मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा, तर 9 हिंदी चित्रपट संगीत, 10:30 नाट्य संगीताचा आनंद घेणार आहोत, तर 11 ऐकणार आहोत काही गझल, आणि 11:30 पुन्हा आनंद घेणार आहोत मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा. श्रोते अशा सुमधुर गीतांचा आनंद घेण्यासाठी सोबत राहायचे 3.1 MHz आणि ऐकत राहा आपली मनपसंत FM वाहिनी सातारा आकाशवाणी. सकाळचे 7:25 होत आहेत. आता दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही

0: 14 जून 2026 या कालावधीमध्ये महाराष्ट्रात पार पडणार आहे. पण जनगणना 2027 मध्ये पहिल्यांदाच आपल्याला स्वगणनेचा एक विकल्प किंवा एक पर्याय उपलब्ध झालेला आहे. आणि तो महाराष्ट्र दिनाच्या एक ऐतिहासिक दिवशी आपण त्याची सुरुवात करत आहोत महाराष्ट्रात. तर 1 मे 2026 पासून महाराष्ट्रातील सर्व जनतेला स्वतःची स्वगणना करण्याचा पर्याय हा जनगणनेच्या 155 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा उपलब्ध होणार आहे. तर अशा पद्धतीने आपण जनगणनेची सुरुवात महाराष्ट्र राज्यात करत आहोत. आणि त्याच्या जर एका प्रारूप आराखड्याबद्दल बोलायचं झालं तर जनगणनेचे एकूण 2 टप्पे असतात. पहिल्या टप्प्यामध्ये आपण घर यादी व घरांची गणना करतो. यामध्ये प्रामुख्याने ज्या इमारती आहेत किंवा गणना घर आहेत आणि कुटुंब आहेत यांना एक आपण क्रमबद्ध पद्धतीने क्रमांक देतो. ह्याचा हा उद्देश हा असतो की आपली जी मुख्य गणना होणार आहे 2027 मध्ये जी प्रस्तावित आहे त्या गणनेसाठी एक बिनचूक आणि तंतोतंत चौकट म्हणजे अनएम्बिग्युअस फ्रेम तयार करणं. यामध्ये कुठलीही इमारत किंवा कुठलंही गणना घर किंवा कुठलंही कुटुंब सुटू नये याची आपण यामध्ये संपूर्ण काळजी घेतो. आणि त्याच अनुषंगाने काही इमारतींबाबतची माहिती, कुटुंबांना उपलब्ध असलेल्या सोयी सुविधांची माहिती किंवा कुटुंबाने धारण केलेल्या मालमत्तांची माहिती अशी थोडी अनुषंगिक माहिती आपण ह्या पहिल्या टप्प्यात घेतो. हा पहिला टप्पा पार पडल्यानंतर आपला प्रमुख जो जनगणनेचा टप्पा आहे हा 2027 मध्ये प्रस्तावित आहे आणि त्यासाठीची अधिसूचना केंद्र शासन स्वतंत्ररित्या जाहीर करेल असं प्रस्तावित आहे.
1: बिलकुल, कारण हा सगळा एकूण प्रारूप आराखडा पाहिल्यानंतर ह्याच्यातली प्रमुख वैशिष्ट्य काय सांगता येतील की जनगणनेमधली प्रमुख वैशिष्ट्य यावेळी काय असते?
0: पहिल्यांदा आपण हे विचारात घेऊया की 2027 जी जनगणना आहे ही संपूर्ण डिजिटल पद्धतीने असणार. म्हणजे स्वगणनेचा हा जो पर्याय आपण सर्व जनतेला उपलब्ध करून देत आहोत यासाठी एक स्वतंत्र असं पोर्टल भारताचे महारजिस्ट्रार व जनगणना आयुक्त या कार्यालयाने तयार केलेलं आहे. ते https://sec.census.gov.in या नावाच्या लिंकवरती आपल्याला ते पोर्टल उपलब्ध आहे. महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर ह्या पोर्टलमध्ये आपल्याला लॉग इन करण्याची सुविधा ही 1 मे पासून सुरू होणार आहे आणि ती 15 दिवस, पुढील 15 दिवस म्हणजे 15 मे पर्यंत आपल्याला उपलब्ध असणार आहे. तर सगळी स्वतःची माहिती कुटुंब सगळे स्वतः भरू शकतील ह्यासाठी ही एक पहिली डिजिटल क्रांती आपण म्हणूया. त्यानंतर 2011 जनगणनेपर्यंत प्रगणक आपले जे घरोघरी भेटी द्यायचे क्षेत्र कार्यासाठी तेव्हा ते आपल्या शेड्यूल्सवरती म्हणजे पत्रकांमध्ये माहिती संकलित करायचे. पण आता 2027 जनगणनेमध्ये ही सर्व माहिती मोबाईल ऍप्लिकेशन्सच्या द्वारे, म्हणजे प्रगणक स्वतःचा मोबाईल फोन वापरणार आहेत किंवा मोबाईल डिव्हाइस वापरणार आहेत ज्याला आपण BYOD म्हणतो, ब्रिंग युअर ओन डिव्हाइस या संकल्पनेतून, आणि तो अँड्रॉइड असेल फोन किंवा iOS प्रणालीवरती आधारित असेल, या दोन्हीसाठी स्वतंत्र अशा आम्ही मोबाईल ऍप्लिकेशन्स तयार केलेले आहेत. तर प्रगणक घरोघरी व्हिजिट करून लोकांकडून ही माहिती संकलित करतील. ही संपूर्णतः डिजिटल स्वरूपात असेल. क्षेत्र कार्यासाठी पण आमचे अनेक अधिकारी कार्यरत असतात जे त्यांच्या अधिकार क्षेत्रात काम करत असतात. मग ते संबंधित जिल्हे असतील, तालुके असतील किंवा गाव पातळीवरचे अधिकारी असतील. शहरांसाठी बोलायचं झालं तर संवैधानिक शहर आहेत, त्यांचे वॉर्ड आहेत, असे अनेक अधिकारी जनगणनेच्या प्रक्रियेमध्ये सहभागी असतात. तर त्यांच्यासाठी एक सर्वंकष आणि एकात्मिक पोर्टल जे सेन्सस मॅनेजमेंट मॉनिटरिंग सिस्टीम या नावाचं पोर्टल विकसित करण्यात आलेलं आहे आणि त्या पोर्टलच्या माध्यमातून ह्या संपूर्ण जनगणनेचं एक सनियंत्रण हे सर्व क्षेत्रीय अधिकारी करणार आहेत. आणि जनगणना ही एवढी मोठी प्रशासकीय प्रक्रिया आहे, संपूर्ण भारताचे आपण जर विचार केला तर संपूर्ण राज्य म्हणजे 36 राज्य, जवळजवळ 780 पर्यंतचे जिल्हे आणि अनेक तहसील झाले, शहरं झाली, ह्यांची विभागणी एका प्रगणकाला छोटे छोटे घर यादी गट तयार करण्याला आपण करत असतो. म्हणजे एका प्रगणकाला साधारणतः एका महिन्याच्या कालावधीमध्ये सर्वसाधारणपणे 800 लोकसंख्या किंवा 300 गणना घरांची गणना करणं शक्य व्हावं या दृष्टीने तो एक प्रयास असतो. तर हे घर यादी गट

0: आपण मागच्या जनगणनेपर्यंत हे ऑफिसमध्ये बसून हाताने तयार करायचो. तर ह्या वेळेला क्षेत्रीय अधिकाऱ्यांना आपण ही सोय उपलब्ध करून दिलेली आहे की ते HLBC पोर्टलवरती हे घर यादी गट तयार करू शकतील, जेणेकरून ते त्यांच्या डेस्कटॉपवर हे बघू शकतात की संपूर्ण क्षेत्र, त्यांच्या अधिकार क्षेत्रातील संपूर्ण क्षेत्र छोट्या छोट्या गटात विभागलं गेलेलं आहे की नाही. पर असे गट तयार करताना कुठलाही जे क्षेत्र आहे किंवा कुठलाही एरिया जो आहे ते तिथं वगळलं गेलेलं नाहीये, किंवा कुठलंही क्षेत्र दोन वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी समावेश केलेला नाहीये, अशा पद्धतीने म्हणजे नो ओमिशन नो डुप्लिकेशन या प्रिन्सिपलनी ते आपण छोटे छोटे घर यादी गट तयार करत आहोत. तर असे चार प्रमुख आपण संपूर्ण जनगणनेच्या या डिजिटल क्रांतीमध्ये उत्क्रांतीमध्ये पर्याय उपलब्ध करून दिलेले.
1: बिलकुल. तर हे सगळे जेव्हा माहिती आपण संकलित करतो किंवा या वैविध्याने ती माहिती आपल्याकडे येत राहते, मग ते समाजातल्या प्रत्येक घटकाची आहे, प्रत्येक गोष्टीची आहे, प्रत्येक धोरणांमधल्या स्थित्यंतराची आहे, विकासातल्या टप्प्यांची आहे, हे सगळं समजायला आपल्याला सोपं जातं. तर विकासामध्ये जनगणनेतली ही सगळी प्रक्रिया काय प्रमुख भूमिका बजावते असं वाटतं?
0: तुम्ही बघाल तर संपूर्ण नियोजनाचा जो पाया आहे, केंद्र शासनाच्या योजना असतील, राज्य शासनाच्या योजना असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या योजना असतील, ह्या सर्व योजनांसाठी जी पायाभूत आकडेवारी आहे ही आपल्याला जनगणनेमार्फतच मिळते. कारण ग्रामीण भागासाठी विचार करायचा झाला तर गाव पातळीवरती संपूर्ण त्या गावाची लोकसंख्या काय, 0 ते 6 या वयोगटातल्या बालकांची संख्या काय, स्त्री पुरुष वर्गीकरण असेल किंवा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि एकूण या पद्धतीचं वर्गीकरण असेल, ही आकडेवारी आपल्याला नियोजनासाठी आवश्यक असते. तसंच शहरी भागासाठी आपल्याला संवैधानिक शहरं असतील किंवा जनगणना शहरं असतील आणि त्यांच्यामध्ये अशा पद्धतीचे जे आकडेवारीचं वर्गीकरण आहे, ही आकडेवारी केंद्र शासनाचे सर्व जे डिपार्टमेंट्स आहेत किंवा विविध विभाग आहेत, तसेच राज्य शासनाचे विविध विभाग आहेत, हे लोककल्याणकारी योजनांची जेव्हा आखणी करतात त्याच्यासाठी ही आकडेवारी त्यांना अत्यंत उपयोगी असते. या व्यतिरिक्त मतदारसंघांची पुनर्रचना असेल किंवा पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करून द्यायची आहे किंवा उज्ज्वला योजने म्हणजे स्वच्छ इंधनाची उपलब्धता करून द्यायची आहे, अशा किंवा गृहनिर्माण धोरणं असतील ती आखायची असतील, तर ह्यासाठी जनगणनेची जी आकडेवारी असते ही मूलभूत आणि पायाभूत आकडेवारी अशी मानली जाते. तर कुठल्याही राष्ट्राच्या विकासासाठी सर्वात महत्वाची जी आकडेवारी आहे ती जनगणनेची असते. एक त्याचं एक आपण हे बघूया, वैशिष्ट्य बघूया. आपण जनगणना म्हणजे लोकांची गणना म्हणतो, पण आपण दोन टप्प्यात जेव्हा जनगणना करतो तेव्हा पहिल्या टप्प्यात घर यादी व घरांची गणना करतो, तर त्याच्यातून आपल्याला गृहनिर्माणाची काय स्थिती आहे, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता काय आहे, सांडपाण्याची सोय काय आहे, शौचालयाची उपलब्धता, शौचालयाचे प्रकार किंवा म्हणजे आपल्याला स्नानगृहाची उपलब्धता, त्याचे प्रकार, घरामध्ये आपल्याला स्वयंपाक करण्यासाठी स्वतंत्र किचन आहे की नाही, आणि किचन जर स्वतंत्र असेल तर मग त्यामध्ये तुम्ही कुठलं इंधन वापरता, अशा पद्धतीची आकडेवारी आपण संकलित करतो जी आपल्या दैनंदिन मूलभूत गरजांशी संबंधित असते आणि त्यासाठी ही आकडेवारी खूपच आवश्यक असते. आता जनगणनेला असं म्हटलं जातं की त्या संदर्भ दिनांकाला किंवा त्या रेफरन्स डेटला हा आकडेवारीचा एक फोटो आहे.
1: बरोबर.
0: म्हणजे त्यावेळेला लोकसंख्येची जी संरचना आहे, वयोगट निहाय असेल, स्त्री पुरुष प्रमाण असेल, तर त्याचा तो एक फोटो आहे. पण त्याचं वैशिष्ट्य आहे की तो फोटो आपण ह्या वेळेला समजा 1 मार्च 2027 हा जर संदर्भ दिनांक असेल तर त्या दिवशी ती आकडेवारी प्रसिद्ध करण्यात येईल. पण नेक्स्ट मोमेंटला त्यामध्ये बदल होत असतो, कारण जन्म असेल, मृत्यू असेल किंवा स्थलांतर असेल, तर त्यामुळे जनगणनेची आकडेवारी ही कायम बदलत राहते. पण भारतासारख्या एवढ्या मोठ्या विशाल देशाला आपल्याला जनगणना करणं हे एक मोठं आव्हान असतं आणि त्याची आकडेवारी संकलित करून ती संस्करित करून त्याचं प्रकाशन करणं हे पण तेवढंच मोठं आव्हान असतं आणि त्यासाठी खूप मोठी यंत्रणा आपली.
1: तुम्ही एवढी विस्तृत माहिती सांगता तेवढं कळतंय की तो किती सविस्तरपणे तुम्हाला सगळी गोष्टी जमा कराव्या लागत असतील. श्रोतेहो, दिलखुलास कार्यक्रमातून अजूनही जनगणनेविषयीची माहिती पायसरांकडून आपल्याला जाणून घ्यायची आहे, परंतु विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद त्यांच्यासोबत पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 वाजून. तोपर्यंत मी राजेंद्र हुंजे आपला निरोप घेतो.

दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. 103.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: सार्वजनिक ठिकाणी मी कचरा टाकणार नाही अशी शपथ मी घेतली आहे.
1: सार्वजनिक ठिकाणी आम्ही कचरा टाकणार नाही अशी शपथ आम्ही पण घेतली आहे.
2: चला परिसर स्वच्छ करूया,
0: देशाचा आवाज बनूया,
1: एकीने आपला सातारा स्वच्छ बनूया.

0: श्रोदेव आपण आहात आमच्यासोबत 103.1 मेगाहर्ट्स वर ऐकत आहात आपली मनपसंत FM वाहिनी सातारा आकाशवाणी. सकाळचे 7:40 झाली आहेत. ऐकणार आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग खास आहे कारण विश्वास, परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप विवाह संस्थेनं यावर्षी 51 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय. या प्रवासाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अनुरूपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर. नमस्कार गौरीताई.
3: नमस्कार.
2: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्या समोर उभं आहे, पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडे मागे वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
3: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं. 1975 माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली आणि त्या काळात बर का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची. सुमारे 26 वर्षांपूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला. नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली. 2001 माझा मोठा मुलगा अमेय यांनी अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती.
2: ओके.
3: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे. 2004 सांगली इथे आमची पहिली शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यालय कार्यरत आहेत. 2014 माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूप मध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू.
2: अच्छा.
3: 2015 मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800 267 79 91 1800 200

0: 367 89 91 1800 267 7991. आमची वेबसाईट www.anurupviwah.com. आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना, तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे. तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना.
1: आमचं ब्रीदवाक्यच आहे, इथे लग्न जमते. पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो, इथे लग्न टिकते, फुलते आणि बहरते सुद्धा. म्हणूनच आम्ही फक्त स्थळं सुचवण्यापुरतं काम नाही करत, व्यक्तिगत मार्गदर्शन, काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट्स, थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो.
0: अच्छा.
1: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100 जास्त कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. 2014 पासून आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत. जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे.
0: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
1: कोरोना नंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 मध्ये आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेट भेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
0: अच्छा.
1: बडोदा, अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत, राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
0: गौरीताई, या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
1: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7,000 विवाह अनुरूपच्या माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800 267 89 91 1800 267 89 91 1800 267 7991 आमची वेबसाईट www.anurupviwah.com. 51 हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.
1: धन्यवाद.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात, अनुरूप विवाह संस्था. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून आपण ऐकलात. सकाळचे 7:45 झाली आहेत. ऐकणार आहोत आणखीन एक ग्राहक केंद्रित कार्यक्रम, शिवसृष्टी.
4: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: नमस्कार श्रोते हो, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान प्रस्तुत समजण्या शिवरायांची दृष्टी पाहूया भव्य शिवसृष्टी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. शिवसृष्टी प्रकल्पाचे प्रशासकीय अधिकारी श्री अनिल पवार सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार पवार सर.
6: नमस्ते.
5: एखादी गोष्ट उभारायची, एखादा प्रकल्प उभारायचा ही काही सोपी गोष्ट नाहीये, अर्थातच त्याच्यामध्ये अनेक चॅलेंजेस आपल्याला फेस करावे लागतात. तर शिवसृष्टीच्या व्यवस्थापनामधले चॅलेंजेस काय काय आहेत याबद्दल जाणून घ्यायला आवडेल.
6: प्रत्येक मोठ्या स्वप्नामागे अनेक आव्हानं असतात. सर्वात मोठे आव्हान म्हणजे उर्वरित प्रकल्प उभा करण्यासाठी निधी गोळा करणे, तसेच इतिहासाची अचूकता जपणे, कारण आपण जे दाखवतो तेच लोकांच्या मनात कायम राहतं. दुसरे म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपरिक इतिहास यांचा समतोल राखणे. आजच्या पिढीला आकर्षित करायचं असेल तर टेक्नॉलॉजी वापरावी लागेल, पण त्यात इतिहासाचा आत्मा हरवू नये याची काळजी घ्यावी लागते. तिसरं मोठं आव्हान म्हणजे व्यवस्थापन. सुट्ट्यांच्या दिवशी जेव्हा पर्यटकांचा ओघ वाढतो त्याचं नियोजन करणं हे मोठे आव्हान असते. प्रत्येक पर्यटकाला शांतपणे आणि सविस्तर माहिती मिळावी यासाठी आम्ही बॅच मॅनेजमेंट सिस्टीमचा वापर करतो. त्या प्रत्येक ग्रुपला गड किल्ल्यांची नावे देतो, त्यामुळे तो ग्रुप एकसंघ राहतो. आपण आधुनिक टेक्नॉलॉजी बरोबर जात असल्याने होलोग्राफी, अनिमोट्रॉनिक्स, 3D प्रोजेक्शन, AC प्रोजेक्टर्स, लाईट अँड साऊंड किंवा ऑडिओ व्हिज्युअल दालनांमध्ये तांत्रिक बिघाड होऊ नये यासाठी आमची इंजिनियर्स टीम पडद्यामागे 24 तास राबत असते.

0: तसेच मेंटेनन्स वेळच्या वेळी करावा लागतो. स्वच्छता राखणे, मेंटेनन्स, तांत्रिक अडचणी हे सगळं सतत चालू असतं. पण या सगळ्या आव्हानांमध्ये एक गोष्ट आम्हाला पुढे नेत राहते, ती म्हणजे आमचं ध्येय. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रत्येकाच्या मनात जिवंत ठेवणे हे कैलासवासी बाबासाहेब पुरंदरे यांचे एक स्वप्न प्रत्यक्षात कार्यरत ठेवणे हेच आमचे ध्येय आहे. आणि म्हणूनच प्रत्येक अडचण ही आमच्यासाठी एक नवीन शिकवण बनते.
1: श्रोते हो, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी शिवसृष्टी बघायला नक्की या. शिवशाहीर कैलासवासी बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही शिवसृष्टी आहे आंबेगाव पठार पुणे इथे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली शस्त्रे, प्रसिद्ध जगदंबा तलवारीची प्रतिकृती, आग्र्याहून सुटकेचा प्रसंग, गड, किल्ले यांची अनोखी सफर, हे सगळं तुम्हाला बघायला आणि अनुभवायला मिळेल शिवसृष्टीमध्ये. आणि आता 1 मे ते 27 जून या दरम्यान महिला आणि 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टीची प्रवेशिका फक्त 50 रुपये इतक्या सवलतीच्या दरात. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन स्लॉट बुक करणं गरजेचं आहे. वेबसाईट www.शिवसृष्टी.com. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं आहे त्यांनाच प्रवेश दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावी. मग आजच आपली प्रवेशिका निश्चित करा आणि त्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. पवार सर, तुम्ही शिवसृष्टी बघायला येणाऱ्या श्रोत्यांना काय संदेश देऊ इच्छिता?
0: मी एवढंच सांगू इच्छितो, आशियातील पहिले ऐतिहासिक शिवसृष्टी थीम पार्क हे केवळ एक पर्यटन स्थळ नाही, ती एक प्रेरणा आहे, एक संस्कार आहे, एक अनुभव अभ्यास आहे. आजच्या पिढीला जर आपल्या इतिहासाशी जोडायचं असेल तर शिवसृष्टीमध्ये येणे खूप गरजेचं आहे. म्हणून ज्यांनी अजून शिवसृष्टी पाहिली नाही त्यांनी नक्की या आणि इतिहासाला फक्त वाचू नका, तो जिवंत अनुभवा.
1: नक्कीच.
0: सगळ्यांना एकच सांगणे आहे की आपल्या मुलांना आपल्या महाराजांचा इतिहास समजावण्यासाठी, त्यांच्या मनात इतिहासाची गोडी निर्माण करण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा करण्यासाठी शिवसृष्टी जरूर बघा. मग येताना शिवसृष्टी पाहायला.
1: आणि आता 1 मे ते 27 जून या दरम्यान महिला आणि 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टीची प्रवेशिका फक्त 50 रुपये इतक्या सवलतीच्या दरात. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन स्लॉट बुक करणं गरजेचं आहे. वेबसाईट www.शिवसृष्टी.com. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं आहे त्यांनाच प्रवेश दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावी. मग आजच आपली प्रवेशिका निश्चित करा आणि त्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. पुन्हा भेटूयात. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान प्रस्तुत समजण्या शिवरायांची दृष्टी, पाहूया भव्य शिवसृष्टी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: शिवसृष्टी हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. 103.1 MHz आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र. सकाळचे 7:51 झाली आहेत. आता प्रसारित करणार आहोत तो सुगम संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर यांना, राम मोरे यांच्या गीताला संगीत, साथ दशरथ पुजारी यांची.

0: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची.
1: मसवडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.
2: रोज रोज हवे हवे,
3: ताजे ताजे, नवे नवे,
2: हेल्दी बाईट, हॅपी लाईफ, रुची अँब्रोसिया.
4: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
5: जेकेडीज डेली ग्रेस कलेक्शन, लेडीज ब्रेसलेट्स, लेडीज कडा, हँड मंगलसूत्र अँड मेनी मोर लाईटवेट रिस्ट ज्वेलरी फॉर डेली वेअर.
6: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स, नेक्स्ट टू पंचमुखी गणपती, सातारा. सेलिब्रेटिंग 100 years of golden service.
5: JK Devi Jewelers Daily Grace Collection. Tradition of jewelry, tradition of designs.
7: काय झाली का गाडी?
8: Yes. अहो कालच झाली असती, पण खोलायलाच वेळ गेला.
7: आता तुला मॉडर्न गाड्यांप्रमाणेच गॅरेज इक्विपमेंट्स पण मॉडर्नच पाहिजेत. तू असं कर, मंदार ट्रेडर्स नव्हे.
8: हो, जायचंच आहे त्यांच्याकडं. पण तुम्हाला कसं माहिती?
7: आपले सप्लायर्स आहेत ते, अगदी नंबर वन आणि ऑल ऍट वन. जास त्यांच्याकडे.
9: मंदार ट्रेडर्स, व्हेइकल डायग्नोस्टिक स्कॅनर, अँटी रस्ट स्प्रे, ब्रँडेड स्टडी हँड टूल्स, न्यूमॅटिक, इलेक्ट्रिक किंवा बॅटरी ऑपरेटेड इम्पॅक्ट रेंचेस, ग्राइंडर्स, ड्रिल मशीन्स, एअर गन्स, न्यूमॅटिक फिटिंग्स, असे बरेच काही, अगदी कार फ्रीज सुद्धा.
10: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर, अगदी नंबर वन आणि ऑल ऍट वन. H39 जुनी MIDC सातारा, 98 22 801 804.
11: श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर सातारा. सर्व प्रकारच्या सोनोग्राफी तसेच अनोमली स्कॅन, एटी स्कॅन, कलर डॉपलर, स्तनांची, डोळ्यांची, थायरॉइड, नेक, न्यूरो सोनोग्राफीची उत्तम सेवा. 14 वर्षांपासून अविरत, अचूक आणि विश्वसनीय आरोग्य सेवेची अखंडित सेवा. श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर सातारा.
12: रांगोळे शेगडी फेस्टिवल, ज्योती कंपनीच्या मल्टी बर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर ग्लास टॉप, स्टील अशा भारी भारी शेगड्या.
13: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट, सोबत बजाज फायनान्स सुद्धा.
12: मेसर्स आवा आंदोबा रांगोळे, सिटी पोस्टा समोर सातारा.

0: 103.1 MHz आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र। श्रोते हो, सकाळचे 8:15 झाली आहेत। आता प्रसारित करणार आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची।
1: हॅलो हॅलो हॅलो, मी आहे अमेझिंग आदिती आणि तुम्ही ऐकत आहात
2: ओळख बाजारपेठेची। इथं भरपूर काही नवे नवे नवे नवे।
1: आजच्या या धावपळीच्या जीवनात योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी गुंतवणूक करणं अत्यंत महत्त्वाचं बनलंय। साताऱ्यासारख्या झपाट्यानं विकसित होत असलेल्या शहरात विकासनगर हा भाग सध्या गुंतवणुकीसाठी एक प्रमुख हॉटस्पॉट ठरतोय। नव्या प्रोजेक्ट्समुळे या परिसराची किंमत दिवसेंदिवस वाढतीये। पण फक्त लोकेशनच नाही, तर आजच्या काळात घर खरेदी करताना एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पार्किंगची सुविधा। कारण वाढत्या वाहन संख्येमुळं सुरक्षित, प्रशस्त आणि व्यवस्थित पार्किंग असणं ही आता लक्झरी नसून गरज बनलीय। आणि याच गरजेचा विचार करून तयार करण्यात आलेला एक खास आणि आकर्षक प्रोजेक्ट म्हणजे 99 Avenue। नावातच एक वेगळी स्टाईल आणि क्लास जाणवतो, नाही का? पण फक्त नावच नाही, तर या प्रोजेक्टची स्मार्ट रचना, उत्कृष्ट लोकेशन आणि विशेषतः सुव्यवस्थित आणि सुरक्षित पार्किंगची सोय यामुळे हा प्रोजेक्ट खरोखरच वेगळा ठरतो। म्हणूनच चला तर मग वेळ न दवडता 99 Avenue शेखर पवार सरांसोबत थेट गप्पा मारूया आणि जाणून घेऊया या प्रोजेक्ट बद्दल अधिक माहिती। नमस्कार सर।
3: नमस्कार
1: सर, मला आपल्या 99 Avenue या प्रोजेक्ट बद्दल माहिती हवी होती।
3: हो, सांगतो। विकासनगर येथे स्थित असलेला 99 Avenue हा 21 गुंठ्यांमध्ये विस्तारलेला एक आकर्षक प्रोजेक्ट आहे। शहराच्या वाढत्या गरजा आणि ग्राहकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन या प्रोजेक्टची सुयोग्य आखणी करण्यात आलेली आहे। यामध्ये आम्ही 1 BHK आणि 2 BHK असे दोन

0: उत्कृष्ट पर्याय ग्राहकांना दिलेले आहेत. 1 BHK 47 तर 2 BHK 52 फ्लॅट असे या प्रोजेक्ट मध्ये उपलब्ध आहेत.
1: ओके सर, या फ्लॅटचा स्क्वेअर फूट एरिया नेमका किती असणार आहे?
0: 1 BHK फ्लॅटचा एरिया साधारण 462 स्क्वेअर फीट तर 2 BHK फ्लॅटचा एरिया साधारण 631 स्क्वेअर फीट पासून पुढे आहे. इमारतीच्या नकाशामध्ये दिल्याप्रमाणे हॉल आणि बेडरूम मध्ये मोठ्या विंडोज दिल्या आहेत, ज्यामुळे भरपूर नैसर्गिक प्रकाश आणि उत्तम व्हेंटिलेशन मिळते. तसेच प्रोजेक्ट मध्ये उत्कृष्ट दर्जाचे मटेरियल वापरण्यात येणार आहे.
1: खूपच छान सर, या प्रोजेक्ट मधील इतर सुविधा आणि लोकेशनचे फायदे याच्याबद्दल काय सांगाल?
0: 99 एव्हेन्यूची एक मोठी जमेची बाजू म्हणजे प्रत्येक फ्लॅट धारकाला इथे स्वतंत्र पार्किंगची सुविधा दिली जाते. याशिवाय 24 तास पाणी पुरवठा आणि पॉवर बॅकअप असणारी लिफ्ट अशा सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत. लोकेशनच्या दृष्टीने पाहिलं तर सातारा रेल्वे स्टेशन, मेडिकल कॉलेज, बाजारपेठ, मंडई आणि दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं संगम हौली मंदिर हे सर्व अगदी जवळ आहे. विकासनगर हा नावाप्रमाणे अगदी झपाट्याने विकसित होत असल्याने येथील प्रॉपर्टीचे दर वाढत आहेत, त्यामुळे इथे गुंतवणूक करणं हे गुंतवणुकीसाठी आणि राहण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.
1: ग्रेट सर, या प्रोजेक्टसाठी कोणकोणत्या बँकांकडून होम लोनची सुविधा उपलब्ध आहे?
0: नामांकित राष्ट्रीयकृत तसेच सर्व प्रायव्हेट बँकांकडून तुम्हाला होम लोन सहज मिळू शकतं आणि तेही 90% लोन प्रक्रियेबाबतीत आमच्याकडून पूर्ण मार्गदर्शन केलं जातं.
1: वा, पहिल्यांदाच घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी काहीच टेन्शन नाही मग तर. सर, 99 अव्हेन्यू मधील फ्लॅटच्या किमतीबद्दल थोडस सविस्तर सांगाल?
0: नक्कीच, आमच्या 99 अव्हेन्यू प्रोजेक्ट मध्ये 1 BHK फ्लॅटची सुरुवातीची किंमत फक्त 17,25,000 तर 2 BHK फ्लॅट तुम्हाला साधारण 24,20,000 तेही सर्व खर्चांसहित उपलब्ध होतात. सध्याच्या मार्केटनुसार पाहिलं तर या किमतीमध्ये इतक्या सुविधा आणि लोकेशन मिळणं हे खरंच एक चांगली संधी आहे.
1: ग्रेट सर, या प्रोजेक्टला 99 अव्हेन्यू असं नाव का दिलं?
0: खूपच छान प्रश्न विचारला. तर हा प्रोजेक्ट 99 फ्लॅटचा असल्या कारणाने आपण या स्कीमला 99 अव्हेन्यू असं नाव दिले. आणि हो, साधारण 26 एप्रिलला 99 अव्हेन्यूचं भूमिपूजन झाल्यावर लगेचच काम सुरू होणार आहे आणि साधारण 1.5 ते 2 वर्षात फ्लॅट धारकांना पोझिशन देखील मिळणार आहे.
1: मी माझ्या मित्रमैत्रिणींना नक्कीच ही माहिती शेअर करेन. सर, मला तुमचा नंबर देता?
0: हो, 97972 99 99.
1: 97972 99 99. थँक यू सर. सो फ्रेंड्स, तुम्ही देखील दर्जेदार बांधकाम असलेल्या प्रशस्त 1 BHK आणि 2 BHK च्या शोधात असाल तर आजच सातारच्या विकास नगर इथल्या 99 अव्हेन्यू प्रोजेक्टला अवश्य भेट द्या. आणि हो, बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची.
2: श्रोतेहो, ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
3: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
4: देत आहे 18 महिने मुदतीची
3: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
4: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
3: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
4: संपर्क 84082993994. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
3: नियम आणि अटी लागू.
5: अत्याधुनिक पद्धतीनं आरोग्य सुविधा प्रदान करणारं NABH सर्टिफाईड हॉस्पिटल समर्थ हॉस्पिटल.
6: डोक्याच्या केसापासून पायापर्यंत अवयव कोणताही असो, आजार कोणताही असो,
5: ICU आणि आधुनिक क्रिटिकल केअर विभागासह निष्णात डॉक्टरांची जोड म्हणजे सातारकरांसाठी खात्रीशीर उपचाराचं ठिकाण समर्थ हॉस्पिटल.
7: इंटेन्सिव्हिस्ट फिजिशियन डॉक्टर विक्रांत महाजनी यांच्या खंबीर नेतृत्वाखाली यशस्वी वाटचाल करणारं हॉस्पिटल समर्थ हॉस्पिटल. ECHS आणि MPKAY प्रमाणित माजी सैनिक आणि महाराष्ट्र पोलीस यांच्यासाठी कॅशलेस आरोग्य सेवा सुद्धा इथं उपलब्ध.
5: रुग्णांच्या सेवेत
8: रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केलेलं
5: समर्थ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड, यादव गोपाळपेठ, सातारा.
6: फोन 90 28 32 21 62.

नमस्कार श्रोते हो, आपण आमचे विविधरंगी कार्यक्रम नेहमीच ऐकत असता. ज्ञान, माहिती आणि मनोरंजन या त्रिसूत्रीद्वारे बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य जपणारी तुमची आमची आकाशवाणी. श्रोते हो, तुमचा विश्वास, तुमचं प्रेम आणि तुमच्या प्रतिक्रिया यामुळेच सतत काहीतरी नवीन आणि सकस श्रोत्यांना देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. मग आमचे असे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात? तुम्हाला आवडतात का? आपल्याला आवडलेल्या आणि आपल्याला न आवडलेल्या कार्यक्रमांविषयी आम्हाला जरूर कळवा आमच्या या ईमेलवर. आमचा ईमेल आहे satarakisan@gmail.com. श्रोते हो, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. तुमच्या प्रतिक्रियांमुळेच नवीन कार्यक्रम करण्याचा उत्साह आणि बळ आम्हाला मिळतं. आमचा ईमेल लिहून घ्या, सातारा किसान. स्पेलिंग आहे SATARAKISAN@gmail.com. तेव्हा आपल्या ईमेलची, आपल्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहतोय.

0: आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र. श्रोते हो, सकाळचे 8:25 होत आहेत. आता ऐकणार आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम सक्सेस अबॅकस अँड एज्युकेशन.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सक्सेस अबॅकस.
3: नमस्कार श्रोते हो, सक्सेस अबॅकस प्रस्तुत मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सक्सेस अबॅकसचे सीईओ किरण पाटील सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार पाटील सर.
4: नमस्कार मॅडम.
3: आपण नेहमी असं म्हणतो की अबॅकस मुळे ब्रेन डेव्हलपमेंटला मदत होते, तर ती नेमकी कशी त्याबद्दल आज बोलूयात.
4: बऱ्याच पालकांचा असा प्रश्न असतो की अबॅकस वर आपण ऐकतो की एकाग्रता वाढते, कॉन्सन्ट्रेशन वाढतं, तर ते कसं काय किंवा कशा ब्रेन डेव्हलपमेंट होते. तर अबॅकस कोर्सला ब्रेन डेव्हलपमेंट कोर्स असं संबोधलं जातं. अबॅकस कोर्समुळे मुलांचं राईट ब्रेन आणि लेफ्ट ब्रेन याची डेव्हलपमेंट फास्ट व्हायला मदत होते. जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की ब्रेनचे राईट ब्रेन आणि लेफ्ट ब्रेन असे दोन पार्ट आहेत आणि आपल्या बॉडीचे जे पार्ट्स आहेत याच्या ब्रेनशी क्रॉस कनेक्शन असतं. फॉर एक्झाम्पल आपला राईट हँड आहे तर आपल्या राईट हँडचं ब्रेनच्या लेफ्ट पार्टशी कनेक्शन असतं आणि लेफ्ट हँडचं आपल्या ब्रेनच्या राईट पार्टशी कनेक्शन असतं. आपण समजा राईट हँड पर्सन आहे तर आपण राईट हँडचा जास्तीत जास्त वापर करतो, म्हणजे लिहिताना, जेवताना, काही काम करताना आपण राईट हँड जास्त वापरतो.
3: बरोबर.
4: म्हणजे साहजिक आपला लेफ्ट ब्रेन जास्त ऍक्टिव्ह राहतो, त्या मानाने राईट ब्रेन तेवढा ऍक्टिव्ह राहत नाही. पण अबॅकस मध्ये अशा काही ट्रिक शिकवल्या जातात, अशा काही पद्धती शिकवल्या जातात ज्याच्यामुळे मुलांचा लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन हे दोन्ही ऍक्टिव्ह व्हायला मदत होते. आणि रिसर्च असं सांगतो की लेफ्ट ब्रेन काही फंक्शन करत असतो, म्हणजे न्यूमरिक आहे, आपलं ओकॅबलरी आहे, हे काम आपला लेफ्ट ब्रेन करत असतो आणि आपले जे क्रिएटिव्ह काम आहेत, क्रिएटिव्हिटी, इमॅजिनेशन, हे वर्क

0: असतात, त्याच्यामुळे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे असं जाणवतं. आणि अभ्यास शिकल्यामुळे त्यांचं इतर अभ्यासामध्ये पण परफॉर्मन्स सुधारला आहे असं पालक आम्हाला आवर्जून सांगतात.
1: श्रोते हो, आताच पाटील सर यांनी सांगितल्याप्रमाणे खरंच अभ्यासामुळे ब्रेन डेव्हलपमेंटला मदत होते, म्हणूनच मुलांच्या मनातली गणिताची भीती घालवा, पाढे म्हणजे टेबल्स पाठ करण्याची स्मार्ट ट्रिक त्यांना शिकवा, आणि त्यासाठीच 6 ते 14 वयोगटासाठी अभ्यास आणि 14 पुढच्या वयोगटासाठी वैदिक मॅथ्सचा क्लास नक्की जॉईन करा, त्यामुळे मुलांचं कॉन्सन्ट्रेशन, कॉन्फिडन्स आणि मेमरी वाढण्यास मदत होते. शिवाय स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा मुलं उत्तम परफॉर्मन्स देतात. त्यासाठी आजच संपर्क करा सक्सेस अबॅकसला 88 88 56 00 11 या नंबरवर, 88 88 56 00 11, 8888 5600 11. पाटील सर, आता आपण बघतो की एआयचं जग आहे, सगळीकडे टेक्नॉलॉजी आहे, तर मग या टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये अबॅकस कसं उपयोगी पडणार आहे?
0: हो मॅडम, तुम्ही खूप छान प्रश्न विचारला आहे की आता एआय असताना बा अबॅकस शिकण्याची गरज काय असा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात येऊ शकतो. पण मी तुम्हाला हे सांगेल, एआय मध्ये आपल्याला पटकन उत्तर मिळतं, परंतु आपल्याला जो ब्रेन वापरायचा आहे एआय साठी सुद्धा जे कमांड द्यायचे आहे त्यासाठी आपला ब्रेन पॉवरफुल असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, टेक्नॉलॉजी आपल्याला पटकन उत्तर देणार आहे, पण आपला फोकस, मुलांचा कॉन्सन्ट्रेशन याच्यावर काय पर्याय आहे का? तर आज आपण बघतोय की मुलं मोबाईलचे अडिक्ट होत आहेत, टेक्नॉलॉजी अडिक्ट होत आहेत, त्यांचा दिवसेंदिवस आपण म्हणतो की कॉन्सन्ट्रेशन त्यांचं कमी होत चाललंय, एका जागेवर बसून काम करायचं ते कमी करतायत, चंचलता त्यांच्यातली वाढते. तर या सगळ्यांवर एक सोल्युशन आहे, ते म्हणजे अबॅकस. अबॅकस हे टूलच्या साह्याने असतात, टेक्नॉलॉजीचा वापर केलेला नसतो. त्यामध्ये आपला ब्रेन आपल्याला वापरावा लागतो, आपलं लॉजिकल थिंकिंग वापरावं लागतं, फॉर्म्युले वापरावं लागतात, मग अँसर निघतं. रेडीमेड अँसर निघत नाही, आणि अबॅकस मुळे लॉजिकल थिंकिंग वाढतं, आपली ब्रेन पॉवर सुधारते, कॉन्सन्ट्रेशन वाढतं. एआयचा जर वापर आपल्याला चांगला प्रभावी पुढे जाऊन करायचा असेल तर आपला ब्रेन स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे, आणि हे ब्रेन आणि आपलं फाउंडेशन स्ट्रॉंग करण्याचं काम अबॅकस करतं.
1: म्हणूनच श्रोते हो, मुलांमध्ये गणिताची गोडी निर्माण व्हावी म्हणून आणि अबॅकस म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी पाटील सरांनी आता एक क्रॅश कोर्स डिझाईन केलेला आहे फक्त 490 रुपयामध्ये, जो अबॅकसच्या इंट्रोडक्शनचा कोर्स आहे. हा कोर्सही तुम्ही जॉईन करू शकता. त्याचबरोबर अबॅकसचा मेन कोर्स आणि वैदिक मॅथ्सच्या कोर्ससाठी सुद्धा संपर्क करू शकता. सक्सेस अबॅकसला संपर्क 88 88 56 00 11, 88 88 56 00 11, 8888 5600 11. पुन्हा भेटूयात सक्सेस अबॅकस प्रस्तुत मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट या कार्यक्रमात किरण पाटील सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: धन्यवाद मॅडम.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सक्सेस अबॅकस. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: सक्सेस अबॅकस अँड एज्युकेशन हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 8:30 वाजतायत. आता मराठीमधून बातम्या. मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत काही क्षणातच.

आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड बहुमत. तमिळनाडूमध्ये टीव्हीकेची पदार्पणातच चांगली कामगिरी. केरळमध्ये काँग्रेसप्रणित युडीएफचा विजय तर पुद्दुचेरीमध्ये स्थानिक एआयएनआरसीला सर्वाधिक जागा. रशिया युक्रेन युद्ध संघर्षात रशियाकडून 8 आणि 9 मे रोजी युद्धविरामाची घोषणा. संयुक्त अरब अमिरातीच्या फुजेरा तेल उद्योग क्षेत्रात इराणकडून ड्रोन हल्ला. आणि देशाच्या विविध भागांमध्ये आज मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. पश्चिम बंगाल, केरळम, तमिळनाडू, आसाम आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपनं प्रचंड बहुमत मिळवून इतिहास घडवला आहे. मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणानंतर होणाऱ्या पहिल्याच निवडणुकीत 15 वर्ष सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसला पराभव पत्करावा लागला आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपनं 206 जागा जिंकत निर्णायक बहुमत मिळवलं आहे तर तृणमूल काँग्रेसनं 80 जागा जिंकल्या आहेत. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला केवळ 2 जागांवर समाधान मानावं लागलं तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला 1 जागेवर विजय मिळाला. तृणमूल काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. भवानीपूर मतदारसंघात तृणमूल काँग्रेसच्या पक्षाध्यक्षा ममता

जी यांचा भाजपचे उमेदवार सुवेंदु अधिकारी यांनी सुमारे 15,000 मतांनी पराभव केला. दरम्यान निवडणूक आयोगानं पश्चिम बंगालमधल्या फलता मतदारसंघात 21 मेला फेरमतदान आणि 24 तारखेला मतमोजणी घेण्याचे आदेश दिले आहेत. आसाममध्ये मतदारांनी भारतीय जनता पक्षावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. आसाममध्ये भाजपनं 82 जागा जिंकल्या असून मित्रपक्ष आसाम गण परिषदेनं 10 तर बोडोलँड पीपल्स फ्रंटनं देखील 10 जागा मिळवल्या आहेत. काँग्रेस पक्षाला 19 जागांवर विजय मिळाला असून ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटनं 2 जागा जिंकल्या आहेत. भाजप नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी जलुकबारी मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रतिस्पर्धी बिदिशा नियोग यांचा पराभव केला आहे. तमिळनाडूमध्ये अभिनेते विजय यांच्या टीव्हीके पक्षाला पदार्पणातच भरघोस मताधिक्य मिळालं आहे. टीव्हीकेनं राज्यातल्या 234 मतदारसंघांपैकी 108 जागा जिंकल्या आहेत. द्रविड मुन्नेत्र कळघम अर्थात डीएमके पक्षाला 59 जागा मिळाल्या असून एडीएमके पक्षाला 47 जागांवर विजय मिळाला आहे. काँग्रेस पक्षाला केवळ 5 जागांवर विजय मिळाला आहे. दरम्यान केरळचे विद्यमान मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांच्याकडे सुपूर्द केला. नवीन सरकारचा शपथविधी होईपर्यंत विजयन यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करावं अशी विनंती राज्यपालांनी त्यांना केली आहे. पुदुचेरीमध्ये 30 पैकी 18 जागांवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीला भरघोस बहुमत मिळालं आहे. एनडीएच्या घटक पक्षांपैकी ऑल इंडिया एनआर काँग्रेसनं 12 जागा तर भारतीय जनता पक्षानं 4 जागा जिंकल्या आहेत. इतर मित्रपक्ष ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम आणि लच्छा जननायगा कच्ची यांनी प्रत्येकी 1 जागा जिंकली आहे. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीनं 102 जागा जिंकून सत्तेत निर्णायक पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. महाराष्ट्रात 12 विधानसभा जागेच्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार 2,18,969 मतांनी विजयी झाले आहेत. तसंच राज्यातल्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले विजयी झाले असून त्यांनी 1,38,929 मतांनी विजय मिळवला. विधानसभा निवडणुकांमधल्या भाजपचा विजय हा ऐतिहासिक आणि अभूतपूर्व असल्याचं सांगत पश्चिम बंगाल आसाम पुद्दुचेरी तामिळनाडू आणि केरळमधील जनता तसंच पक्ष कार्यकर्त्यांप्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. ते काल संध्याकाळी दिल्लीतल्या भाजप मुख्यालयात निवडणूक निकालानंतर पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना बोलत होते. मतदानाची विक्रमी नोंद झाल्याचं नमूद करत निवडणुकांचे सुरळीत आयोजन केल्याबद्दल भारताच्या निवडणूक आयोगाचं आयोगाच्या अधिकाऱ्यांचं मतदान कर्मचाऱ्यांचं आणि सुरक्षा दलांचं पंतप्रधानांनी अभिनंदन केलं आहे. बंगालमधला भाजपाचा ऐतिहासिक विजय हा पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांचा त्याग संघर्ष आणि हौतात्म्याचा परिणाम आहे असं गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. पश्चिम बंगालमधील विजय हा केवळ एका राज्यापुरता मर्यादित नसून देशाच्या सुरक्षिततेशी संबंधित मोठा विजय असल्याचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. देशात होणारी घुसखोरी दहशतवादी कारवाया आणि हल्ल्यांपासून देशाला सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीनं हा विजय महत्वाचा असल्याचं त्यांनी नमूद केलं. हा विजय देशातल्या प्रत्येक नागरिकाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर असलेल्या विश्वासाचा असल्याचंही त्यांनी सांगितलं. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणुकीत अत्यंत निर्णायक जनादेश दिल्याबद्दल केरळच्या जनतेचे आभार मानले आहेत. समाज माध्यमावरील संदेशात राहुल गांधी यांनी युडीएफच्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे त्यांनी अत्यंत चिकाटीनं लढवलेल्या आणि उत्तम प्रकारे राबवलेल्या प्रचार मोहिमेबद्दल अभिनंदन केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीचा पराभव केल्याच्या 81व्या वर्षानिमित्त रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं येत्या 8 आणि 9 मे रोजी विजय दिनानिमित्त युक्रेनमध्ये युद्धविरामाची घोषणा केली आहे. मात्र युक्रेननं या विजय दिनाच्या सोहळ्यात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला तर ते प्रत्युत्तर देतील असा इशाराही रशियानं दिला आहे. यंदाच्या विजय दिन सोहळ्यानिमित्त आयोजित लष्करी संचलनामध्ये सुरक्षेच्या कारणास्तव रणगाडे क्षेपणास्त्र आणि इतर अवजड उपकरणांचा समावेश करण्यात येणार नाही. पश्चिम आशियातल्या युद्धसंघर्षाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त अरब अमिरातीच्या फुजेरा तेल उद्योग क्षेत्रात इराणमधून झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर काल मोठी आग लागली. गेल्या महिन्यात शस्त्रसंधी लागू झाल्यापासून संयुक्त अरब अमिरातीच्या भूमीवर लक्षणीय नुकसान करणारा हा पहिला हल्ला आहे. आग विझवण्यासाठी नागरी संरक्षण पथकं तात्काळ तैनात करण्यात आली. या हल्ल्यात 3 भारतीय नागरिक किरकोळ जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. फुजेरा हे एक बंदर शहर असून सामुद्रधुनीचा वापर न करता तेल निर्यात करण्याच्या संयुक्त अरब अमिरातीच्या क्षमतेसाठी ते अत्यंत महत्वाचं आहे. भारत आणि जमैका हे दोन्ही देश भौगोलिकदृष्ट्या दूर असले तरी ते एकमेकांच्या जवळ आहेत आणि ग्लोबल साऊथमधील अभिमानास्पद अशी ही विकसनशील राष्ट्र आहेत असं मत परराष्ट्र मंत्री डॉ

जयशंकर यांनी व्यक्त केलं. ते काल जमैकामधल्या सबीना पार्क क्रिकेट स्टेडियमवर नवीन डिजिटल स्कोरबोर्डच्या अनावरण प्रसंगी बोलत होते. आनंदोत्सवाच्या खेळाच्या आणि कठीण प्रसंगी देखील भारत जमैकाच्या पाठीशी उभा राहिला आहे असंही जयशंकर यावेळी म्हणाले. महाराष्ट्रातल्या विविध महत्वपूर्ण महामार्ग विकास प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी राज्यातील पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्यासाठी सुरू असलेल्या आणि प्रस्तावित कॉरिडॉर प्रकल्पांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्रातील रस्ते संपर्क अधिक सक्षम करणं, पुरवठा साखळीची कार्यक्षमता वाढवणं आणि प्रादेशिक आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी प्रकल्पांच्या नियोजन आणि अंमलबजावणी प्रक्रियेला गती देणं या उद्देशानं ही आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात वाढ होऊन काल तो 77,269 अंकांवर बंद झाला, तर निफ्टी 122 अंकांनी वाढून 24,119 अंकांवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजारावरील व्यापक बाजारपेठही सकारात्मक पातळीवर बंद झाली. तत्पूर्वी जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत आणि विधानसभा निवडणुकांचे सुरुवातीचे कल यामुळे बाजाराची सुरुवात तेजीनं झाली होती, मात्र सत्राच्या उत्तरार्धात झालेल्या नफा वसुलीमुळे निर्देशांकांनी आपली सुरुवातीची वाढ गमावली आणि अखेरीस बाजार मध्यम स्वरूपाच्या सकारात्मक पातळीवर बंद झाला. हवामान. भारतीय हवामान विभागानं देशाच्या विविध भागांमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश, झारखंड, ओडिशा, उपहिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम तसंच तमिळनाडू आणि पुद्दुचेरी या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि गांगेय पश्चिम बंगालच्या काही भागांमध्ये आज दिवसभरात मेघगर्जनेसह विजा चमकण्याचीही शक्यता आहे. तर दुसरीकडे आंध्र प्रदेशच्या काही भागांमध्ये आज उष्ण आणि दमट हवामान कायम राहण्याची अपेक्षा आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड बहुमत. तमिळनाडूमध्ये टीव्हीकेची पदार्पणातच चांगली कामगिरी. केरळमध्ये काँग्रेसप्रणित युडीएफचा विजय. तर पुद्दुचेरीमध्ये स्थानिक एआयएनआरसीला सर्वाधिक जागा. रशिया युक्रेन युद्ध संघर्षात रशियाकडून 8 आणि 9 मे रोजी युद्धविरामाची घोषणा. संयुक्त अरब अमिरातीच्या फुजेरा तेल उद्योग क्षेत्रात इराणकडून ड्रोन हल्ला. आणि देशाच्या विविध भागांमध्ये आज मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

101.9 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र। श्रोते, आपण ऐकत आहात आपली मनपसंत FM वाहिनी सातारा आकाशवाणी, रसिकांची सुरेल सोबत। सकाळचे 8:40 होत आहेत। आता आनंद घेणार आहोत मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा। सुरुवातीला ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर यांना। गदी माडगुळकर यांच्या गीताला संगीत स्नेहल भाटकर यांचं, आणि हा चित्रपट अन्नपूर्णा।

श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं सुमन कल्याणपूर यांना. गदी माडगुळकर यांच्या गीताला संगीत साथ होती स्नेहल भाटकर यांची, आणि हा चित्रपट होता अन्नपूर्णा. यानंतरचा चित्रपट बन्नाट भानू. उषा मंगेशकर आणि सुरेश वाडकर हे गीत गात आहेत. शांताराम नांदगावकर यांच्या गीताला संगीत राम कदम यांचं.

भन्नाट भानू या चित्रपटातलं उषा मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं राम कदम यांचं. श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहोत आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाइट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: काय ग, 12वी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल?
2: एवढं खर्चिक शिक्षण कशाला? आपण तर मस्त BBA किंवा BCA करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार.
1: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे, शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय.
2: रे, शिक्षण संस्थेच्या KBP इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना.
1: अगं, BBA BCA अनुभवी आणि PhD पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं?
2: हो ना, शिवाय पुढे MBA, MPhil आणि PhD ची सोयही.
1: मी पण ऐकलंय IIM धर्तीवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि PhD पदवीधर शिक्षक.
2: बघून येऊया का लगेच KBP इन्स्टिट्यूट, जवळ तर आहे वरिये मध्ये.
3: शरद, अरे गपगप का झालायस? कसला विचार करतोयस?
4: बाबांची कावीळ उतरतच नाही, पोटात पाणी बी झालंय. जवळपास कुठं खात्रीशीर उपचार होईल का याचा विचार करतोय, पण काय बी कळना झालं.
5: अहो, फॅटी लिव्हर, लिव्हर सिरोसिस, जलोदर अर्थात असायटिस, यासाठी संपूर्ण लिव्हर केअर तर आहेच, परंतु दूषित अन्न पाणी, ऑटो इम्युन, अतिमद्य सेवन, मधुमेह यामुळे उद्भवणारी कावीळ, रक्तातील कावीळ आणि स्त्रियांमध्ये होणारी विशेष कावीळ, या सर्वांसाठी परिपूर्ण तपासण्या आणि योग्य उपचार मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर मध्ये. अगदी विश्वासाने तुम्ही तिथे जा आणि उपचार घ्या. मीनाक्षी हॉस्पिटल, सातारा कोरेगाव रोड, सातारा. संकेतस्थळ www.meenakshimultispeciality hospital.com.

आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं सुधीर फडके यांचंच. आणि श्रोतेहो हा चित्रपट होता चंद्र होता साक्षीला. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत आशा भोसले यांना. जगदीश खेबुडकर यांचंच गीत आणि या गीताला संगीत राम लक्ष्मण यांचं. चित्रपट गुलछडी.

आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेबोडकर यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं राम लक्ष्मण यांचं आणि हा चित्रपट होता गुलछडी. श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आज या कार्यक्रमात अन्नपूर्णा, भन्नाट भानू, चंद्र होता साक्षीला आणि गुलछडी या चित्रपटातील सुमधुर गीतांचा आनंद आपण घेतलात. श्रोते हो, यानंतर पुन्हा एकदा मराठी चित्रपट संगीताचा आनंद घेणार आहोत आज सकाळी 11:30. त्यासाठी सोबत राहायचे 3.1 MHz आणि ऐकत राहा आपली मनपसंत FM वाहिनी सातारा आकाशवाणी, रसिकांची सुरेल सोबत. 103.1 MHz आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र. सकाळचे 9 वाजतायत, काही क्षणातच आनंद घेणार आहोत हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा.

श्रोते आपण आहात आमच्या सोबत 103.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. आपण ऐकत आहात आपली मनपसंत FM वाहिनी सातारा आकाशवाणी. सकाळचे 9 वाजले आहेत. आता प्रसारित करणार आहोत हिंदी चित्रपट संगीताचा सदाबहार कार्यक्रम. श्रोते हो, चित्रपटांमध्ये शास्त्रीय संगीताचा वापर लोकप्रिय करण्यासाठी ओळखले जाणारे सुप्रसिद्ध संगीतकार नौशाद यांचा 5 मे हा स्मृती दिवस. रसिक श्रोते हो, 6 दशकांहून अधिक कारकीर्द असूनही त्यांनी केवळ 70 चित्रपटांसाठी संगीत दिलं, पण हिंदी चित्रपटाच्या इतिहासातील सगळ्यात महान संगीत दिग्दर्शकांपैकी एक म्हणून नौशाद अली यांची गणना होते. श्रोते हो, आजच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात संगीतकार नौशाद यांनी संगीतबद्ध केलेली सदाबहार गाणी ऐकणार आहोत.

कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं तर गंगा जमुना या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं शकील बदायुनी यांचं गीत, याला संगीत अर्थात नौशाद यांचं.

0: टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920111417 9920111497।
1: काय ग, बारावी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल?
2: एवढं खर्चिक शिक्षण कशाला? आपण तर मस्त बीबीए किंवा बीसीए करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार।
1: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे, शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय।
2: रय शिक्षण संस्थेच्या केबीपी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना।
1: अगं, बीबीए बीसीए अनुभवी आणि पीएचडी पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं?
2: हो ना, शिवाय पुढे एमबीए एमफिल आणि पीएचडीची सोयही।
1: मी पण ऐकलंय आयआयएमच्या धर्तीवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि पीएचडी पदवीधर शिक्षक।
2: बघून येऊया का लगेच केबीपी इन्स्टिट्यूट, जवळ तर आहे वरियेमध्ये।

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72. इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची, हमी भविष्याची.
2: हसवणकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.

टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920111417 9920111417.

मुकेश यांनी गायलेलं शकील बदायूनी यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत नौशाद यांचं आणि हा चित्रपट होता मेला. श्रोते हो, भारतीय चित्रपटातील संगीत क्षेत्रातील ऋषितुल्य कलाकार नौशाद यांच्या शास्त्रीय संगीताचा दरवळ म्हणजे कोणत्याही चित्रपटातील सगळ्या गाण्यात कथेशी निगडीत एक संवाद साधणारा सूर. लहानपणापासूनच संगीताची असणारी आवड, घरातल्यांची संगीताविषयी असणारी नाराजी यातूनच मुंबईत नशीब अजमावण्यासाठी

18व्या वर्षी नौशाद जी आले आणि 40 रुपयांच्या मासिक पगारावर पियानो वाजवण्याची नोकरी त्यांनी केली. त्यांचा पहिला चित्रपट प्रेमनगर जरी असला तरी 1944 मधील रतन या चित्रपटानं त्यांना चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार संगीतकार बनवलं. श्रोतेहो, या चित्रपटातील गीतांमुळे त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा रतन हा चित्रपट ठरला आणि संगीतकार नौशाद यांचं नाव भारतातील घराघरात पोहोचलं. यानंतरचं गीत रतन या चित्रपटातलं ऐकूया.

0: शरद, अरे गपगप का झालायस? कसला विचार करतोयस?
1: बाबांची कावीळ उतरतच नाही, पोटात पाणी बी झालंय. जवळपास कुठं खात्रीशीर उपचार होईल का याचा विचार करतोय, पण काय बी कळना झालं.
2: अहो, फॅटी लिव्हर, लिव्हर सिरोसिस, जलोदर अर्थात असायटिस यासाठी संपूर्ण लिव्हर केअर तर आहेच, परंतु दूषित अन्न पाणी, ऑटोइम्युन, अतिमद्य सेवन, मधुमेह यामुळे उद्भवणारी कावीळ, रक्तातील कावीळ आणि स्त्रियांमध्ये होणारी विशेष कावीळ, या सर्वांसाठी परिपूर्ण तपासण्या आणि योग्य उपचार मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर मध्ये. अगदी विश्वासाने तुम्ही तिथे जा आणि उपचार घ्या. मीनाक्षी हॉस्पिटल, सातारा कोरेगाव रोड, सातारा. संकेतस्थळ www.meenakshimultispeciality hospital.com.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी।
2: मग येत आहे ना शॉपिंगला मसवडकर ड्रेसेस मध्ये?
1: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेण.
2: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड.

0: बोलणं
1: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं
0: होऊ दे ना पूर्ण
1: आमचं बाळाचं स्वप्न.
2: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866 91 676 72.

श्रोतेहो, रतन या चित्रपटानंतर नौशाद यांची हिट फिल्म्सची मालिकाच सुरू झाली. आत्ता आपण ऐकलं बैजू बावरा या चित्रपटातलं गीत. बैजू बावरा 1952 साली आलेला चित्रपट. श्रोतेहो, या चित्रपटानं नौशाद यांची शास्त्रीय संगीताची समज आणि ती श्रोत्यांपर्यंत सहज पोचवण्याची क्षमता अधोरेखित केली. या चित्रपटातील सगळीच गाणी रागदारीवर आधारित होती. 1954 साली बैजू बावरा या चित्रपटासाठी त्यांना पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. सिने संगीतातील एक एक रत्न म्हणजेच बैजू बावरा चित्रपटातील एक एक गाणी होती. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत मुघले अजमी या चित्रपटातलं हे गीत.

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
3: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
2: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
3: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
2: सौजन्य नेत्र संजीवनी, डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय, सातारा.
4: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड, ओसीएम, विमलचे ब्रँड.

0: प्रथमच साताऱ्यात
1: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
0: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
1: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
0: सौजन्य नेत्र संजीवनी डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय सातारा.
2: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड ओसीएम विमलचे ब्रँडेड सूटिंग
1: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
2: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
1: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
2: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
1: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
2: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
1: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
2: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
1: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
2: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
1: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68006. आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सन्मित्र सोलर 98-81-38-71-14 98-81-38-71-14.
2: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड ओसीएम विमलचे ब्रँडेड सूटिंग
1: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
2: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
1: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
3: श्रोते हो, दर्न या 1947 साली आलेल्या चित्रपटापासून नौशाद यांच्या संगीताला शकील बदायुनी यांच्या शब्दांच्या माध्यमातून जीवलग मित्र सापडला आणि शकील बदायुनी यांचे शब्द आणि त्याला नौशाद यांचं सुरेल संगीत यातून असंख्य सुमधुर गाणी निर्माण झाली. शास्त्रीय संगीत, राग आणि लोकगीतांचा समावेश करून चित्रपट संगीतात क्रांती घडवून आणणारे, सोबत पाश्चात्य संगीताचाही सिनेसृष्टीला परिचय करून देणारे महान संगीतकार कायमच त्यांच्या गीतांमधून रसिकांच्या स्मरणात राहतील. कार्यक्रमातलं शेवटचं गीत कोहिनूर या चित्रपटातलं

श्रोते हो, मोहम्मद रफी यांनी गायलेल्या कोहिनूर या चित्रपटातील या गीताबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. आज या कार्यक्रमात महान संगीतकार नौशाद यांच्या 5 मे या स्मृतिदिनानिमित्त त्यांनी संगीत दिलेल्या सुमधुर गीतांचा आनंद आपण घेतलात आजच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून 103.1 MHz आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र. श्रोते हो, आता प्रसारित करणार आहोत मिश्र संगीत. सुरुवातीला ऐकणार आहोत लता मंगेशकर यांना. बालकवी ठोंबरे यांच्या या गीताला संगीत साथ पंडित हृदयनाथ मंगेशकर यांची.

मिश्र संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं तर बालकवी ठोंबरे यांचं गीत. या गीताला संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि हा सुमधुर स्वर होता लता मंगेशकर यांचा. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत शाहीर विठ्ठल उमप आणि सहकारी यांनी गायलेलं लोकगीत.

वसंतराव देशपांडे यांच्या स्वरातील गोविंद बल्लाळ देवल यांची पदरचना आपण ऐकलीत. नाटक होतं संशय कल्लोळ. श्रोतहो मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत हिंदी भजन. गात आहेत लता मंगेशकर. नरेंद्र शर्मा यांची ही रचना, याला संगीत श्रीनिवास खळे यांचं.

लता मंगेशकर यांच्या स्वरातील नरेंद्र शर्मा यांची हिंदी भक्तिरचना आपण ऐकलीत. याला संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. श्रोतेहो मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत जगजीत सिंग यांनी गायलेली गझल.

श्रोते हो, या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचा आनंद आपण घेतलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून 103.1 मेगाहर्ट्झवर. आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड ओसीएम विमलचे ब्रँडेड सूटिंग
2: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
1: मग येत आहे ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
2: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: श्रोते आपण आहात आमच्यासोबत 103.1 मेगाहर्ट्झवर ऐकत आहात आपली मनपसंत FM वाहिनी सातारा आकाशवाणी. सकाळचे 10 वाजले आहेत. आता ऐकणार आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम डॉक्टर महाजन स्किन केअर.
1: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, महाजन हॉस्पिटल प्रस्तुत आधुनिक तंत्रज्ञान आणि अचूक निदान या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. महाजन हॉस्पिटलच्या डॉक्टर तन्वी महाजन आपल्या बरोबर आहेत. डॉक्टर तन्वी महाजन यांनी संभाजीनगर इथून MBBS केलेलं आहे आणि SMBT मेडिकल कॉलेज नाशिक मधून पॅथॉलॉजी आणि बॅक्टेरियोलॉजी मध्ये डिप्लोमा केलेला आहे. गेली 5 वर्ष त्या पॅथॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याशीच गप्पा मारूयात. नमस्कार डॉक्टर तन्वी.
3: नमस्कार.
2: आपण जेव्हा युरिन टेस्ट बद्दल बोललो तेव्हा तुम्ही म्हणालात की नॉर्मल युरिन टेस्ट मध्ये जर RBCs किंवा WBCs जास्त आल्या तर युरिन कल्चर किंवा युरिन सेन्सिटिव्हिटी टेस्ट करायला सांगतात. म्हणजे नेमकं काय असतं याबद्दल

0: दलात सांगा.
1: जेव्हाही WBC किंवा पसेल्स वाढले असतील युरिन मध्ये तेव्हा आपण कल्चर सेन्सिटिव्हिटी कुठलेही फिजिशियन किंवा सर्जन त्यांना सांगतात पेशंटला करायला, तर त्याच्यामध्ये आपण काय करतो, आपण पेशंटला युरिनचं सॅम्पल घ्यायला सांगतो, मिडस्ट्रीम युरिन सॅम्पल घ्यायला सांगतो आणि त्याच्यानंतर ते सॅम्पल घेऊन आपण ते युरिन एका पिट्री डिशवरती टाकून त्याच्यावरती ग्रोथ करतो, त्या बॅक्टेरिया किंवा फंगायची ग्रोथ करतो आणि ते सगळं व्हायला 3 दिवस लागतात.
0: ओके,
1: तर ते 3 दिवसानंतर जेव्हा ग्रोथ येते त्या पिट्री डिशवरती त्याच्यावरनं आपण डिसाईड करतो की त्या पेशंटला कुठलं इन्फेक्शन आहे आणि कुठलं औषध त्यांना द्यायला पाहिजे.
0: अर्थातच यानंतर रिझल्ट कसा लागतो याबद्दलही तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. तत्पूर्वी श्रोते हो, ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट यांसारख्या महत्वाच्या तपासण्यांमध्ये उच्च गुणवत्ता आणि लवकरात लवकर अचूक निदानासाठी डॉक्टर महाजन्स पॅथॉलॉजी लॅब, महाजन हॉस्पिटल, पारसनेस कॉलनी, जगदंब चौक, मोनार्क हॉटेलजवळ सातारा येथे संपर्क 9658960960 9658960960 9658960960. डॉक्टर तन्वी, जसं तुम्ही म्हणालात की युरिन कल्चर केलं जातं आणि मग नंतर युरिन सेन्सिटिव्हिटी टेस्ट पण असते, तर ही सेन्सिटिव्हिटी टेस्ट म्हणजे काय असते मग?
1: तर युरिन सेन्सिटिव्हिटी म्हणजे पहिले जे आपण जी ऑर्गॅनिझम्स किंवा बॅक्टेरिया जे आपण त्या पिट्री डिशवरती ग्रो केले आहेत तर ते ऑर्गॅनिझम्सला आपण पहिले आयडेंटिफाय करतो, तर ते कुठला बॅक्टेरिया आहे, वेदर इट इज अ बॅक्टेरिया ऑर अ फंगाय, आपण ते सगळं आयडेंटिफाय करतो आणि एकदा ते आयडेंटिफाय झाल्यानंतर आपण त्याला सेन्सिटिव्ह करतो.
0: ओके,
1: म्हणजे कुठल्या अँटीबायोटिकला ते बॅक्टेरिया सेन्सिटिव्ह आहे हे जाणून घेतो.
0: अच्छा,
1: तर एका वेगळ्या पिट्री डिशमध्ये आपण वेगवेगळे अँटीबायोटिक्स ठेवतो आणि त्या अँटीबायोटिक्सच्या अगेन्स्ट आपण ते बॅक्टेरिया बघतो आणि जिथे सगळ्यात जास्ती ससेप्टेबल असतील ते बॅक्टेरिया ते आपण अँटीबायोटिक सांगतो रिपोर्टमध्ये. तो इट इज सेन्सिटिव्ह, रेझिस्टंट आणि इंटरमिडिएट, हे असे 3 रिझल्ट्स असतात.
0: अच्छा,
1: त्याप्रमाणे आपण ते फिजिशियन पेशंटला अँटीबायोटिक्स सांगतात.
0: म्हणूनच श्रोते हो, ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट सारख्या तपासण्यांमध्ये उच्च गुणवत्ता आणि लवकरात लवकर अचूक निदानासाठी डॉक्टर महाजन्स पॅथॉलॉजी लॅब, महाजन हॉस्पिटल, पारसनेस कॉलनी, जगदंब चौक, मोनार्क हॉटेलजवळ सातारा येथे संपर्क 9658960960 9658960960 9658960960.
1: कल्चर आणि सेन्सिटिव्हिटीमध्ये पेशंटला नेहमी थोडंसं पेशंट राहायला पाहिजे आणि त्यासोबत पेशंटनी टेस्ट करणं पण खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी पेशंटला असं वाटत असेल की का करू, की एवढा वेळ कशाला थांबायचं वगैरे, बट ॲट द सेम टाइम ते करायलाच पाहिजे. त्या हिशोबाने डॉक्टरांना कळतं की कुठला अँटीबायोटिक इज बेस्ट फॉर द पेशंट आणि ते बरोबर मग ते प्रिस्क्राइब करू शकतात.
0: अगदी, म्हणूनच श्रोते हो, या ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट जेव्हा तुम्हाला फिजिशियन डॉक्टर्स करायला सांगतात ते अतिशय महत्वाच्या तपासण्या आहेत आणि याच तपासण्यांच्या उच्च गुणवत्तेसाठी आणि लवकरात लवकर अचूक निदानासाठी नक्की संपर्क करू शकता डॉक्टर महाजन्स पॅथॉलॉजी लॅब, महाजन हॉस्पिटल, पारसनीस कॉलनी, जगदंब चौक, मोनार्क हॉटेलजवळ सातारा इथे संपर्क 9658960960 9658960960 9658960960. पुन्हा भेटूयात महाजन हॉस्पिटल प्रस्तुत आधुनिक तंत्रज्ञान आणि अचूक निदान या कार्यक्रमात डॉक्टर तन्वी महाजन यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: डॉक्टर महाजन स्किन केअर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 10:05 झाली आहेत. ऐकणार आहोत म्हसवडकर सराफ, हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत म्हसवडकर सराफ.

0: तुमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: नमस्कार श्रोते हो, म्हसवडकर सराफ प्रस्तुत गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. म्हसवडकर सराफचे निमिष शहा सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार निमिष सर.
3: नमस्कार.
2: अलका कुबल आठले यांचा एपिसोड आपण ऐकला होता आणि त्यांच्या आवडीचा दागिना त्यांनी सांगितला होता की झुमके आणि मंगळसूत्र हे खूप आवडतं आणि त्यांच्याकडे याची खूप व्हरायटी आहे. तर या दोन दागिन्यांबद्दल आज आपण बोलूयात, काय सांगाल तुम्ही?
3: हे दोन्ही दागिने तर एक आपल्या इंडियन कल्चरमधले फार जुने दागिने आहेत आणि खूप इम्पॉर्टंट हे दागिने आहेत, कारण मंगळसूत्र हा दागिना असा आहे की जो जवळपास सगळ्यांकडे असतो. म्हणजे लग्नाच्या खरेदीत बऱ्याच वेळा पहिला दागिना खरेदी केला
2: जातो अगदी.
3: तर ह्याच्यात बरेच आपल्याकडे व्हरायटी असते किंवा प्रकार असतात, अगदी छोट्या मंगळसूत्रापासून मोठ्या मंगळसूत्रापर्यंत किंवा अगदी ऑफिसमध्ये घालण्याच्या ह्यांनी ते कुठले कार्यक्रम असेल तर त्याला अनुरूप असे बरेच प्रकार मंगळसूत्र मध्ये असतात.
2: अच्छा.
3: तसेच त्याला मॅचिंग इयरिंग किंवा झुमके झुबे असतात.
2: बरोबर. आता मंगळसूत्र म्हणलं तर फॅन्सी मंगळसूत्राची पण खूप फॅशन आहे सध्या, की वन साइडेड काळे मणी असतात किंवा एखादा हार्ट असतो किंवा डायमंड असतो फक्त आणि बाकी सगळी काळी पोत असते, तर त्याबद्दल सुद्धा सांगा ना.
3: असे आता मंगळसूत्र म्हणजे जे आपण लाईट वेट मंगळसूत्र म्हणतो, तर त्या मंगळसूत्रात अगदी डायमंड पासून वेगळे वेगळे खडे म्हणा किंवा नवरत्न घालून अशा टाईप ही आपल्याला मंगळसूत्र अवेलेबल असतात, किंवा पोवळे जे मंगळसूत्रात बऱ्याच वेळा महत्वाचं म्हणून बघितलं जातं.
2: राईट राईट.
3: तर अशाही काही वेगळे वेगळे कंपोनेंट असलेले मंगळसूत्र असतात, त्यात लॅबग्रोन डायमंड आहेत आता किंवा नॅचरल डायमंड आहेत, अशा दोन्हीचेही मंगळसूत्र असतात. अशी सगळी व्हरायटी आपल्याकडे उपलब्ध आहे, ते अगदी येल्लो पॉलिश मध्ये असू देत किंवा टेम्पल पॉलिश मध्ये असू देत. तर आणि आता अँटिक फिनिश मध्ये ही वस्तू यायला लागल्यात, तर तेही उपलब्ध आहेत. जसं झुमक्यांचं सांगायचं म्हटलं तर कुड्या घालण्याची पद्धत फार पूर्वीपासून आहे, तर त्याकडीत काहीतरी अडकून तो झुमका तयार झाला. अशा पद्धतीनेही वेगवेगळे झुमक्याचे प्रकार किंवा त्याचे डिझाईन्स ही आता सध्या अवेलेबल आहेत. अगदी मोठे हेवी बल्की झुमक्यापासून अगदी लाईट वेट झुमक्यांपर्यंत सगळ्या व्हरायटी.
2: राईट. आणि सोन्यामध्ये, प्युअर सोन्यामध्ये आणि शिवाय सोनं आणि मोती अशा कॉम्बिनेशन,
3: नुसतं सोनं आणि त्यात परत वेगळे वेगळे खडे किंवा मोती अशा किंवा लाल कलरचे खडे येतात, अशा पद्धतीने वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स मध्ये झुमक्या अवेलेबल असतात.
2: अगदी खरंय. तेव्हा श्रोते हो, मंगळसूत्र किंवा झुमक्यांच्या भरपूर व्हरायटीसाठी तुम्ही देखील व्हिजिट करू शकता म्हसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा इथे. पुन्हा भेटूया म्हसवडकर सराफ प्रस्तुत गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात निमिष शहा सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
3: नमस्कार.

0: तुमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसपडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: श्रोत्या, ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात म्हसवडकर सराफ. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून आपण ऐकलात. सकाळचे 10:38 झाली आहेत. आता ऐकणार आहोत श्वास हेल्थ केअर सांगली, हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
4: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
6: श्रोत्यांनो नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे कन्सल्टिंग फिजिशियन डॉक्टर अनिल मडके सर या कार्यक्रमात आपल्याशी बोलत असतात. डॉक्टर मडके सर, नमस्कार.
7: नमस्कार.

0: सध्या उन्हाळा खूपच वाढलेला आहे, आपण बघतोय सगळीकडे त्याच्या संदर्भातले बातम्याही ऐकतोय. तर या वाढत्या उन्हाळ्यामुळे श्वसन विकार किंवा फुफ्फुसांच्या संदर्भातल्या काही तक्रारी घेऊन अशा काही केसेस आहेत का?
1: अगदी श्रोत्यांसाठी परवलीचा प्रश्न विचारलाय असे म्हणेन. कारण बऱ्याचदा काय होतं की आमच्याकडे जे रुग्ण येतात ते बऱ्याच ठिकाणी जाऊन आलेले असतात किंवा एक दोन डॉक्टरांकडे औषधं घेऊन आलेले असतात. तर उन्हाळ्यामध्ये विशेष करून आपण रुग्णाचा इतिहास म्हणजे सर्वच ऋतूंमध्ये हा इतिहास बघायला हवा. असाच एक रुग्ण निमोनिया झाला म्हणून आला होता आणि निमोनिया बरा होत नव्हता आणि खूप कमी कालावधीमध्ये निमोनिया तीव्रतेने वाढत होता आणि त्याचं कारण लक्षात येत नव्हतं. जेव्हा सर्व तपासण्या केल्या, एक्सरे मधलं जे काही चित्र होतं ते पाहिलं आणि त्यानुसार एक मनात शंका आली ती खरी ठरली. कुठली होती शंका? तर रुग्णाला जेव्हा विचारलं की तुम्ही एअर कूलर वापरता का, तो म्हणाला हो.
0: अच्छा.
1: आणि मग त्याच्या स्वच्छतेविषयी विचारलं तर स्वच्छतेची काळजी घेतली जात नव्हती. कारण असं होतं की एअर कूलरमध्ये लेजिओनेला नावाच्या बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू ह्या वाढतात आणि त्या वाढल्यामुळे त्या हवेतून म्हणजे एअर कूलरची हवा जशी झोत करून बाहेर पडते त्यातून हे जीवाणू अगदी विनाशायास नाकावाटे आत जातात आणि हा निमोनिया तीव्र प्रकारचा निमोनिया होऊ शकतो. खरं तर मेंटेनन्स जो असतो एअर कूलरचा तो नीट न झाल्यामुळे ह्या जंतूंना वाढायला तिथे जागा मिळते. ते जे काही स्पंज किंवा गवतासारखा प्रकार जो असतो थंड करण्यासाठी ती जागा त्यांच्या वाढीसाठी अनुकूल असते. काही लोकांना केवळ निमोनिया होत नाही तर त्यामध्ये मोल्ड्स किंवा फंगाय असल्यामुळं आणि बॅक्टेरिया ह्या ह्याच्यामुळे काही वेळा एचपी नावाचा निमोनिया म्हणजे हायपरसेन्सिटिव्ह निमोनिया नावाचा प्रकार होतो. अर्थात या रुग्णाचं निदान लवकर झालं, लेजिओनेला असल्याचं सिद्ध झालं आणि मग अँटीबायोटिक्स आणि सपोर्टिव्ह ट्रीटमेंट दिल्यामुळे हा रुग्ण बरा झाला, निमोनियातून बाहेर आला.
0: श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83 850 63 934, 83 850 63 934, 7385063934. सर, तुम्ही सांगताय की उन्हाळ्यामध्ये एअर कूलर जिथे वापरला जातो त्याबद्दल
1: मला तर एक गोष्ट सांगायची आहे. एअर कंडिशनरचा त्रास होत नाही बऱ्याच लोकांना, तर एअर कूलरचाही तसा त्रास होत नाही. श्रोते हो, लक्षात घ्या, एअर कूलर मेंटेन करायला पाहिजे. काय होतं की बरेच जण एअर कूलर वापरतात पण तो मेंटेन करत नाही, म्हणजे पाणी रेग्युलरली बदलायचं, म्हणजे आठवड्याला एकदा तरी तो टँक पूर्ण रिकामा करून कोरडा करायचा आणि पाणी भरायचं. जसं की आपण पिण्याच्या पाण्याबद्दल डेंग्यूचे डास वाढू नयेत म्हणून काळजी घेतो, तसं एअर कूलरच्या टँक बद्दल काळजी घ्यायची. पाणी स्वच्छ हवं, आपण पाणी जे प्यायला वापरतो ते पाणी त्यामध्ये घालायला हवं. पॅड्स जे असतात ते कुलिंग पॅड्स ते स्वच्छ ठेवायला पाहिजेत आणि ते बदलायला पाहिजेत रेग्युलरली. आणि अर्थात हा एअर कूलर कुठेतरी कोंदट वातावरणात ठेवायला नको, बंद खोलीत ठेवायला नको, कारण बंद खोलीत आधीच कुठले तरी जंतू वाढतात आणि ते एअर कूलरमध्ये आपसूक जाऊन बसतात. त्यामुळे वेल व्हेंटिलेटेड वायुविजन असलेल्या ठिकाणी हा एअर कूलर ठेवावा. एअर कूलर वापरू नये असं नव्हे, पण एअर कूलर हा स्वच्छ असावा, जंतूंची वाढ होण्याला पोषक वातावरण त्यात व्हायला नको. श्रोते हो, उन्हाळा कडक आहे, आपल्याला थंड हवा हवीशी वाटते, पण त्या थंड हवेबरोबर कुठले जंतू आपण आत घेत नाही ना, याची काळजी घ्या. हवा खेळती ठेवा आणि बाहेर जर तुम्ही झोपत असाल आणि तुम्हाला आधीच श्वसन विकार असेल तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.
0: नक्कीच, खूप छान माहिती आजच्या भागात तुम्ही दिलीत. वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83 850 63 934, 83 850 63 934, 7385063934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर अनिल मडके सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकत होतात श्वास हेल्थ केअर सांगली. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. यानंतर ऐकणार आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची.
4: गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी आहे तुमची होस्ट रॉकिंग दोस्त मेघना आणि तुम्ही ऐकत आहात

0: आजच्या स्पर्धात्मक आणि गतिमान युगात प्रत्येक व्यक्तीला आर्थिक स्थैर्य प्राप्त करणं हे अत्यंत आवश्यक झालंय. चांगली वेल्थ क्रिएट करायची म्हटल्यानंतर चांगला ऍडवायझर देखील असणं तितकंच महत्वाचं आहे. आता तुम्ही म्हणाल, मुंबई पुण्यासारख्या मेट्रो सिटी मध्ये असतात फायनान्शियल ऍडवायझर वगैरे, आपल्या इथे सातारात कुठे आलंय? तर याच प्रश्नाची उकल तुम्हाला आजचा एपिसोड ऐकला की नक्कीच होईल. कारण आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे सातारच्या बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील हॉटेल प्राईड बिल्डिंगच्या फर्स्ट फ्लोअरला असणाऱ्या गिरीशा वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड मध्ये. चला तर मग गिरीशा वेल्थचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री शंकरा करपे सरांकडून जाणून घेऊयात वेल्थ क्रिएशन बद्दल अधिक माहिती. हॅलो सर.
1: हॅलो
0: सर. ओळख बाजारपेठेची यामधील वाटचाल श्रीमंत इकडे या विशेष सदरात आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद
0: सर. मला नुकताच जॉब लागलाय आणि मला माझी सॅलरी योग्य पद्धतीने इन्व्हेस्ट करायची.
1: तुम्ही जॉब लागल्यापासूनच इन्व्हेस्टमेंट कडे वळलात, हीच खूप चांगली बाब आहे. महागाई, गुंतवणुकीचे पर्याय, कर योजना, सेवानिवृत्ती नियोजन, अपघाती सुरक्षा, कुटुंबाची गरज, मुलांचे शिक्षण, लग्न, घराचं स्वप्न, हे सगळे घटक वेल्थ मॅनेजमेंटशी जोडलेले आहेत.
0: अगदी खरंय सर.
1: तुम्ही पैसा किती कमवता यापेक्षा तो कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करता हे अत्यंत महत्वाचं आहे. आपल्या कंपनीमध्ये तुमच्या इन्कम नुसार तुमच्या वर्तमान आणि भविष्यातील सर्व जबाबदाऱ्यांचा अभ्यास करून इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग केलं जातं. आता तुमच्या करिअरची इनिशियल स्टेज आहे, तर आपण सुरुवात SIP पासून करूया.
0: सर, SIP म्हणजे काय?
1: SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. यामध्ये दरमहा ठराविक रक्कम चांगल्या म्युच्युअल फंड मध्ये गुंतवली जाते. तुम्हाला एक लाईव्ह डेटा दाखवतो. हे आपले क्लायंट आहेत, त्यांनी गेले 8 वर्ष कन्सिस्टंटली SIP केली आणि ही आहे त्यांची इन्व्हेस्टेड अमाऊंट आणि ही आहे करंट व्हॅल्यू.
0: ओ माय गॉड, लॉटरी लागली म्हणायची की?
1: होय, पण यात सातत्य आणि संयम या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. यांच्यासारखेच माझ्याकडे जवळपास 7,000 अधिक क्लायंट्स आहेत. सरकारी कर्मचारी, सातारा जिल्हा पोलीस डिपार्टमेंट, ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका यांचं देखील आर्थिक नियोजन आपल्या कंपनीमार्फत केलं जातं. आता तुमच्या केसमध्ये मी अजून एक सजेशन असं देईल की आपण तुमचा हेल्थ आणि टर्म इन्शुरन्स देखील काढून घेऊ, कारण आजकाल हे दोन्ही कव्हर असणं फार गरजेचं आहे.
0: ओके, हे इन्शुरन्स कोणत्या कंपनीचे काढावे लागतील?
1: त्यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जायची गरज नाही, कारण आपल्या इथे टर्म इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, व्हेईकल, ट्रॅव्हल, फायर, बिझनेस अशा सर्व प्रकारचे इन्शुरन्स काढून दिले जातात. त्याचबरोबर थोडीफार अमाऊंट तुम्ही लॉंग टर्म साठी कोणत्या तरी एखाद्या चांगल्या शेअर्स मध्ये नक्की गुंतवा.
0: ओके सर, पण मला शेअर मार्केट बद्दल काहीच माहित नाहीये.
1: काळजी करायचं कारण नाही, आपल्या कंपनी मार्फत शेअर मार्केटचे शास्त्र सुद्ध प्रशिक्षण दिलं जातं. रोजच्या रोज ट्रेडिंग करून तुम्ही कशा प्रकारे अर्न करू शकता याचं देखील मार्गदर्शन आम्ही करतो. शेअर मार्केटच्या बॅचेस या मंथली बेसिस वरती असतात. दर शनिवार रविवारी थेरी आणि सोमवार ते शुक्रवार प्रॅक्टिकल असं या बॅचेसचं शेड्यूल असतं. तसं बघायला गेलं तर आपल्याकडे प्रॅक्टिकल हे लाईफटाईम फ्री मध्ये दिलं जातं.
0: फॅन्टॅस्टिक.
1: पश्चिम महाराष्ट्रातले सेबी रजिस्टर्ड आणि इन्व्हेस्टमेंट रिलेटेड सगळ्या गोष्टी एकाच छताखाली असणारी आपली एकमेव संस्था आहे. साताऱ्याबरोबर पुणे, रत्नागिरी तसेच पश्चिम महाराष्ट्र मधल्या अनेक कॉलेजेस सोबत आपण टाइप केलं आहे. आपल्याकडे 25+ वेल एज्युकेटेड लोकांची टीम आहे. तसेच टाटा AIA कंपनी मार्फत लाईफ इन्शुरन्सची एजन्सी आपण देतोय. त्याचबरोबर टाटा AIG मार्फत जनरल इन्शुरन्सची एजन्सी आपण देतो. शेअर ब्रोकरची फ्रँचायसी पण आपण देतो. तुमचा इन्कम वाढवण्यासाठी याचा वापर तुम्ही करू शकता. पार्ट टाइम, फुल टाइम व्यवसाय संधीही आपल्याकडे उपलब्ध आहेत.
0: ऑसम सर. SIP सुरू करण्यासाठी मी डॉक्युमेंट्स घेऊन येते, मला तुमचा नंबर देता का?
1: 7378812179.
0: 7378812179. थँक्यू सर. सो फ्रेंड्स, अजूनही वेळ गेली नाही. तुम्हाला देखील तुमचं आर्थिक नियोजन करायचं असेल तर आजच सातारच्या बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील हॉटेल प्राईडच्या फर्स्ट फ्लोअरला असणाऱ्या गिरीशा वेल्थ प्रायव्हेट लिमिटेडला अवश्य भेट द्या. आणि हो, बाजारपेठेतील अशीच उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची.
2: ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: तुमच्या घराघरात आणि मनामनात रुजलेली आकाशवाणी, आकाशवाणी वरून जाहिरात करा, आपल्या व्यवसायाची माहिती घराघरात पोहोचवा। व्यवसाय कुठलाही असो, लहान असो वा मोठा, आकाशवाणी वरून जाहिरात करा। हमखास नफा कमवा, आकाशवाणीचे दर अगदी मफक परवडणारे। अधिक माहितीसाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा। आमचा दूरध्वनी क्रमांक 021-62-25-00-46। दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 021-62-25-00-46।
1: शेतशिवाराची खबरबात, रानामाळातल्या घडामोडी, पीक पाण्याची परिस्थिती, यासोबतच तज्ज्ञांचं मार्गदर्शन ऐकूया। दिलखुलास गप्पांसोबत शिवार गप्पा हा संवादात्मक कार्यक्रम तेव्हा जरूर ऐका, प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता किसानवाणी कार्यक्रमात शिवार गप्पा आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून।

0: आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र क्षेत्रीय 9.1 मेगाहर्ट्झवर. श्रोत्यांनो, एक आठवण. आज संध्याकाळी 7:30 आमच्या किसानवाणी या कार्यक्रमात जरूर ऐका. आत्मनिर्भर शेतकरी शंकर बागल मुक्काम सोनापूर पोस्ट नागठाणे तालुका जिल्हा सातारा यांची भाजीपाला उत्पादन याविषयी श्रेया गोलिवडेकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यानंतर कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण. किसानवाणी हा कार्यक्रम आज संध्याकाळी 7:30 फक्त आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून 103.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र. श्रोते हो, सकाळचे 10:25 झाली आहेत.
1: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
2: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
1: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
2: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.

0: सोलर।
1: आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सन्मित्र सोलर 98 81 38 71 14 98 81 38 71 14।
2: यात्रा लग्न सराईसाठी मसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड ओसीएम विमल चे ब्रँडेड सूटिंग
1: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा।
2: मग येताय ना खरेदीला मसवडकर ड्रेसेस मध्ये?
1: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
3: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात।
1: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
3: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच।
1: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते।
3: सौजन्य नेत्र संजीवनी, डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय, सातारा।

0: टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920111417 9920114917.
1: रोज रोज हवे हवे
2: ताजे ताजे नवे नवे
1: हेल्दी बाईट हॅपी लाईफ रुची अँब्रोसिया.
3: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.

आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र 103.1 मेगाहर्ट्झवर. श्रोते हो, सकाळचे 10:30 झाली आहेत. आता प्रसारित करणार आहोत नाट्य संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत विश्वनाथ बागोल यांनी गायलेलं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं पद, नाटक संगीत विद्याहरण.

श्रोत्यो, नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची पदरचना. हा स्वर होता विश्वनाथ बागुल यांचा आणि नाटक होतं संगीत विद्याहरण. यानंतर ऐकणार आहोत मत्स्यगंधा या नाटकातलं रामदास कामत यांनी गायलेलं पद.

0: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
1: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
0: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
1: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
0: रोजच्या आयुष्यात

0: परत
1: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी
0: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
1: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68006. यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी.
0: मग येत आहे ना शॉपिंगला मसवडकर ड्रेसेस मध्ये?
1: मसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था, गणपती आळी, भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
3: अत्याधुनिक पद्धतीने आरोग्य सुविधा प्रदान करणारे एनएबीएच सर्टिफाईड हॉस्पिटल समर्थ हॉस्पिटल.
4: डोक्याच्या केसापासून पायापर्यंत अवयव कोणताही असो, आजार कोणताही असो,
3: आयसीयू आणि आधुनिक क्रिटिकल केअर विभागासह निष्णात डॉक्टरांची जोड म्हणजे सातारकरांसाठी खात्रीशीर उपचाराचं ठिकाण समर्थ हॉस्पिटल.
5: इंटेन्सिव्हिस्ट फिजिशियन डॉक्टर विक्रांत महाजनी यांच्या खंबीर नेतृत्वाखाली यशस्वी वाटचाल करणारं हॉस्पिटल समर्थ हॉस्पिटल. ECHS आणि MPKAY प्रमाणित माजी सैनिक आणि महाराष्ट्र पोलीस यांच्यासाठी कॅशलेस आरोग्य सेवा सुद्धा इथं उपलब्ध.
3: रुग्णांच्या सेवेत
6: त्रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केलेलं
3: समर्थ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड, यादव गोपाळपेठ, सातारा.
4: फोन 90-28-32-21-62.
0: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. 1-1 ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची, हमी भविष्याची.
7: भसवडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा।

रामदास कामत यांच्या स्वरातील हुनाजी बाळा या नाटकातलं पदापण ऐकलं. श्रोतेहो, नाट्यसंगीताचा आनंद आपण घेत आहोत आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: रोज रोज हवे हवे,
2: ताजे ताजे, नवे नवे,
1: हेल्दी बाइट, हैप्पी लाइफ, रुची अंब्रोसिया.
3: अंब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.

0: शाहू धर्मादाय नेत्र रुग्णालय कोडोली सातारा, डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक मशीनद्वारे खात्रीशीर उपचार, अनुभवी व तज्ञ डॉक्टर्स, हेको मशीनद्वारे मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तपासणी फी फक्त 50 रुपये. पत्ता रहमतपूर रोड, कॅनॉल चौक, कोडोली सातारा. मोबाईल 755-871-2205, 755-871-2205.
1: यात्रा आणि लग्न सराई निमित्त ट्रॅडिशनल आणि फॅन्सी साड्यांची भरपूर व्हरायटी.
2: मग येत आहे ना शॉपिंगला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
1: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
3: डॉक्टर रेवलेज डायबेटीस इम्पॅक्ट टेस्ट.
4: तळपायाची जळजळ, डोळ्यांचे मधुमेही आजार, मूत्रपिंड बिघडणे, पायाच्या नसांची हानी, शिवाय इतर संभाव्य गुंतागुंत अशा मधुमेही परिणामांच्या व्यापक मूल्यांकन चाचण्या
3: सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा, 9021-2845-4570.
5: जेकेरीज डेली ग्रेस कलेक्शन, लेडीज ब्रेसलेट्स, लेडीज कडा, हँड मंगलसूत्र and many more lightweight wrist jewelry for daily wear.
6: JK Devi and Sons Jewelers, next to Panchamukhi Ganpati, Satara, celebrating 100 years of golden service.
5: JK Devi Jewelers Daily Grace Collection, tradition of jewelry, tradition of designs.
7: Kai झाली का गाडी?
8: येस अहो, कालच झाली असती, पण खोलायलाच वेळ गेला.
7: आता तुला मॉडर्न गाड्यांप्रमाणेच गॅरेज इक्विपमेंट्स पण मॉडर्नच पाहिजेत. तू असं कर, मंदार ट्रेडर्स नव्हे.
8: हो, जायचंच आहे त्यांच्याकडं. पण तुम्हाला कसं माहिती?
7: आपले सप्लायर्स आहेत ते, अगदी नंबर वन आणि ऑल ॲट वन. जास त्यांच्याकडे.
9: मंदार ट्रेडर्स, व्हेइकल डायग्नोस्टिक स्कॅनर, अँटी रस्ट स्प्रे, ब्रँडेड स्टर्डी हँड टूल्स, न्यूमॅटिक, इलेक्ट्रिक किंवा बॅटरी ऑपरेटेड इम्पॅक्ट रेंचेस, ग्राइंडर्स, ड्रिल मशीन्स, एअर गन्स, न्यूमॅटिक फिटिंग्स, असे बरेच काही, अगदी कार फ्रीज सुद्धा.
4: मंदार ट्रेडर्स .com, 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर, अगदी नंबर वन आणि ऑल ॲट वन. H39 जुनी MIDC सातारा, 9892-801-804.
10: बेतले जर कधी जीवाशी, DCC उभी आहे पाठीशी. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण.
11: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार सदर विमाला, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत.
10: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा DCC शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या, बस. बाकी वार्षिक प्रीमियम सातारा DCC बँक भरेल.
11: सातारा DCC च्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण. सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू.

अर्चना खानेरे यांच्या स्वरातील ययाती देवयानी या नाटकातलं पद आपण ऐकलं. श्रोतेहो, याबरोबरच आजचा नाट्य संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचा आनंद आपण घेतलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

श्रोते आपण आहात आमच्यासोबत 103.1 मेगाहर्ट्सवर ऐकत आहात आपली मनपसंत FM वाहिनी सातारा आकाशवाणी. सकाळचे 11 वाजले आहेत. आता ऐकणार आहोत गझल. सुरुवातीला ऐकणार आहोत मुकेश यांनी गायलेली इंदिवर यांची गझल.

0: जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर्स आता दोन शाखांमधून,
1: एक नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि दोन कमानी हाऊस राजपथ सातारा जेम्स लेडीज स्वतंत्र विभाग.
0: जस्ट बेसिक आता आतून रहा एकदम इंटरनॅशनली कम्फर्टेबल.
2: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपती आळी भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
3: श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर सातारा. सर्व प्रकारच्या सोनोग्राफी तसेच अनॉमली स्कॅन, एटी स्कॅन, कलर डॉपलर, स्तनांची, डोळ्यांची, थायरॉइड, नेक, न्यूरो सोनोग्राफीची उत्तम सेवा. 14 वर्षांपासून अविरत, अचूक आणि विश्वसनीय आरोग्य सेवेची अखंडित सेवा. श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर सातारा.
4: रेशीम गाठी, मराठा समाजातील वधूवरांचे विवाह जमवणारी सुधाकर देशमुख यांची संस्था रेशीम गाठी, शाहू चौक नगरपालिकेजवळ सातारा. मोबाईल 92 26 38 37 90. ऑनलाइन नोंदणी करता वेबसाईट www.reshimgathimaratha.com.
5: रांगोळे शेगडी फेस्टिवल, ज्योती कंपनीच्या मल्टी बर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर ग्लास टॉप स्टील अशा भारी भारी शेगड्या.
6: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट, सोबत बजाज फायनान्स सुद्धा.
5: मेसर्स आभा आंदोबा रांगोळे, सिटी पोस्टा समोर सातारा.
7: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
8: देत आहे 18 महिने मुदतीची
7: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
8: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
7: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
8: संपर्क 84 08 92 93 94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
7: नियम आणि अटी लागू.
9: एक नंबर आर्थिक नियोजनासाठी 73 87 88 12 79. 73 87 88 12 79.
10: गुंतवणुकीचे लेटेस्ट ऑप्शन्स, बॅलन्स्ड पोर्टफोलिओ, अर्थपूर्ण प्रशिक्षण.
9: गिरीशा वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड, साखरगड प्राईड, NH 48, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा.
11: यात्रा लग्न सराईसाठी म्हसवडकर ड्रेसेस मध्ये रेमंड, OCM, विमल चे ब्रँडेड सुटिंग,
12: शिवाय रेमंड आणि गिनीचे शर्टिंग सुद्धा.
11: मग येताय ना खरेदीला म्हसवडकर ड्रेसेस मध्ये?
12: म्हसवडकर ड्रेसेस, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

टीव्ही वरील उत्तम जाहिरात निर्मितीसाठी बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस अँड ऍड एजन्सी, संपर्क अमेय जोगळेकर 9920111417 9920111417.

0: तपासणी फी फक्त 50 रुपये. पत्ता: रेहमतपूर रोड, कॅनॉल चौक, कोडोली, सातारा. मोबाईल: 755-871-2205, 755-871-2205.
1: जेकेडीज डेली ग्रेस कलेक्शन. लेडीज ब्रेसलेट्स, लेडीज कडा, हँड मंगलसूत्र अँड मेनी मोर लाईट वेट रिस्ट ज्वेलरी फॉर डेली वेअर.
2: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स, नेक्स्ट टू पंचमुखी गणपती, सातारा. सेलिब्रेटिंग 100 years ऑफ गोल्डन सर्व्हिस.
1: जेके देवी ज्वेलर्स डेली ग्रेस कलेक्शन. Tradition of jewelry, tradition of designs.
3: काय झाली का गाडी?
4: Yes. अहो कालच झाली असती, पण खोलायलाच वेळ गेला.
3: आता तुला मॉडर्न गाड्यांप्रमाणेच गॅरेज इक्विपमेंट पण मॉडर्नच पाहिजेत. तू असं कर, मंदार ट्रेडर्स नव्हे.
4: हो जायच आहे त्यांच्याकडे, पण तुम्हाला कसं माहिती?
3: आपले सप्लायर्स आहेत ते, अगदी नंबर वन आणि ऑल ऍट वन. जास त्यांच्याकडे.
1: मंदार ट्रेडर्स, व्हेकल डायग्नोस्टिक स्कॅनर, अँटी रस्ट स्प्रे, ब्रँडेड स्टडी हँड टूल्स, न्यूमॅटिक, इलेक्ट्रिक किंवा बॅटरी ऑपरेटेड इम्पॅक्ट ट्रेंचेस, ग्राइंडर्स, ड्रिल मशीन्स, एअर गन्स, न्यूमॅटिक फिटिंग्स, असे बरेच काही, अगदी कार फ्रीज सुद्धा.
5: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर, अगदी नंबर वन आणि ऑल ऍट वन. H39 जुनी MIDC सातारा, 98922-801-804.
6: डॉक्टर रेवलेज डायबेटीस इम्पॅक्ट टेस्ट.
5: तळपायाची जळजळ, डोळ्यांचे मधुमेही आजार, मूत्रपिंड बिघडणे, पायाच्या नसांची हानी, शिवाय इतर संभाव्य गुंतागुंत, अशा मधुमेही परिणामांच्या व्यापक मूल्यांकन चाचण्या
6: सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा. 9021-2845-4570.
7: बेतले जर कधीची बाशी, DCC उभी आहे पाठीशी. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण.
6: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार सदर विमाला, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत.
7: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा DCC शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या, बस. बाकी वार्षिक प्रीमियम सातारा DCC बँक भरेल.
6: सातारा DCC च्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण. सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू.
1: जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर्स, आता 2 शाखांमधून.
6: 1 नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि 2 कमानी हौद राजपथ सातारा, जेम्स लेडीज स्वतंत्र विभाग.
1: जस्ट बेसिक, आता आतून रहा एकदम इंटरनॅशनली कम्फर्टेबल.
8: श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर सातारा. सर्व प्रकारच्या सोनोग्राफी तसेच अनोमली स्कॅन, AT स्कॅन, कलर डॉपलर, स्तनांची, डोळ्यांची, थायरॉइड, नेक, न्यूरो सोनोग्राफीची उत्तम सेवा. 14 वर्षांपासून अविरत, अचूक आणि विश्वसनीय आरोग्य सेवेची अखंडित सेवा. श्री गौरीशंकर डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर सातारा.

श्री शाहू धर्मादाय नेत्र रुग्णालय कोडोली सातारा, डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक मशीनद्वारे खात्रीशीर उपचार, अनुभवी व तज्ञ डॉक्टर्स, फेको मशीनद्वारे मोतीबिंदू शस्त्रक्रिया,

0: नसीर कस्मी यांची रचना पण ऐकत स्वरवता आशा भोसले यांचा.
1: रेशीम गाठी मराठा समाजातील वधूवरांचे विवाह जमवणारी सुधाकर देशमुख यांची संस्था रेशीम गाठी शाहू चौक नगरपालिकेजवळ सातारा. मोबाईल 92 26 38 37 90. ऑनलाइन नोंदणी करता वेबसाईट www.reshimgathimaratha.com.
2: रांगोळे शेगडी फेस्टिवल ज्योती कंपनीच्या मल्टी बर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर ग्लास टॉप स्टील अशा भारी भारी शेगड्या.
3: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट सोबत बजाज फायनान्स सुद्धा.
2: मेसर्स आवा आंदोबा रांगोळे सिटी पोस्टा समोर सातारा.
4: शरद अरे गपगप का झालायस, कसलाही चर करतोयस?
5: बाबांची कावीळ उतरतच नाही, पोटात पाणी भी झालंय. जवळपास कुठं खात्रीशीर उपचार होईल का याचा विचार करतोय, पण काय बी कळना झालं.
4: अहो फॅटी लिव्हर, लिव्हर सिरोसिस, जलोदर अर्थात असायटिस यासाठी संपूर्ण लिव्हर केअर तर आहेच, परंतु दूषित अन्न पाणी, ऑटो इम्युन, अतिमद्य सेवन, मधुमेह यामुळे उद्भवणारी कावीळ, रक्तातील कावीळ आणि स्त्रियां

0: होणारी विशेष कावीळ या सर्वांसाठी परिपूर्ण तपासण्या आणि योग्य उपचार मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर मध्ये. अगदी विश्वासाने तुम्ही तिथे जा आणि उपचार घ्या. मीनाक्षी हॉस्पिटल, सातारा कोरेगाव रोड, सातारा. संकेतस्थळ www.meenakshimultispeciality.com.
1: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
2: देत आहे 18 महिने मुदतीची
1: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
2: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
1: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
2: संपर्क 84082939394. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
1: नियम आणि अटी लागू.
3: 1 नंबर आर्थिक नियोजनासाठी 73 87 88 12 79 73 87 88 12 79.
4: गुंतवणुकीचे लेटेस्ट ऑप्शन्स, बॅलन्स्ड पोर्टफोलिओ, अर्थपूर्ण प्रशिक्षण.
3: गिरीशा वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड, साखरगड प्राईड, NH 48, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा.
5: काय ग, 12वी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल?
6: एवढं खर्चिक शिक्षण कशाला? आपण तर मस्त BBA किंवा BCA करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार.
5: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे, शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय.
6: रय शिक्षण संस्थेच्या KBP इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना.
5: अगं, BBA BCA अनुभवी आणि PhD पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं?
6: हो ना, शिवाय पुढे MBA MPhil आणि PhD ची सोयही.
5: मी पण ऐकलंय IIM धर्तीवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि PhD पदवीधर शिक्षक.
6: बघून येऊया का लगेच KBP इन्स्टिट्यूट, जवळ तर आहे वरीयेमध्ये.
7: अत्याधुनिक पद्धतीने आरोग्य सुविधा प्रदान करणारं
8: NABH सर्टिफाईड हॉस्पिटल
7: समर्थ हॉस्पिटल.
9: डोक्याच्या केसापासून पायापर्यंत अवयव कोणताही असो, आजार कोणताही असो,
7: ICU आणि आधुनिक क्रिटिकल केअर विभागासह निष्णात डॉक्टरांची जोड म्हणजे सातारकरांसाठी खात्रीशीर उपचाराचं ठिकाण समर्थ हॉस्पिटल.
10: इंटेन्सिव्हिस्ट फिजिशियन डॉक्टर विक्रांत महाजनी यांच्या खंबीर नेतृत्वाखाली यशस्वी वाटचाल करणारं हॉस्पिटल समर्थ हॉस्पिटल. ECHS आणि MPKAY प्रमाणित माझी सैनिक आणि महाराष्ट्र पोलीस यांच्यासाठी कॅशलेस आरोग्य सेवा सुद्धा इथं उपलब्ध.
7: रुग्णांच्या सेवेत
11: 3rd महोत्सवी वर्षात पदार्पण केलेलं
7: समर्थ हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड, यादव गोपाळपेठ, सातारा.
9: फोन 90 28 32 21 62.

सलमाया आगा यांच्या स्वरातील जिगर मुरादाबादी यांची गझल आपण ऐकली. श्रोते हो, या गीताबरोबरच गझल गायनाचा हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचा आनंद आपण घेतलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. 103.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र. आमचा यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच.

103.1 MHz आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र. रसिकांची सुरेल सोबत श्रोत्यो, सकाळचे 11:30 झाली आहेत. आता प्रसारित करणार आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोत्यो, आपल्याला समृद्ध अशी लोकसंस्कृती लाभली आहे. ही लोकसंस्कृती लोकगीतांच्या माध्यमातून सहज सोप्या भाषेतून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोचवली जाते. लोकसंगीतात प्रामुख्यानं लावणी, भारूड, गोंधळ गीतं, जात्यावरच्या ओव्या, वासुदेवाची गाणी, पोतराज गीतं, भलरी गीतं, आदिवासी लोकगीतं असे प्रकार सर्वपरिचित आहेत. या सर्व लोकगीतांची हजारो वर्षांची परंपरा आहे. श्रोत्यो, प्रत्येक प्रदेशाला लोकसंगीताची परंपरा आहे. भारतीय अभिजात संगीताचा उगमच या लोकगीतांमधून झालाय. समाजातील प्रत्येक मनातील भावना सहज सोप्या भाषेत सांगत समाज प्रबोधनाचं मोलाचं कार्य या लोकगीतांमधून केलं जातं. मराठी लोकगीतांचे असंख्य प्रकार आहेत. त्यातीलच काही लोकगीतांवर आधारित आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकणार आहोत वासुदेव गीत.

हो वासुदेव आला आला वासुदेव आला हो वासुदेव आला हो वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला हो वासुदेव आला। श्रोतेहो वासुदेव गीत आपण ऐकलं। श्रोतेहो वासुदेव हे पहाटेच्या प्रसन्न वातावरणात घरोघरी जाऊन भजन कीर्तन करणारे पारंपरिक कलाकार। वासुदेवाच्या गीतांमधून कृष्ण भक्ती आणि पांडुरंगाची भक्ती प्रामुख्याने दिसून येते। कमरेला शेला, पायात घोळदार धोतर, खांद्यावर झोळी आणि डोक्याला मोरपिसांचा मुकुट घातलेला हा वासुदेव बाळ गोपाळांना खूप आवडतो। वासुदेव गीतांमधून आपली समृद्ध परंपरा आणि ईश्वर भक्तीची परंपरा दिसून येते। सगळं दुःख विसरून सुखाने नांदा असा संदेश या गीतांमधून दिला जातो। श्रोतेहो यानंतर ऐकणार आहोत जात्यावरची ओवी। श्रोतेहो महाराष्ट्राला लोकसंस्कृतीची आणि स्त्रियांच्या भावनांचा अविभाज्य भाग या जात्यांवरील ओव्या आहेत। पूर्वीच्या काळी पहाटेच्या वेळी जात्यावर दळण दळताना स्त्रिया त्यांच्या मनातील सुखदुःख, माहेरची येणारी आठवण, नातेसंबंध ते निसर्ग या विषयांवर ओव्यांच्या रूपात गाणी गात असत। या ओव्यांमधून स्त्रियांच्या भावविश्वासोबत ग्रामीण जीवन प्रगट होत होतं। संत जनाबाईंच्या रचनांमधून जात्यांवरच्या अनेक ओव्या आढळतात। या ओव्या म्हणजे पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या तोंडी वाङ्मय प्रकार।

श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत गवळण. श्रोतेहो, गवळण हा मराठी साहित्यातील भक्ती परंपरेतील कृष्ण भक्तीवर आधारित काव्यप्रकार आहे. मथुरेच्या बाजाराला दही दूध विकायला जाणाऱ्या गवळणी आणि श्रीकृष्ण लीला त्यांच्यातील खोडकर संवाद आणि प्रेम यावर ही गाणी आधारित असतात. संत एकनाथ संत नामदेव यांनी गवळणींची रचना केली आहे. गवळण हा केवळ गाण्याचा प्रकार नसून तो कृष्ण भक्ती आणि श्रृंगार रसाचा सुंदर मिलाफ आहे.

श्रोते हो, ढोलकीची थाप म्हणजे लावणी, घुंगरांचा आवाज म्हणजेच लावणी, शृंगार म्हणजे लावणी। श्रोते हो, लावणी हा प्राचीन लोककला प्रकार शृंगार आणि भक्ती या रसातून लोकांसमोर सादर होतो। लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम। लावणी ढोलकी आणि तुणतुण्याच्या सहाय्यानं सादर होते।

श्रोतेहो, गोंधळ हा महाराष्ट्रातील एक प्राचीन लोककला प्रकार आहे. कुलदेवतेच्या स्तुती या गोंधळ गीतांमधून आपण ऐकतो. संबळ, तुणतुण या वाद्यांच्या तालावर गोंधळी नृत्य करत ही गाणी गातो. कोणत्याही शुभ कार्यानंतर कार्य निर्विघ्न पार पाडलं म्हणून देवाचे आभार मानण्यासाठी आणि आशीर्वादासाठी गोंधळ गायला जातो. ऐकूया सावरखेडे गाव या चित्रपटातील हे गोंधळ गीत.

श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत तो जोगवा. जोगवा ही देवीच्या उपासनेतील एक प्राचीन लोकसंस्कृती आहे. शक्तिदेवतांकडून सुख समृद्धी आणि आरोग्यासाठी पदर पसरून कृपाप्रसाद मागणं अर्थात भिक्षा मागणे म्हणजेच जोगवा या लोकगीतांमधून मागितला जातो.

श्रोत्याहो, जोगवा या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आज या कार्यक्रमात लोकगीतांवर आधारित चित्रपट गीतांचा आनंद आपण घेतलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत 103.1 MHz वर. आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र.

श्रोतेहो, आपण आहात आमच्या सोबत 103.1 मेगाहर्ट्स वर ऐकत आहात आपली मनपसंत एफ एम वाहिनी सातारा आकाशवाणी. यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत आणि त्यानंतर दुपारी 1 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरूनच आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला ऐकणार आहोत वनिता मंडळ हा कार्यक्रम काही क्षणातच.

श्रोते हो, मैत्रिणींना नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखन केलं आहे स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले आहेत मधुलिका नेरूरकर, दिनेश अडावतकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: रोहित रोहित रोहित, अरे काय शिट्ट्या काय मारतोस आणि ते, अरे त्या कानातल्या बोंड्या ती बुच काढ बरं आधी. रोहित मी काय म्हणते?
1: काय काय काय काय काय झालं तरी काय? अगं एवढी ओरडतेस का तू सुखदा?
0: मी ओरडत नाहीये, उलट ते कानात घातलंयस ना म्हणून तू जोरात बोलतोय.
1: घे बाई, काढल्या तुझ्या भाषेतल्या त्या बोंड्या. ए बोंड्या बोंड्या काय म्हणतेस ग? इयरप्लग म्हण इयरप्लग किंवा इयर मफ असं म्हणून.
0: हे बघ, आता टेक्निकली त्याला काय म्हणतात ना ते महत्वाचं नाहीये, पण ते कानात घातल्यामुळे काय परिणाम होतो ते महत्वाचं आहे.
1: तू बोलत राहा बोलत राहा
0: तू बोलत राहा, मी दुर्लक्ष करतो असंच ना?
1: नाही ग बाई, म्हणजे तू बोल मी ऐकतोय. बोल काय होतं या बोंड्या किंवा गुंड्यांमुळे?
0: प्रत्येक वेळेला थट्टा नको रे. तुला माहितीये ना, ज्यांना कमी ऐकू येतं ती माणसं जास्त जोरात बोलतात.
1: हो चांगलंच माहितीये, आपले भाजीवाले सोपान दादा किती जोरात बोलतात ते.
0: आता भाजीवाले दादा नाही तर लोक म्हणतील ते रोहित भाऊ आहेत ना, ते किती जोरात बोलतात.
1: बरं बरं बरं, कळलं कळलं. ते जाऊ देत नाही वापर.

0: या बुंड्या मी बस ठीक आहे. अगं बोल ना, काय सांगत होतीस?
1: आज तुझ्या ऑफिसचं काय आहे, म्हणजे किती वाजता जाणार आहेस आणि परत कधी येशील?
0: आज आज दुपारी 2 मीटिंग आहेत.
1: हा,
0: बाकी कुठे बाहेर जायचं नाही फारस.
1: बरं, मग असं बघ, मी ना दोन्ही वेळेचा आमटी भात करून ठेवते.
0: काय फक्त आमटी भात?
1: रोहित, माझं बोलणं पूर्ण झालं नाही अजून. बी पेशंट, बी गुड लिस्नर.
0: बोल, झालो पेशंट.
1: कोणी काही पेशंट व्हायची गरज नाहीये, आणि त्यासाठीच मी सकाळ संध्याकाळ शक्यतो घरी छान ताजं अन्न शिजवते.
0: अगं बाई, तू महान आहेस ग, पुढे बोल.
1: नाही नाही, आपल्यात कुणी लहान नाही आणि कुणी महान नाहीये. हे बघ, मी आज दुपारी बाहेर पडेन, तिथे रात्री 8 आसपास घरी येईन.
0: हे बघ, म्हणजे मैत्रिणींचा सिनेमाचा आणि डिनरचा भेद दिसतोय तुमचा. का तुझी लाडकी ती मावस बहीण शलाका येतीये?
1: शलाका येत नाहीये, सिनेमाचा भेद सुद्धा नाहीये. हा, मैत्रिणींचा प्लॅन मात्र आहे.
0: ओ, आता कोणाचा बर्थडे? अच्छा, वसुधाचा ऑक्टोबर आणि जानकीचा जानेवारी झाला की?
1: वारे वा, माझ्या मैत्रिणींचे बर्थडे तुझ्या बरे लक्षात आहेत.
0: अगं अगं अगं, थांब, गैरसमज नको करून घेऊस. ऑक्टोबर मध्ये आमच्या ऑफिसच्या हरीचा वाढदिवस असतो, आणि जानेवारी त्याच तारखेला आमच्या म्हणजे आपल्या शरुमामीचा, त्यामुळे आपोआप लक्षात राहत ग.
1: मग ठीक आहे, आज कुणाचाही वाढदिवस नाही, परंतु एका महान व्यक्तीचा जन्मदिन मात्र आता या आठवड्यातच आहे.
0: मग आजचं काय प्रयोजन? कुठे सेल वगैरे लागलाय की काय? आणि आता मध्येच कसं काय सेल लागला बुवा?
1: अरे ए पेशंट माणसा, थोडं थांब, जरा ऐक. एकावर एक वाक्य प्रश्न टाकतच जातोय.
0: ओके ओके ओके, ही बघ हाताची घडी आणि तोंड म्हणजे बोट तोंडावर ठेवलं. ठीक आहे,
1: हुश. आज संध्याकाळी आमच्या भिशी ग्रुपचं स्पेशल गेट टुगेदर आहे.
0: मी तोंडावरचं बोट एक मिनिट काढू का? म्हणजे टाइम प्लीज, मला एक वाक्य बोलायचंय.
1: किती रे चहाटळपणा, बोल बोल, काय वाक्य आहे? एक वाक्य.
0: नाही, म्हणजे कधी आहे हे स्पेशल G2G उर्फ गेट टुगेदर? आजच ना.
1: रोहित, मी तुला गेल्या आठवड्यात सांगितलं होतं, तुझ्या ना काही लक्षातच राहत नाही.
0: हे बघ, काही महत्वाचं असेल ना तर मी लक्षात ठेवतो, पण हे म्हणजे
1: आमचं भेटणं महत्वाचं नाही असं की काय? आणि म्हणजे ते लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट नाही असंच म्हणायचंय ना तुला?
0: अगं अगं, जरा थांब. आता मी तुला म्हणतोय गुड लिस्नर नको, पण साधी लिस्नर तरी हो. स्वतः सगळं बोलत सुटली
1: आहे. पण सांग ना, महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवतोस, पण माझे कार्यक्रम आमचे कार्यक्रम लक्षात राहत नाहीत, याचा अर्थ काय? आम्ही बिन महत्वाचे, असंच ना?
0: हे बघ सुखदा, आता हे बात का बतंगड होत आहे? हे बघ, मी अगदी सहज बोललो होतो ग, महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवतो, असं अगदी जनरल वाक्य होतं. आणि हे सगळ्यांच्याच बाबतीत घडत असतं. तरी पण अगर मैंने आपका दिल दुखाया हो तो माफ कर दीजिएगा.
1: नौटंकी करू नकोस. हा, मी काय म्हणत होते?
0: तू अजून काहीच म्हटलं नाहीयेस. मला कसं कळेल तू काय म्हणत होतीस ते? आधी सांग ना.
1: आमच्या ग्रुपवर भेटायचं ठरलंय.
0: अरे आता एवढ्यातले एवढे 4 भेटलेत की तुम्ही? हा, गँगमन, आय मीन गँग वुमन्स.
1: हे बरं लक्षात ठेवलंयस तू. हा, म्हणजे हे महत्वाचं आहे की काय तुझ्या व्याख्येनुसार?
0: बघ हे बघ, आता तू वाकड्यात शिरते असा.
1: बरं, आता सगळं सोपं करूया. आज आम्ही नेत्राच्या घरी भेटणार आहोत.
0: आणि यानंतर?
1: यानंतर म्हणजे आज एकदम हटके थीम आहे आमच्या भेटीची.
0: अरे वा वा वा वा, म्हणजे हॉटेल बदललं की काय?
1: मी तुझ्या या तिरकस बोलण्याकडे सपशेल दुर्लक्ष करते.
0: नेहमीप्रमाणेच
1: हे सगळे प्रसंग म्हणजे खर तर एकमेकींना भेटण्याचं निमित्त असतं रे. आम्ही भिशीचं, हळदी कुंकवाचं निमित्त करतो. तुमची आणखी काय काय निमित्त असतात तेव्हा आम्ही कुठे काही म्हणतो? हा, शेवटी भेटणं, हसणं, बोलणं महत्वाचं.
0: मान गए सुखदाजी, प्रत्येक गोष्टीचं कसं अगदी परफेक्ट लॉजिक असतं तुझ्याकडे. समोरच्यानी शंका किंवा प्रश्न विचारण्यापूर्वीच हे असं सहज कसं सांगून टाकतेस ग? बन्नाट आहे तुझं हे.
1: यात काहीही भन्नाट वगैरे नाहीये. आणि लॉजिक म्हणशील तर होय, आमच्या भिशीला सुद्धा लॉजिक आहे बरं का.
0: उदाहरणासहित स्पष्टीकरण दिले जावे माय लॉर्ड. म्हणजे आता हेच हे तुमचं आजचं काय तर म्हणे स्पेशल भिशी सेशन, याला काय लॉजिक आहे सांग बरं?
1: आज आम्ही मैत्रिणी एकत्र भेटणार. आणि गेस कर, आम्ही आज काय करणार असू? छे, तुला काही अंदाज लावताच येणार.
0: चॅट ऐवजी चायनीज किंवा गुजराती थाळी ऐवजी कॉन्टिनेंटल, एवढंच ना? तुम्ही खादाण मैत्रिणी आणखी काय करणार?
1: थांबा रोहित सर, मी म्हटलं ना तुम्हाला नाही अंदाज बांधता येणार, नो गेसिंग. आजची आमची थीम आहे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर.
0: काय काय काय काय, हे काय

0: मध्येच नाहीये, म्हणजे शर्वरीने हा विषय सुचवलाय.
1: बर.
0: हा, अरे गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांची जयंती आहे या आठवड्यात.
1: अरे वा वा वा वा, मस्त. पण मग म्हणजे तुम्ही काय करणार? ए, माझी एक ना बंगाली मैत्रीण आहे इंद्रायणी, तिला विचारूया का काय करता येईल ते?
0: नको नको, म्हणजे तशी काही गरज नाहीये.
1: पण रवींद्रनाथ म्हणजे बंगाली, म्हणजे म्हणजे कसं?
0: बघ, रवींद्रनाथ टागोर हे बंगाली असले तरी ते संपूर्ण देशाचे गुरुदेव होते. आणि आमचं ठरलंय सगळं, त्यामुळे कोणाला काही विचारायची गरज नाही
1: राहिलं.
0: हा, आम्ही सगळ्यांनी मिळून अतिशय वैविध्यपूर्ण म्हणजे व्हरायटी गोष्टी सादर करायचं ठरवलंय.
1: इंटरेस्टिंग. काय करणार तरी काय तुम्ही? थांब एक मिनिट, वाजले किती? बापरे, 12. माझी 2 वाजता ऑनलाईन मीटिंग आहे. बोल बोल बोल लवकर. मला ना अगदी उत्सुकता लागली आहे की रवींद्रनाथांवर नेमका तुम्ही काय कार्यक्रम करणार आहे.
0: रवींद्रनाथ टागोर हे फक्त कवी नव्हते तर लेखक, चित्रकार, गीतकार आणि संगीतकार सुद्धा होते.
1: आणि सर्वात महत्वाचं म्हणजे थोर विचारवंत सुद्धा होते. मला ठाऊक आहे, पुढे बोल.
0: तर त्यांच्याच पुस्तकांमधून आणि इंटरनेटच्या माध्यमातून त्यांनी रचलेल्या बहुविध कलाकृती ह्या उपलब्ध आहेत. खरं तर त्यातलंच काही सादरीकरण आम्ही करणार आहोत.
1: आणि त्यांनी निसर्गाच्या सान्निध्यात राहून शिक्षण घेण्यासाठी शांतिनिकेतनची स्थापना केली हे तर संपूर्ण जगालाच ठाऊक आहे.
0: अगदी बरोबर. गीतांजली या त्यांच्या काव्यसंग्रहासाठी त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं होतं आणि नोबेल मिळणारे ते पहिले गैर युरोपीय होते.
2: काय रे दादा, बेल का बंद करून ठेवली आहेस?
1: अगं बेल कशाला बंद करून ठेवेन मी, 1 तास झाला वीज गेलीय.
2: ऐक, काय सांगतोयस काय? अरे मी आधीच उन्हातून आले, त्यात लाईट गेले.
0: शर्वरी, पंखा चालू दिसतोय की नाही तुला? इन्व्हर्टरवर चालणारा पंखा तुझ्या सेवेला हजर आहे, सो डोंट वरी.
2: बर. हे बघ सुखदा, येताना मस्त गजरे मिळाले, आधी फ्रीज मध्ये ठेवते. हे गे बघ बघ, कसला भारी वास आहे ना.
1: वास नाही शर्वरी, सुगंध म्हणावं, सुगंध.
0: खरंच आहे, वास वेगळा, सुगंध वेगळा. याला गंध, दरवळ, सुवास, परिमळ असं काही म्हणू शकतो. फक्त वास म्हटलं की तो दर्प किंवा दुर्गंध असंही असू शकतं ना. म्हणून
1: तुझा मराठीचा अभिमान मी समजू शकतो, पण म्हणजे इंग्रजीत सुद्धा यासाठी किती शब्द आहेत बघ. ओडर, अरोमा, फ्रॅग्रन्स, रॅलिश, सेवॉर, स्मॅक.
0: ओके ओके, कळलं. तर मुद्दा आहे हे फुलांचे गजरे.
1: आता कस, आता का बस बस बस?
2: अरे दादा, सुखदाकडे शब्दांचं केवढं भंडार आहे याचा तुला अभिमान असायला हवा.
1: माझ्याकडे पण आहे.
0: जाऊ दे ग शर्वरी, घर की मुर्गी दाल बराबर. हा, पण काय ग शर्वरी, काल मला सांग मुक्ता कशासाठी फोन करत होती?
2: मुक्ता ना? अगं तिला रेड क्रॉस डे च पोस्टर बनवायचं होतं.
0: अगं शाळेला सुट्टी आहे ना?
2: शाळेसाठी नाही, तर म्हणे तिच्या फ्रेंड्स मिळून वेकेशन मध्ये काही प्रोजेक्ट करणार आहेत.
0: क्या बात है?
2: हा, आपली आपलीच काही प्रोजेक्ट म्हणे, आणि काहीतरी प्रोडक्टिव्ह वर्क करायचं असं म्हणत होत्या.
1: वा वा वा वा, शहाणं बाळ आहे ते अगदी.
2: अगदी आईवर म्हणजे अस्मादिकांवर गेलीये. तर त्यात एक प्रोजेक्ट आहे रेड क्रॉस डे ची माहिती. 8 मे हा जागतिक रेड क्रॉस दिन असतो ना.
1: हो, पण तुला तरी काय माहिती आहे का याची? की धरलं गुगल बाईंना हाताशी.
0: धरलं असेल रे हाताशी, तरी काय वाईट आहे त्यात? उलट आपल्याला माहीत नसलेल्या कितीतरी गोष्टींची माहिती आपण आंतरजालावरून घेऊ शकतो.
1: आंतरजाल म्हणजे इंटरनेट बर का शर्वरी बाई? आता कोण जड जड मराठी शब्द वापरते?
2: मी काय म्हणते, आता वादावादी नको. हो, घेतली मी मदत गुगलची. आणि अजून एक माहितीये का, मला मुक्तानेच रेड क्रॉसची माहिती सांगितली. हा दिवस रेड क्रॉसचे संस्थापक हेनरी ड्युनंट यांची जयंती म्हणून साजरा केला जातो.
0: अरे वा, आणि ही सोसायटी स्थापन करण्यामागचा मुख्य हेतू होता युद्ध, नैसर्गिक आपत्ती आणि आरोग्य आणीबाणीच्या काळात जखमी झालेल्यांना मदत करणं.
2: बरोबर. आणि या वर्षीची थीम आहे कीप ह्युमॅनिटी अलाइव्ह, म्हणजेच मानवतेला जिवंत ठेवणं.
1: मानवतेला जिवंत ठेवणं वगैरे ठीक आहे ग, पण त्या अगोदर घरातल्या बिचाऱ्या उपाशी पुरुषाला जिवंत ठेवण्यासाठी काय काय करता येईल हेही बघावं म्हटलं.
2: दादा काही बोलू नको रे तू.
1: अगं शर्वरी काय सांगू तुला माझं दुःख. अगं सकाळी घेतलेल्या एका चहाच्या कपावर ग

0: आता दादा.
1: आई ग
0: बघ बघ बघ केवढं रोडावलं मी गेल्या 4 तासात.
1: तिला दिसतच असेल शर्वरीला, नाही का? रोहित रोडावलाय म्हणे, मोठाच विनोद आहे हा.
2: पण दादा खरंच थोडा बारीक वाटतोय बर का?
0: चला चला चला, मला माझ्या योग आणि आहाराच्या नव्या शेड्यूलची पावती मिळाली. पण हे सगळं सुखदामुळे शक्य झालं बरं का शर्वरी?
1: शर्वरी जरा चिमटा काढ ग मला. नाही म्हणजे आज कौतुक होत आहे
2: हो,
1: किंवा चिमूट भर का होईना क्रेडिट दिलं जात आहे मला.
0: काय काय काय, मी काय तुझं कौतुक करत नाही का कधी? अगं आमच्या ऑफिसमध्ये सुद्धा तुमच्या ऍक्टिव्हिटीज बद्दल मी सांगत असतो कायम.
2: हा हे खरंय. हा मी मोहितला सुद्धा सांगते, शिक शिक आमच्या रोहित दादाकडून काहीतरी शिक.
1: मोहित गुणी मुलगा आहे आणि त्याला कोणी काही शिकवायची गरज नाही.
0: अग्री अग्री, मोहित खरंच गुणी मुलगा आहे.
1: नशीब रोहितला माझं पटलेलं आहे काहीतरी.
2: पण योग आणि आहार की काय रे ते काय म्हणत होतास तू?
0: अगं वाढत्या वजनाला आळा घालण्यासाठी सुखदानी मला एक छान शेड्यूल आखून दिले. त्यातला एक नियम म्हणजे खाण्यासाठी सारखं सारखं तोंड हलवायचं नाही.
2: बर.
1: आणि बोलण्यासाठी सुद्धा जरा प्रमाणातच तोंड उघडायचं. पण ते सगळं मी तुला नंतर सवडीने सांगेन.
2: बर
1: रोहित, तू नाश्ता करून घे बर आधी, नाहीतर म्हणशील बायकोने उपाशी ठेवलं मला.
0: येस येस येस करतोच. बर मला एक सांगा, मी तुम्हाला कुठे सोडायचंय का? हा फुकटचा शोफर सेवेशी तयार आहे.
2: अजिबात नको, मी माझी जाईन. आणि सुखदा कुठे चाललीये बर?
1: अगं आज आमची भिशी आहे.
2: हो
1: नेत्राकडे जमतोय आम्ही. आम्ही गेलो ना की तिच्या आई बाबांना खूप आनंद होतो.
0: आणि सुखदा बाहेर गेली ना की मला पण.
1: काय काय, तुलाही आनंद होतो का मी बाहेर गेल्यावरती? हा
2: ते जाऊ द्या, कोणाच्या येण्यामुळे जाण्यामुळे कोणाला आनंद होतो ते मला सांगू नका. पण उन्हातून आलेल्या आपल्या बहिणीला कशामुळे आनंद मिळेल हे कोणीच विचारत नाहीये.
0: अरे अरे अरे अरे, आता तुझ्यावर काय चौरी ढाळू की वाळ्याचा पडदा लावून घेऊ तुझ्या मागे पुढे?
1: शर्वरी मी की नाही तुझ्या आवडीची एक गोष्ट फ्रीज मध्ये ठेवली बघ.
2: काय ग?
1: हातपाय धू आणि तूच फ्रीज उघडून बघ.
0: काय ग? काय फ्रीज मध्ये? काकडी किंवा कलिंगड, नाहीतर ताजं ताक असेल हो ना?
1: यातलं काहीच नाही.
0: मग सांग ना, मला माहिती अशी वस्तू आहे का ती?
1: आहा आधी शर्वरीला खाऊ दे मग तुला देईन.
0: अन्याय अन्याय, घरातल्या एका बिचाऱ्या पुरुषावर घोर अन्याय. सुखदा अगं सांग ना काय ठेवलंयस फ्रीज मध्ये?
2: सुखदा ताडगोळे. आई शपथ, आणि तू मस्त सोलून ठेवलेस आणि कसले लुसलुशीत आणि पाणीदार, अगदी नाजूक साजूक आहेत. गोड गोड थंडगार ताडगोळे. आहा रोहित दादा, स्वर्ग सुख स्वर्ग सुख.
0: सुखदा सुखदा तू हे म्हणजे मला सांगितलं नाहीस आणि दिले पण नाहीस, हे बरं नाही?
2: सुखदा मी किती खायचे बरं घातले.
0: इकडे आण इकडे आण, आम्हाला किंवा मला जरा दर्शन तरी होऊ दे त्या स्वर्ग सुखाचं. आण पाहू इकडे
2: दादा. अरे फक्त 2 उरले ताडगोळे, आता काय कलूया त्याच्या?
0: थांब थांब थांब, तू काही करू नकोस त्याच, जे काय करायचं ते मीच करतो, आलोच मी.
1: रोहित तू इथेच बस जागेवर. शर्वरी संपवते दोन्ही ताडगोळे.
2: आहा
1: मी आणेन उद्या रोहित साठी.
0: अरे अरे अरे अरे, दोस्त दोस्त नार हा, बायको बायको नार ही, बायको का प्यार नार. असंच म्हणायला लागेल की नाही की ताडगोळ्यांनो हमे तुम्हारा ऐतबार नार.
2: अरे दादा रडू नको. हा घे एक तुझ्यासाठी दिला, आता हशा बघू.
0: अरे अरे अरे अरे.

श्रोते हो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले होते मधुलिका नेरूरकर, दिनेश अडावतकर आणि नेहा खरे. श्रोते हो, यानंतर आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रम असणार आहे. जीवनशैलीशी निगडीत आजार याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर अविनाश ठाकूर देसाई. तेव्हा श्रोते हो, तुमचे काही प्रश्न शंका असतील तर नक्की विचारा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151. तेव्हा श्रोतेहो नक्की सहभागी व्हा. तत्पूर्वी ऐकूया हे छानसं गाणं.

श्रोते हो, आजच्या वेगवान जीवनशैलीत आपण वेळेशी स्पर्धा करत जगतोय. कामाचा ताण, असंतुलित आहार, झोपेची कमतरता, व्यायामाचा अभाव आणि तंत्रज्ञानाचा वाढता वापर यामुळे

0: जीवनशैलीशी निगडीत आजारांची संख्या दिवसागणिक वाढू लागली. पण हे आजार अचानक उद्भवतात तर नाही. आपण आपल्या चुकीच्या सवयींमुळे या आजारांना हळूहळू निमंत्रण देत असतो. तेव्हा श्रोते हो, जीवनशैलीशी निगडीत कोणते आजार आहेत, ते आजार होऊ नयेत यासाठी कोणती काळजी घ्यावी या संदर्भात आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर अविनाश ठाकूर देसाई. डॉक्टर अविनाश ठाकूर देसाई हे जनरल सर्जन असून 1993 पासून ते वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. व्यावसायिक स्वास्थ्य या विषयात डॉक्टरांनी प्रावीण्य मिळवलं असून डॉक्टर वेगवेगळ्या कंपन्यांसोबत ऑक्युपेशनल हेल्थ फिजिशियन म्हणजेच व्यावसायिक स्वास्थ्याचे डॉक्टर म्हणून काम करत आहेत. डॉक्टर, आजच्या आरोग्य दर्पण कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत.
1: नमस्कार
0: डॉक्टर. कसं आहे ना की पूर्वी संसर्गजन्य आजाराचं प्रमाण अधिक होतं, पण आता गेल्या काही दशकांपासून जीवनशैलीशी संबंधित आजार वेगाने वाढत आहेत, तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल?
1: त्याबद्दल सांगायचं म्हणजे पूर्वी अँटीबायोटिक्सचा शोध लागला नव्हता, त्यामुळे संसर्गजन्य आजार खूप होते आणि त्यांचा इलाज व्यवस्थित होऊ शकायचा नाही, रोगी दगावायचे. मग आता अँटीबायोटिकचा शोध लागला, त्यामुळे संसर्गजन्य आजाराचं निदान पण होतं लवकर आणि त्यांचा इलाज पण चांगला होतो. पण याचबरोबर आता शहरीकरण झालं, औद्योगिकरण झालं, शहरीकरणाबरोबर शहरातली गर्दी वाढली, ट्रॅफिक वाढलं आणि मग त्यामुळे जीवनशैली पूर्णपणे बदलली. आणि ही बदललेली जीवनशैली ही आरोग्याला पूरक आहे असं म्हणता येत नाही, त्यामुळे अशा जीवनशैलीमुळे कळत न कळत हे आजार सुरू झाले. आणि आता या आजारांनी नंबर वन घेतलाय, म्हणजे जवळजवळ 70-80% आजार आता जीवनशैलीशी निगडीत आहेत.
0: म्हणजे सर्दी खोकला झाल्यासारखे हे आजार आहेत एकंदरीतच?
1: अगदी, असंच म्हणायला हरकत नाही.
0: तर हे आजार नेमके कोणकोणते आहेत?
1: मुख्यतः आम्ही याच्यामध्ये हायपरटेन्शन म्हणजे उच्च रक्तदाब, मधुमेह म्हणजे डायबिटीज, हृदयरोग किंवा इस्केमिक हार्ट डिसीज आणि मानसिक आजार, निद्रानाश किंवा स्थूलपणा, ओबेसिटी हे आजार यामध्ये आम्ही मुख्य महत्वाचे मानतो.
0: पण याची लक्षणं नेमकी काय आहेत डॉक्टर?
1: आता नेमक्या कुठच्या आजाराची यापैकी लक्षण?
0: म्हणजे आपण म्हणतो की ब्लड प्रेशर, मधुमेह हे कुठेतरी सायलेंट किलर आहेत, म्हणजे बऱ्याचदा आपल्याला काही त्रास होत नाहीये, काही लक्षणं दिसत नाहीये, त्यामुळे आपण दुर्लक्ष करतो. ते दुर्लक्ष करणं किती महागात पडतं त्याविषयी सविस्तर सांगा.
1: तुम्ही फार चांगलं विचारलं मला, कारण हा अजून चॅलेंज मी घेतोच आहे की इतके वर्ष झाली तरी पेशंटना हे समजत नाही की आपण या आजारांकडे लक्षणं नाहीत म्हणून दुर्लक्ष नाही करता कमा. बरेचदा पेशंट आमच्याकडे येतात आणि त्यांना आम्ही हिस्ट्री घेताना विचारतो की तुम्हाला डायबिटीज, ब्लड प्रेशर आहे का, आणि ते सांगतात नाही. मग म्हटलं अच्छा, कधी तुम्ही चेक केलंय? तर नाही, चेक नाही केलं. का नाही चेक केलं? तर मला लक्षणं नाहीत. तर सांगायचा मुद्दा आहे, ब्लड प्रेशर आणि डायबिटीज हे आजार हे सायलेंट किलर्स किंवा टाइम बॉम्ब सारखे आहेत आणि ते शरीर आतून पोखरत राहतात वर्षानुवर्ष. आणि जेव्हा त्यांचा उद्रेक होतो, जर तेव्हा जसा एखादा बॉम्बचा विस्फोट होतो आणि त्यामुळे नुकसान होतं, त्याप्रमाणे मग शरीराचं नुकसान अकस्मात किंवा हळूहळू व्हायला लागतं. तर हे या दोन्ही आजारांबद्दल जाणून घ्यायचं महत्वाची गोष्ट आहे.
0: याची सुरुवातीची लक्षणं नेमकी कोणती असतात? डायबिटीज असेल किंवा उच्च रक्तदाब असेल?
1: आम्ही असं म्हणतो की डायबिटीस आणि उच्च रक्तदाबाचं सर्वात कॉमन लक्षण म्हणजे काही लक्षण नसणं. आत्ताच आपण म्हटलं त्याप्रमाणे बऱ्याच जणांना काहीच लक्षण नसतं. आणि आम्ही उलट असं म्हणतो की तुम्हाला जर हाय ब्लड प्रेशरमध्ये डोकं दुखायला लागलं, चक्कर यायला लागली, तर तुम्ही लकी आहात की तुम्ही डॉक्टरकडे ह्या वैद्यकीय सल्ल्यासाठी जाल. पण बरेचदा खूप रक्त म्हणजे रक्तदाब खूप वाढेपर्यंत पेशंटला काही लक्षणं नसतात. आणि डायबिटीसमध्ये तर काही लक्षणं नसतात. कधी कधी पेशंट आमच्याकडे प्री एम्प्लॉयमेंट चेकअपला येतो आणि त्या रुटीन चेकअपमध्ये कळतं की अरे शुगर 340 आहे आणि त्याला काही लक्षणं नसतात. तर या प्रश्नाचं

0: करणं गरजेचं आहे की काही आजार ते होणार आहेत आपल्याला, तर त्याकडे किती लक्ष दिलं पाहिजे?
1: ज्यांना अनुवंशिक आजार होतात आणि ज्यांना माहिती आहे की आपल्या आई वडिलांना किंवा आईच्या लिनिएज मध्ये आजी आजोबांना काकांना किंवा वडिलांकडे आजी आजोबांना काकांना आत्यांना असा जर असेल, असा जर हे अनुवंशिक आजार असेल, तर त्यांनी काळजी घेणं अत्यंत जरुरी आहे. कारण त्यांना माहिती आहे की आपल्याला व्हायची शक्यता आहे, तर त्यांनी काळजी घेणं अत्यंत जरुरी आहे. आणि जीवनशैली नियमित ठेवणं आणि सतत शुगर ब्लड प्रेशर एका अमुक वयानंतर चेक करत राहणं हे अत्यंत जरुरी आहे. म्हणजे त्यांनी न करणं म्हणजे हा एक प्रकारचा आम्ही म्हणतो गुन्हा आहे. की ज्यांना माहिती आहे की आई वडिलांना आहे म्हणजे आपल्याला व्हायची शक्यता आहे, त्यांनी खूप काळजी घ्यायला पाहिजे. आणि सुरुवातीपासून काळजी घेतली तर त्यांनाही हा आजार टाळता येतो. माझं उदाहरण द्यायचं आलं तर माझ्या आई वडिलांना दोघांना डायबिटीस होता आणि दोघे इन्शुलिन घ्यायचे जवळजवळ 25 वर्ष. माझे वडील अजून इन्शुलिन घेतात, पण मी माझ्या काही जीवनशैली अशी ठेवली आहे की त्यामुळे मला अजून ब्लड शुगर किंवा ब्लड प्रेशर झालेलं नाही.
0: डॉक्टर, पण कोणत्या वयापासून या चाचण्या केल्या गेल्या पाहिजे? जर आपल्याला कळले अनुवांशिक आजार आपल्या घरात आहेत, तर कोणत्या वयापासून चाचण्या केल्या गेल्या पाहिजे?
1: मी यात मजेनी असं म्हणेन की कोणत्या वयापासून मोबाईल आपण वापरला पाहिजे ह्याला काही रिस्ट्रिक्शन नाही. मग ह्याला तरी का रिस्ट्रिक्शन ठेवायचं? तुम्ही कोणत्याही वयाला सुरू करा, 20 करा, दर वाढदिवसाला करा, 25 करा, पण मॅक्झिमम 35 तुम्ही एकदा तरी ब्लड शुगर आणि ब्लड प्रेशर तपासलं पाहिजे. आणि ब्लड शुगर साधारण 6 महिन्यातनं एकदा, ब्लड प्रेशर महिन्यातनं एकदा तुम्ही तपासलं पाहिजे.
0: डॉक्टर, मधुमेहाचं प्रमाण ना कुठेतरी दिवसागणिक वाढते, म्हणजे लहान मुलांना देखील मधुमेह झालाय. आता आपण सर्रासपणे ही गोष्ट ऐकतोय, तर हे मधुमेहाचं वाढतं प्रमाण रोखण्यासाठी आपल्या जीवनशैलीत आपण कोणते बदल केले पाहिजेत की जेणेकरून पाल्यांनाही त्याचा त्रास नाही होणार?
1: सुरुवातच करायची झाली जीवनशैलीची, तर दिवसा आपण उठतो सकाळी, तर सकाळी हल्ली मुलं किंवा जनरली पालक वर्ग पण उशिरा उठतात, तर सकाळी 5 लवकर उठलं पाहिजे. म्हणजे मी जे आता फॉलो करतोय ते मी तुम्हाला सांगतो, सकाळी 5 उठायचं आणि 5:30 तुम्ही आउट एक्झरसाइजला गेलं पाहिजे. मी माझ्या घराजवळ जुहूचा समुद्र किनारा असल्यामुळे तिकडे धावायला जातो आणि रेग्युलर व्यायाम केला पाहिजे. आणि मग नंतर रेग्युलर व्यायाम करून जे डबा दिला जातो किंवा दुपारचं जेवणातलं खाणं जे असतं त्यामध्ये हाय कॅलरी फूड देता कामा नये. आणि लहान मुलांच्या सुद्धा अगदी लहान वयातनं पार्ट्या सुरू होतात, बर्थडे पार्टी, मग केक्स चॉकलेट्स हे खाल्लं जातं आणि पिझ्झा बर्गर हे मागवलं जातं. सर्वात मोठी आत्ता जी सवय जी आमच्या लहान वयात आम्हाला नाही लागली ती म्हणजे मोबाईलचा ऍक्सेस असल्यामुळे पालकांना न विचारता लहान मुलं स्विगी झोमॅटोवर ऑर्डर करतात आणि पिझ्झा बर्गर ह्या गोष्टी ऑर्डर करतात, जंक फूड खातात आणि ते पे पण करून टाकतात. आणि बरेचदा मी असं बघितलंय की ते खातात आणि त्याचे जे रॅपर्स असतात ते कुठेतरी लपवलेले असतात पुस्तकाच्या ह्याच्यामध्ये आणि मग ते मिळतात. म्हणजे माझ्या मुलीने एक दोनदा मला असं सांगितलेलं आहे, बाबा हे लवकर टाकून दे, आईला सांगू नको.
0: म्हणजे खाण्याच्या सवयी बदलणं खूप गरजेचं आहे. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं अन्न खाणं अपेक्षित आहे.
1: बरोबर
0: डॉक्टर, बऱ्याचदा असं म्हणतात की चला साखर बंद केली म्हणजे मधुमेह नियंत्रणात येईल असं बऱ्याच जणांना वाटतं, तर त्याविषयी काय सांगाल?
1: कसं आहे, मधुमेह झालं नसताना साखर बंद करावी किंवा आंबा खाऊ नये हे चुकीचं आहे. कारण तुम्हाला जर मधुमेह होणारच नसेल अनुवांशिक नसल्यामुळे तर मग हे करायची गरज नाही. पण जेव्हा तुम्हाला डायबिटीसचं निदान होतं तेव्हा तुम्हाला साखर जरूर कमी केली पाहिजे. बंद करता कामा नये. लोकांना काय वाटतं साखर मधुमेहात वाढते म्हणजे साखर बंद करावी, पण एक समजायचं आहे की कार्बोहायड्रेट म्हणजे कर्बोदक आणि स्निग्ध पदार्थ म्हणजे फॅट्स यांचं पण रूपांतर शुगरमध्येच होतं. मग तुम्ही कार्बोहायड्रेट्स बंद करा. कारण तुम्ही साखर किती चहात एक चमचा, दुपारच्या चहात एक चमचा खाल, पण भात कमी करा, बटाटा कमी करा, बटाटा वडा कमी खा, पंजाबी सामोसा कमी खा, कारण यातनं शेवटी शुगरच बनत असते.
0: डॉक्टर, श्रोत्यांचे फोन येत आहेत, आपण श्रोत्यांचे फोन घेऊया.
1: जरूर.
0: श्रोत्यो, आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रम सुरू आहे आणि आजचा आपला विषय आहे जीवनशैलीशी निगडीत आजार. आणि या संदर्भात आज आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर अविनाश ठाकूर देसाई. तेव्हा श्रोत्यो, तुमचे काही प्रश्न असतील, शंका असतील तर नक्की विचारा. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 02245415 41 29 आणि 45151 43.

0: नमस्कार.
1: नमस्कार, मला डॉक्टर साहेबांना विचारायचंय.
0: बोला.
2: नमस्कार.
1: की मधुमेह असताना तर साखरेला पर्याय म्हणून भुरा पावडर किंवा गोळ थोड्या प्रमाणामध्ये घेता येईल का?
2: साखरेला
0: विचारा, पूर्ण प्रश्न.
2: पूर्ण प्रश्न विचार.
1: साखरेला म्हणजे मधुमेह पेशंट असणाऱ्यांना, मधुमेह असणाऱ्यांनी साखरेच्या स्वरूपामध्ये जे आहे तर साखरेच्या ऐवजी गुळ किंवा भुरा पावडर हे अल्प प्रमाणामध्ये घेता येईल का? आणि दुसरा प्रश्न असा आहे की मिठाच्या बदल्यामध्ये, पांढऱ्या मिठाच्या बदल्यामध्ये सैंधव मीठ किंवा काळे मीठ हे वापरलं तर त्याचा फायदा होईल का, म्हणजे उपयोग होईल का?
2: यामध्ये मी सुरुवात गुळापासून करतो. गुळापासून साखर बनते हे तुम्हाला माहितीच आहे. गुळ ही साखरेच्या बनवण्यातली एक स्टेज आहे आणि दोन्ही उसापासून बनतं. त्यामुळे अजिबात गोड बंदच करायला पाहिजे, कारण ज्या गोड चवीचं जे काही असेल त्याची शेवटी शुगरच होते. त्यामुळे गुळ हे काही पर्याय होत नाही साखरेला, एक. आणि दुसरं बुरा पावडर तर मी ऐकलेलं नाही, त्यामुळे त्याबद्दल मी उत्तर देऊ शकत नाही. मीठ हे सोडियम क्लोराईड असतं. आता सैंधव किंवा तुम्ही जे दुसरं मीठ, काळं मीठ मला वाटतं म्हणालात, ते सुद्धा सोडियम क्लोराईड आहे आणि सोडियम क्लोराईडनी ब्लड प्रेशर वाढतं. त्यामुळे तेही तुम्ही घेऊ शकत नाही, म्हणजे त्याला पर्याय नाही. खारट चवीचं जे काही असेल ते त्यांनी तुमचं ब्लड प्रेशर वाढणार, कारण त्यात NaCl सोडियम क्लोराईड आहे.
0: डॉक्टर, बऱ्याचदा ना एखाद्या व्यक्तीला उच्च रक्तदाब, मधुमेह यासारख्या आजाराचं निदान झालं की आता वेगवेगळी औषधं घ्यावी लागतील आणि त्या औषधांचे साईड इफेक्ट आपल्या शरीरावर होतील असे गैरसमज असतात, म्हणून बऱ्याचदा टाळाटाळ केली जाते. तर त्याबद्दल काय सांगाल? या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी डॉक्टर आपल्याला फोन येत आहेत, ते घेऊया.
2: जरूर.
0: नमस्कार.
3: हॅलो.
0: हा बोला, आपलं नाव?
3: मी रुपेश गुजराती बोलतो मॅडम, नाशिक किन्नर जिल्हा, नाशिक. रुपेश गुजराती.
0: नमस्कार, प्रश्न विचारा आपला.
3: माझा प्रश्न असा आहे की सरांना असं विचारायचं होतं, B12 जर कमी झालं तर त्याची काय लक्षणं, म्हणजे साधारण शक्करीने किंवा काय असू शकतं, कमी B12 का कमी होतो आणि ते कव्हर करण्यासाठी काय केलं पाहिजे?
2: खरं तर हा आजच्या कार्यक्रमाच्या स्कोपच्या बाहेरचा प्रश्न आहे, पण तरी पण तुमचं उत्तर देतो. B12 हे नर्व टॉनिक आहे, म्हणजे आपल्या ज्या संवेदना नेणाऱ्या नसा आहेत त्याचं टॉनिक आहे. त्यामुळे त्यांचा प्रॉब्लेम या B12 डेफिशियन्सीमुळे होऊ शकतो, म्हणजे संवेदना कमी होणं, नमनेस किंवा पेन, म्हणजे दुखणं, हे सगळं होऊ शकतं याच्यामुळे, B12 डेफिशियन्सीमुळे.
0: नमस्कार.
4: हॅलो.
0: हा, नाव आपलं?
4: सुरेश गुजर, मुक्काम कोल्ही, तालुका बाबुळगाव, जिल्हा यवतमाळ इथून बोलतोय.
0: प्रश्न विचारा आपला.
4: माझा असा प्रश्न आहे, आता मधुमेह डायबिटीज आहे, आता हे आता कोणत्या वयापासून त्या आजाराला सुरुवात होतो?
0: बर.
2: Type 1 डायबिटीज हा तर अगदी लहान वयात पण सुरू होतो, ज्याला इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज म्हणतात. आणि Type 2 हा जो नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस आहे तो साधारण 40-45 आधी व्हायचा, पण आता अगदी 30 पासून सुद्धा तो बघायला मिळतो, 30-35 पासून.
0: नमस्कार. आपले प्रश्न. हा नमस्कार, प्रश्न विचारा आपला.
5: उत्तम, माझं उत्तमराव गुरबान बोलतो नांदेडहून.
0: बर, प्रश्न विचारा.
5: डायबिटीस हा रोग होतो त्याला, म्हणजे झाल्याच्या नंतर कसं ओळखायचं मॅडम?
2: बर, काय प्रश्न होता?
0: डायबिटीस हा आजार झाल्यानंतर तो कसा ओळखायचा?
2: यामध्ये एक महत्वाचं सांगायचं आहे तुम्हाला आणि तुमच्या माध्यमातून सगळ्यांना, की डायबिटीसची लक्षणं असतातच असं नाही. आत्ताच आम्ही म्हटलं की डायबिटीस हा सायलेंट किलर आहे, पण तरी सुद्धा तुम्हाला जर सांगायचीच झाली तर जेव्हा डायबिटीस खूप बळावतो तेव्हा काही लक्षणं अशी असतात की तुम्हाला संवेदना बरोबर कळत नाहीत, नंतर जखमा लवकर भरत नाहीत, नंतर आम्ही क्लासिकल ट्रायड म्हणतो, म्हणजे पॉलियुरिया, पॉलिडिप्सिया आणि पॉलिफेजिया, म्हणजे रक्तातली साखर वाढल्यामुळे युरिनद्वारे साखर एक्सक्रीट होते, त्यामुळे लघवीचं प्रमाण वाढतं, मग तहान जास्त लागते आणि भूक जास्त.

0: अशी ही डायबिटीसची लक्षणं आहेत. पण तेव्हा जेव्हा डायबिटीस जास्त होतो तेव्हा ही लक्षणं दिसतात.
1: नमस्कार.
2: हॅलो.
1: बोला.
2: हॅलो.
1: हॅलो, नमस्कार. प्रश्न विचारा आपला. डायबिटीसच्या रुग्णाने काय खावे आणि काय खाऊ नये.
0: डायबिटीसच्या रुग्णाने काय खावे आणि काय खाऊ नये हा चांगला प्रश्न आहे. मी तर म्हणेन खावं सगळं, पण व्यायाम करून पचवावं, योग्य जीवनशैली राखून पचवावं. पण त्यातल्या त्यात पिष्ट पदार्थ, कार्बोहायड्रेट्स हे कमी खावे. म्हणजे बटाटा कमी खावा, बटाटा ज्यात वापरला जातो असे तळलेले पदार्थ कमी खावे, भात कमी करावा. आणि सर्वच जेवणामध्ये जर वजन जास्त असेल तर सर्वच जेवणामध्ये जेवढं वजन जास्त असेल तेवढे 10-20% कमी करावं. आणि स्निग्ध पदार्थ, फॅट्स म्हणजे मिठाया, दूध दुधाच्या मिठाया ह्या कमी कराव्या.
1: नमस्कार.
3: हॅलो, मी राजू बोलतो.
1: बोला, प्रश्न विचारा आपला.
3: माझा असा प्रश्न आहे मॅडम की दोन्ही पायावर सूज आहे ती डायबिटीसचं लक्षण असू शकेल का? कारण बाकी काही सिम्पटम जाणवत नाही, फक्त पायांवर सूज जाणवते.
1: बर,
0: जर इन्फेक्शन असेल, जंतुसंसर्ग असेल तर ते डायबिटीसचं लक्षण असू शकतं. पण अदरवाइज हे ब्लड प्रेशर, किडनीचा आजार, हृदयाचा आजार याचं लक्षण असायची शक्यता जास्त आहे.
1: डॉक्टर, थोड्या वेळापूर्वी आपण बोलत होतो की एखादा आजार झाला म्हणजे तो हृदयरोग असू देत, मधुमेह असू देत, मग आपल्याला मेडिसिन घ्यावे लागणार, तर मेडिसिन घेतले की त्याच्या शरीरावर साईड इफेक्ट होणार, तर हे सुद्धा गैरसमज लोकांमध्ये असतात, तर त्याविषयी काय सांगाल?
0: हो, लोकांना, मला आश्चर्य असं वाटतं की लोकांना आजाराची भीती वाटत नाही पण गोळ्यांची भीती वाटते. आणि मी नेहमी म्हणतो की वैद्यकीय शास्त्राचा जन्म झाला आणि एवढा रिसर्च त्यात चालतो ते केवळ फायद्यासाठी आहे मनुष्य जातीच्या, नुकसानासाठी नाहीये. आणि बऱ्याच ऍसिड टेस्ट मधनं हे निघतं. आधी बरंच रिसर्च होतो, मग अॅनिमल्सवर एक्सपेरिमेंट होतात, मग ह्युमन्सवर एक्सपेरिमेंट होतात, आणि मग FDA अप्रुव्हल लागतं, त्यानंतर एखादं औषध लॉन्च होतं. त्यामुळे साईड इफेक्ट बद्दल घाबरण्याची गरज नाही, तुम्ही आजाराबद्दल घाबरा. कारण डायबिटीस, ब्लड प्रेशर, हृदयरोग, ओबेसिटी हे जीवघेणे आजार आहेत. आणि कुठचाही गोळी ही जीवघेणी साईड इफेक्ट असलेली गोळी नाही आहे. आतापर्यंत अशा गोळ्या झालेल्या नाहीत आणि कोणी करू देणार पण नाही.
1: डॉक्टर, काही दिवसापूर्वी आपण एक घटना ऐकली की शाळेत जाणाऱ्या मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय, तर इतक्या कमी वयात असं होणं यामागचं नेमकं कारण काय? कारण का हे प्रमाणही कुठेतरी वाढतंय आता.
0: हा, अशा कधी कधी गोष्टी ऐकायला येतात, हे खरं आहे. पण शाळेत जाणाऱ्या मुलीचा जर अचानक असा मृत्यू झाला असेल तर त्याला हृदयाचाच आजार पण हृदयविकाराचा झटका नाही, त्याला सडन कार्डियक अरेस्ट असं म्हणतो आपण. म्हणजे हृदयाची गती अचानक थांबते. म्हणजे जसं एखादं मशीन एक काम करते आणि इलेक्ट्रिकचा सप्लाय बंद झाल्यावर ते अचानक थांबतं, तसं हृदयाची गती अचानक थांबते आणि त्याला सडन कार्डियक अरेस्ट म्हणतात. त्याला कारण शोधण्याचं बरंच संशोधन चाललंय, पण असं कारण काही मिळालेलं नाही किंवा प्रेडिक्टर असा मिळाला नाही की ह्या माणसाला असा कार्डियक अरेस्ट होईल किंवा ह्याला होणार नाही.
1: डॉक्टर, बऱ्याचदा असं म्हणलं कोलेस्ट्रॉल वाढलंय असं बऱ्याचदा बोललं जातं, टेस्ट केल्या जातात, तर कुठेतरी कोलेस्ट्रॉल, ताण, चुकीचा आहार हे तीन घटक हृदयविकाराशी जोडलेले गेलेले आहेत का?
0: हो, मी आता तुमचे तीन फॅक्टर्स होते तुमच्या प्रश्नात त्याप्रमाणे उत्तर देतो. कोलेस्ट्रॉल हा म्हणजे मेद, आणि आपल्या शरीरात रक्तवाहिन्या नॅरो किंवा बारीक व्हायला लागतात, आत थर साचून, आणि ते वयाप्रमाणे प्रत्येकातच होत असतं. म्हणजे जन्मलेल्या मुलाच्या जशा रक्तवाहिन्या असतात तशा तुमच्या माझ्या आज असणार नाहीत. पण कोलेस्ट्रॉल जेव्हा शरीरात येतं, रक्तात येतं, तेव्हा हे मेद साचण्याचं किंवा अथेरोस्क्लेरोसिसचं प्रमाण फार कित्येक पटीने वाढतं, आणि त्यामुळे रक्तवाहिन्या बारीक होऊन, रक्तपुरवठा कमी होऊन, हार्ट अटॅक किंवा ब्रेन अटॅक म्हणजे स्ट्रोक, ज्याला आपण पक्षाघाताचा झटका म्हणतो, हे होण्याचे चान्सेस जास्त आहेत. दुसरं, तुम्ही कोलेस्ट्रॉल आणि काय म्हटलं,
1: ताण, चुकीचा आहार, ही सुद्धा
0: चुकीचा आहार ही कारण आहेतच. कोलेस्ट्रॉल वाढायचं कारण चुकीचा आहार, म्हणजे तुमचे पिझ्झा, बर्गर, चीज, पनीर, साखरयुक्त पेय हा चुकीचा आहार तर आहेच, त्यामुळेच हे सगळं कोलेस्ट्रॉल वगैरे वाढतं.
1: नमस्कार. नमस्कार.
4: हॅलो. काही नमस्कार.
1: नमस्कार. प्रश्न विचारा आपला.
4: विजय.

0: कुमार स्वामी बस्तवाड तालुका शहर जिल्हा कोल्हापूर इथून बोलत आहे.
1: बोला बोला प्रश्न विचारा.
0: सर नमस्कार.
2: नमस्कार.
0: माझा प्रश्न असा आहे की शुगरवाल्याने फळ कोणती खावेत?
2: हा चांगला प्रश्न आहे. आता जवळजवळ सगळ्याच फळांमध्ये साखर असते, पण तुम्ही संत्रा खाऊ शकता. संत्र्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप आहे, म्हणजे संत्र मोसंब अशा प्रकारची फळं तुम्ही खाऊ शकता. द्राक्ष ज्यात पाण्याचं प्रमाण खूप आहे, ज्यामध्ये गर खूप आहे, म्हणजे आंबा चिकू केळं ही फळं तुम्ही शक्यतो टाळावीत. पण सीझनला तुम्हाला आंबा खायचा आहे तर आंब्याची रोज एक फोड किंवा प्रत्येक जेवणाला एक फोड असा कंट्रोल तुम्ही ठेवणार असाल, चिकूची एखादी फोड, तर ते काय खायला हे नाही, मज्जाव नाही. पण ते तुम्ही पचवलं पाहिजे. पचवलं कसं पाहिजे की व्यायाम करून. आणि तुम्ही तुमची शुगर चेक करत राहिलं पाहिजे, आणि शुगर चेक करण्याने तुम्हाला कळतं की तुमचं डाएट योग्य दिशेने चाललंय की नाही.
1: नमस्कार. नमस्कार.
3: हॅलो.
1: हा बोला, आपला प्रश्न विचारा.
3: हॅलो.
1: हा हॅलो, बोला प्रश्न विचारा आपला.
3: हा मी बोरोलीहून प्रतिभा म्हात्रे बोलते.
1: बरं, प्रश्न विचारा आपला.
3: सर मला मला मानसिक आजार आहे. मला डोळ्यांचा त्रास आहे, डोळे त्या डोळ्याने मला दिसायला त्रास होतो. तर मी घरी सगळं करते, करते म्हणजे जेवण बनते सवयी प्रमाणे किंवा ह्याच्याप्रमाणे नेहमी करते म्हणून सराव प्रमाणे. जेव्हा पलीकडची म्हणजे दुसरी जी माणसं ज्या त्या बोलतात त्यावेळेला मी काय त्याच्यावर संयम ठेवला पाहिजे, म्हणजे दिसत नाही म्हणून जे बोलतात त्यावर जरा वाईट खूप वाटतं. मला ब्लड प्रेशर आहे पण ते माझं नॉर्मल आहे, म्हणजे माझ्या गोळ्या सतत चालू आहे. डायबिटीस नाहीये. आता वय माझं आहे 78. मी सकाळी 5 वाजता उठते. 5 वाजल्यापासून माझे छोटी छोटीशी कामं आणि छोटासा असा शास्त्रीय दृष्ट्या असा व्यायाम नाही करत, पण व्यायाम हे करते, हात पाय म्हणजे सगळं जे काय प्राणायाम हे सगळं करते. जेवढं मला जमतं तेवढं मी अर्धा तास ते व्यायाम करते. संध्याकाळी चालायला जाते. हे सर मला मानसिक जो आजार आहे ना वाईट वाटतं, त्याच्यावर मी काय हे घेतलं पाहिजे, कशावरती हे करून मी माझं स्वतःला समजून घेतलं पाहिजे.
1: बरं,
3: जो त्रास आहे डोळ्यांचा तो मी कसं समजून घेतला पाहिजे ह्याच्यावरती मला जरा सांगा.
1: बरं,
2: तुम्ही आता मानसिक आजाराबद्दल बोललात. मानसिक आजार हे न्यूरो ट्रान्समीटरच्या इम्बॅलन्सनी होतात, आणि शरीर आणि मन ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे आपण समजलं पाहिजे तेवढं समजलेलो नाही, म्हणजे इव्हन डॉक्टरना हा भाग अजून पाहिजे तेवढा समजलेला नाहीये. आणि हा मानसिक आजार आहे तर 5 न्यूरोट्रान्समीटर्स आहेत, डोपामिन, नॉरॲड्रिनलिन, ॲड्रिनलिन आणि सिरोटोनिन आणि गॅबा, असे हे 5 न्यूरोट्रान्समीटर्स आहेत. तुम्ही मुन्नाबाई MBBS मध्ये ऐकलं असेल तर केमिकल लोचा, केमिकल लोचामुळे त्यांना असं वाटायला लागतं की गांधीजीच आपल्यासमोर आलेत. तर हे केमिकल डिस्टर्बन्स असल्यामुळे तुम्हाला मानस म्हणजे मानसरोग तज्ञांकडे जाऊन सायकॅट्रिस्टकडे जाऊन त्याची ट्रीटमेंट करून घेतली पाहिजे, हाच त्याला एक उपाय आहे.
1: नमस्कार. नमस्कार. हा प्रश्न विचारा आपला.
4: मॅडम मला एक प्रश्न विचारायचा.
1: आपलं नाव?
4: माझं नाव विकास रायबोळे, राहणार खंडाळी तालुका अहमदपूर जिल्हा नांदेड नातूर. सध्याला मी नांदेडपासून बोलतोय.
1: बरं बरं बरं, प्रश्न विचारा.
4: मॅडम माझा प्रश्न असा आहे की माझे जे ताई आहेत त्यांचं पोट दुखत आणि त्याचं तपास गेलं की त्यांना त्यांच्या अचानक किती लोक होते, हे कारण कशामुळे होऊ शकतो? बरं डॉक्टर साहेबांना हा प्रश्न
2: परत विचाराल का? कळलं नाही मला.
1: बीपी लो, त्यांचं पोट दुखतं त्या कारणामुळे बीपी लो होतो त्यांचा. प्रश्न तुमचा व्यवस्थित कळला नाहीये.
4: कारण त्यांनी त्यांचं पोट दुखत आणि डॉक्टरकडे तपासायला गेल्यानंतर त्यांचा बीपी लो होतोय, कशामुळे होते?
2: मला असं वाटतं की त्यांचं पोट दुखणं आणि बीपी लो होणं याचा डायरेक्ट संबंध आहे असं खात्रीलायक रित्या सांगता येत नाही. पण असं आहे की ब्लड प्रेशर म्हणजे पोटात दुखल्यामुळे तुमची ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम प्लेमध्ये येते, म्हणजे ती कार्यरत होते आणि त्यामुळे तुमचं बीपी लो होतं, होऊ शकतं, असं होत होत असणार.
1: नमस्कार. हॅलो.
5: नमस्कार.
1: प्रश्न विचारा आपला.
5: मी नांदे बोलतोय घाटकोपर वरून.
1: बोला बोला प्रश्न विचारा.
5: 84 वर्ष आहे.

0: तुमचा आवाज व्यवस्थित येत नाहीये. प्रश्न काय आपला?
1: नियमित काय
2: कशा करता, कुठच्या आजाराकरता नियमित काय केलं पाहिजे? डायबिटीज बद्दल आहारावर कंट्रोल, खाण्यावर कंट्रोल, वजन तुमच्या वयाला आणि तुमच्या उंचीला साजेसं ठेवणं, नियमित ठेवणं, आणि थोडासा व्यायाम. जर तुमचे गुडघे चांगले असतील तर व्यायाम म्हणजे एक व्यायाम म्हणजे काय, एक अर्धा तास चालणं आणि चालताना थोडं जलद चालणं, ज्याने दमछाक होईल असं चालणं, हे तुम्ही करू शकता.
0: नमस्कार.
1: हॅलो.
0: हां नमस्कार.
1: हॅलो.
0: प्रश्न विचारा. हॅलो.
1: हॅलो, मी रुपेश गुजराती बोलतो मॅडम सिन्नरहून. माझा प्रश्न असा आहे की आता सध्या उन्हाळा आहे आणि असं सांगितलं जातं की उन्हाळ्यात ORS घ्या. ORS मध्ये शुगर पण असते आणि मीठ पण असतं, पण मग ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी याचे कंट्रोल कसे करावे? म्हणजे त्यात शुगर बी असते आणि मीठ पण असते, मग किती घ्यावे? लिंबू पाणी झालं, हे झालं,
0: बरं,
1: तर त्याचं प्रमाण कसं ठरावे? शुगर एकदम हाय होऊ शकते.
2: ORS मध्ये शुगर असली तरी प्रमाण खूप असतं असं नाही, आणि ते पाण्यामध्ये डायल्यूट होत असतं, त्यामुळे तुम्ही ते पाण्याबरोबर नक्कीच ORS घेऊ शकता आणि ते सध्या जरुरीही आहे. आणि नुसतं पाणी पिल्याने हिमोडायल्युशन म्हणजे रक्त नुसतं पातळ होतं तसं नाही, आपल्याला शुगर आणि मिठाचं प्रमाण त्यात ठेवलंच पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही ORS घ्याल तेव्हा एका आठवड्याला ORS घेऊन शुगर चेक करा आणि मग तुम्हाला कळेल की शुगर एवढी वाढत नाहीये, म्हणजे तुमची भीती अनाठाई आहे असं कळेल. जर शुगर वाढत असेल तर प्रमाण कमी करा थोडस ORS चं.
0: पर्यायी लिंबू पाणी वगैरे इतर गोष्टी आपण घेऊ शकतो.
2: लिंबू पाणी घेऊ शकता, त्यात मीठ घालू शकता आणि शुगर न घालता घेऊ शकता.
0: नमस्कार.
3: नमस्कार डॉक्टर साहेबांना, माझा प्रश्न असा आहे की रक्तदाब कमी करण्यासाठी जी औषधं दिली जातात तर त्याचं म्हणजे कार्य कसं असतं, आणि रक्तदाबाच्या औषधे घेतल्यामुळे डिहायड्रेशन होऊन परत ब्लड प्रेशर लो होतं काय, त्याच्यामुळे चक्कर वगैरे येते का? तर रक्तदाबावरची औषधे कोणत्या प्रकारचं काम करतात याच्याबद्दल कृपा करून सांगा. धन्यवाद.
2: रक्तदाबावरची औषधं साहजिकच रक्तदाब कमी करण्यावर काम करतात. जर तुम्हाला असं वाटलं की तुमच्या केसमध्ये ओव्हर डोसेज होतंय आणि चक्कर येते किंवा डोळ्यापुढे अंधारी येते, तुम्ही जर डॉक्टरला सांगितलं तर ते डोस कमी करतात. कधी कधी पोस्चरल हायपोटेन्शन म्हणजे उभं राहिल्यामुळे पायाकडे सगळं रक्त गेल्यामुळे रक्तदाब कमी होतो, हे जर डॉक्टरला सांगितलं तर डॉक्टर औषधाचा डोस कमी करू शकतो किंवा गोळी बदलू शकतो. असा अनेक प्रकारच्या गोळ्या आहेत आणि प्रत्येक प्रकारच्या गोळ्यांमध्ये एक पाच पाच प्रकारचे सब टाईप्स म्हणजे वेगवेगळे मॉलिक्युल्स आहेत, तर बराच वाईड चॉईस आहे. हे डॉक्टरांना सांगणं हा इलाज तुमच्या दृष्टीने, पुढे काय करायची ही ऍक्शन डॉक्टर घेतील.
0: डॉक्टर, रक्तदाब शुगर हे याचं निदान झाल्यानंतर घरच्या घरी याचं मॉनिटरिंग करणं किती परिणामकारक असू शकतं?
2: फारच परिणामकारक अगदी. आणि आता तर हे रिव्होल्युशनरी झालेलं आहे एकदम, म्हणजे या फील्डमध्ये क्रांती अशी झाली आहे की जवळजवळ आता 20 वर्षापासून ग्लुकोमीटर्स आणि अद्ययावत इलेक्ट्रॉनिक BP मॉनिटरिंग मशीन झाली आहे. कोविडमध्ये आपण बघितलं की घरोघरी पल्स ऑक्सिमीटर आले, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर झाले, पण त्या प्रमाणात अजून ज्यांना डायबिटीस ब्लड प्रेशर त्यांच्याकडे ग्लुकोमीटर किंवा इलेक्ट्रॉनिक BP मॉनिटर्स आहेत असं दिसत नाही. तर ते घ्यावेत आणि ते सेल्फ हेल्प इन्स्ट्रुमेंट आहेत, युजर फ्रेंडली आहेत. स्वतःच स्वतः तुम्ही ब्लड शुगर एक 2 मिनिटात आणि ब्लड प्रेशर 5 मिनिटात स्वतःच स्वतः बघू शकता, फार मोठी व्हॅल्यू आहे.
0: डॉक्टर, आता कुठेतरी मोबाईल स्क्रीन टाईम आणि या सगळ्यामुळे आपलं झोप कुठेतरी कमी होते आणि याचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत आहे, तर हे किती धोकादायक आहे त्याविषयी काय सांगा?
2: याला मुख्य प्रश्न असा आहे की तुम्ही तुमचा मोबाईल स्विच ऑफ करायला तयार आहात का? म्हणजे तुम्ही घरी पोहोचल्यावर मोबाईल स्विच ऑफ करायला तयार आहात का? काय होतं, तुम्ही एखादा ईमेल बघण्याच्या निमित्ताने मोबाईल उघडता आणि मग तुम्हाला दिसतं की ही ब्रेकिंग न्यूज आहे, मग त्या ब्रेकिंग न्यूज मध्ये असं दिसतं की हे रील चालू आहे, तर मग हे दुष्टचक्र चालूच राहतं. तर कामावर तुम्ही जेव्हा नसता, म्हणजे आता 1, 2 आणि 3 मे लागून रजा आली, तर तेव्हा तुम्ही कामावर नव्हतात, 1 मेला तुम्हाला समजा 30 तारखेचे मेल बघायचे असतील, पण 2 आणि 3 ला तर काही असूच शकत नाही कारण 1 मेच वर्किंग नव्हता, मग अशा वेळेला तुम्ही मोबाईल बंद ठेवू शकता का? किंवा चालू असेल मोबाईल पण सायलेंटवर ठेवायचा आणि रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यावर एकदा काही मेल आहेत का बघायचं हे करू शकता का? हे करायची

0: शिस्त स्वतःची स्वतः लावायला पाहिजे आणि ही शिस्त लावणं हे खूप कठीण आहे. प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर. म्हणून तुम्ही लहान मुलांना यांना त्यानिमित्ताने मोबाईल बक्षीस देऊ नका, त्यांना मोबाईल वापरायला देऊ नका, तुमचा मोबाईल वापरायला देऊ नका, असं ही शिस्त लावणं जरुरी आहे.
1: म्हणजे एकंदरीत डिजिटल डिटॉक्स हा कुठेतरी आवश्यक आहे आपल्याला.
0: एकदम डिजिटल डिटॉक्स जरुरी आहे.
1: डॉक्टर, बदलत्या खाण्याच्या पद्धती आणि तासन तास एका जागी बसून काम केलं जातं, वर्क फ्रॉम होम आहे, त्याच्यामुळे स्थूलता कुठेतरी वाढतीये, तर याच्यामुळे पण बीपी शुगर हे आजार उद्भवत आहेत. मग ते वयाची 20-25 असू देत किंवा 30 असू देत किंवा वयोवृद्धही असू देत, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: कोविड नंतर वर्क फ्रॉम होमचं प्रमाण वाढलं आणि मग नंतर कोविड गेल्यानंतर पण हे थोडंफार चालू राहिलं. काही कंपन्यांना असं वाटलं वर्क फ्रॉम होम मध्ये फायदा आहे म्हणून त्यांनी चालू ठेवलं आणि मग नंतर कळलं की तसं काम घरनं होत नाहीये, मग त्यांनी कामगारांना सांगितलं कामावर या आणि काम करा. मग आमच्याकडे अशा विनंत्या येऊ लागल्या की मी मला हे आजार आहे हा आजार आहे म्हणून मी कामावर पोहोचू शकत नाही म्हणून वर्क फ्रॉम होम द्या. म्हणजे वर्क फ्रॉम होमचं एक प्रकारे व्यसन लागलं. तर हालचाल थांबते, तुम्हाला जडत्व येतं आणि जडत्व झाल्यामुळे जॉईंट स्टिफनेस वगैरे हे सगळं होतं आणि तुम्ही एक जे म्हणलात की जागेवरनं न उठणं, हा सगळा एक एर्गोनॉमिक्स या विषयामध्ये हा हे सगळं मोडतं. म्हणजे कॉम्प्युटरवर किंवा स्क्रीनवर एकसारखं बघत राहिल्यामुळे आय स्ट्रेन होणं, त्याला कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम म्हणतो, नंतर सर्वायकल स्पॉन्डिलायटिस होणं आणि मनगटाचे आजार होणं,
1: सांधेदुखी,
0: कंबरदुखी, मानदुखी, आणि याला आम्ही क्युम्युलेटिव्ह ट्रॉमा डिसऑर्डर्स म्हणतो. म्हणजे हे एकदा मान लचकल्यावर जसं खूप दुखायला लागतं तसं नाही, वर्षानुवर्ष थोडं करून नुकसान होतं आणि मग हाडं झिजायला लागतात, कुठेतरी स्नायू झिजायला लागतात आणि मग ह्याचे जे लक्षण आहे ती दिसायला लागतात.
1: कमी वयात आपल्याला सांधेदुखी वगैरे हे सगळे आजार जडतात.
0: लोक लॅपटॉप घरी घेऊन जातात आणि त्याचं वजन कॅरी करतात आणि कोणी अंधेरीहून डोंबिवली, अंधेरीहून विरार असे जातात. तर लॅपटॉप मी तर म्हणतो घरीच ठेवावा, जर तुम्ही व्यवस्थित काम केलं 9 to 5 तर घरीच ठेवावा लॅपटॉप. म्हणजे ते कल्चरच राहणार नाही, एकानी लॅपटॉप नेला की कॉम्पिटिशनच्या युगात मग दुसराही घरीच नेणार.
1: डॉक्टर, स्पर्धेचं युग आहे, त्यामुळे कामाचा स्ट्रेस आला की तो कमी करण्यासाठी व्यसनांचा आधार घेतला जातो, त्यामुळे वाढणारी ही व्यसनाधीनता किती धोकादायक आहे त्याविषयी काय सांगाल?
0: हो, व्यसनाधीनतेबद्दल मी असं सांगेन की लोकांना औषधाच्या साईड इफेक्टची भीती वाटते. मग त्यांना विचारलं कधी कधी मला जेव्हा असे पेशंट विचारतात तेव्हा माझ्या मला बोलताना सिगरेटचा वास येतो आणि मग मी एक असा ढोबळमानाने असा अंदाज बांधतो की हा दिवसाला 5 सिगरेट ओढत असेल, 10 सिगरेट ओढत असेल. काही लोक तर मी जेव्हा माझ्या व्हिजिटला जातो तेव्हा आमच्या कंपनीत सिगरेट ओढणं अलाउड नाही, त्यामुळे ते बाहेर येऊन सिगरेट ओढत असतात. तर हे चांगलं नाही आहे, कारण जो अथेरोस्क्लेरोसिस ज्यामुळे डायबिटीस आणि ब्लड प्रेशर आणि हृदयरोग होतो त्याचं प्रमाण जवळजवळ 10 पटीने वाढतं धूम्रपानाने. त्यामुळे ही व्यसनं टाळायलाच पाहिजेत आणि जर तुम्हाला एवढी वाईट सवय लागली असेल तर तुम्ही हेल्प घ्या, म्हणजे काउन्सेलिंग करून घ्या किंवा व्यसनं सोडवणारी ट्रीटमेंट आहे ती करून घ्या, पण तुम्हाला ही व्यसनं अधोगतीलाच नेणार आहेत.
1: कुठेतरी ते स्टाईल स्टेटमेंट झालंय व्यसन करणं.
0: हो, स्टाईल स्टेटमेंट झालंय. कदाचित बिझनेसमध्ये एंटरटेनमेंट करताना कॉकटेल्स अँड डिनर असं मोठ्या दिमाखात लिहिलेलं असतं आणि कुठेतरी हे आपण ही लिगसी आपल्याला ब्रिटिश राज्यकर्त्यांकडनं आली आहे, पण त्या हवामानाला जर मद्यपान सूट करत असेल तर आपल्या गरम हवामानाला ते सूट करत असेलच असं नाही, पण ती लिगसी आपण पुढे चालू ठेवली
1: कुठेतरी थांबलं पाहिजे.
0: डॉक्टर,
1: कार्यक्रमाच्या शेवटी जाणून घ्यायला आवडेल की आपली जीवनशैली कितीही व्यस्त असली तरी आपलं आरोग्य सांभाळण्यासाठी कोणत्या सवयी आपण अंगीकारणं गरजेचं आहे, कार्यक्रमाच्या शेवटी काय सांगाल?
0: रेग्युलर व्यायाम आणि डाएट रेग्युलर नियमित, आणि ते डाएट असं पाहिजे की आपलं वजन कंट्रोलमध्ये राहिलं पाहिजे, रात्री झोपताना वेळच्या वेळी झोपलं पाहिजे आणि त्यामुळे तुम्ही सकाळी लवकर उठाल आणि तुमच्या हातात 8 वाजायच्या आधी 3 तास राहतील ज्यात तुम्ही तुमचा व्यायाम, मेडिटेशन, योगा जे काही करायचं असेल ते करू शकाल.
1: डॉक्टर, बदलते जीवनशैलीशी निगडीत आजार याविषयी आज आपण बोलतोय, तर आपण जर आपल्या रोजच्या जीवनशैलीत छोटे छोटे आणि सातत्यपूर्ण आणि सकारात्मक जर बदल केले तर आपलं आरोग्य नक्कीच निरोगी राहू शकेल आणि या आजारपणापासून आपण कुठेतरी दूर राहू.
0: अर्थातच, नक्कीच.
1: डॉक्टर आज आपण इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना इतकी महत्व

श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादर करते दीपक केसावलेकर आणि माझ्या सहकारी सुहिता आणि मधुलिका यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: मुख्यमंत्री असतील.
1: आसाममध्ये मतदारांनी सत्ताधारी भाजपावर पुन्हा विश्वास दाखवला आहे. आसाममध्ये भाजपाने 82 जागा जिंकल्या असून मित्रपक्ष आसाम गण परिषदेनं 10 जागा तर बोडोलँड पीपल्स फ्रंटनं 10 जागा मिळवल्या आहेत. काँग्रेसला 19 जागांवर विजय मिळाला असून ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटनं 2 जागा जिंकल्या आहेत. पुदुचेरीमध्ये 30 पैकी 18 जागांवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीला भरघोस बहुमत मिळालं. एनडीएचा घटक पक्ष ऑल इंडिया एनआर काँग्रेसने 12 जागा तर भाजपानं 4 जागा जिंकल्या. ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम आणि लच्छिया जननायगा कची यांनी प्रत्येकी 1 जागा जिंकली आहे. काँग्रेसला 1 जागा मिळाली तर टीव्हीकेला 2 जागा मिळाल्या.
2: देशातल्या वाहनांच्या किरकोळ विक्रीत एप्रिलपर्यंत 12.94% वाढ नोंदवण्यात आली असून देशात विक्रमी 26,11,317 वाहनांची विक्री झाली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात 23,12,221 वाहनांची विक्री झाली होती. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन फाडानं आज ही माहिती दिली. वस्तू आणि सेवा करात अर्थात जीएसटीमध्ये झालेली कपात, केंद्रीय बँकांचे व्याजदर, रब्बी पिकांच्या उत्पादनातल्या वाढीमुळे ग्रामीण भागात वाढलेल्या रोकड या वाढीला सहाय्यक झाल्याचं फाडानं म्हटलं आहे. यावर्षीच्या एप्रिल महिन्यात 4,07,355 वाहनांची विक्रमी वाढ नोंदवण्यात आली. या महिन्यात 19,16,258 दुचाकी वाहनांची विक्री झाल्याचंही फाडानं दिलेल्या माहितीत म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम आशियातला संघर्ष 2027 पर्यंत सुरू राहिला तर जागतिक अर्थव्यवस्थेला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलं आहे. संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाचे दर $100 प्रति बॅरल किंवा त्यापेक्षा जास्त आहेत, महागाईचा भार वाढत आहे. हीच परिस्थिती कायम राहिली तर तेलाचे दर $125 प्रति बॅरलपर्यंत जातील असं नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टलिना जॉर्जिया म्हणाल्या. यामुळे जागतिक आर्थिक वाढीचा दर 2.5% कमी होऊ शकतो तसंच महागाई दर जवळपास 5.5% वाढू शकतो असं नाणेनिधीनं म्हटलं आहे. इराणनं संयुक्त अरब अमिरातीवर केलेल्या हल्ल्याचा पश्चिम आशियातल्या देशांनी निषेध करत या हल्ल्यांमुळे प्रादेशिक अस्थैर्य निर्माण होण्याची भीती असल्याचं म्हटलं आहे. सौदी अरबचे राजपुत्र आणि प्रधानमंत्री मोहम्मद बिन सलमान यांनी या हल्ल्याचा निषेध केला. तसंच त्यांनी संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत पाठिंबा दर्शवला. हा हल्ला संयुक्त अरब अमिरातीच्या सार्वभौमत्वाचं उल्लंघन असल्याचं इजिप्त, कतार आणि जॉर्डनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. अरब देशांच्या संघटनेच्या महासचिवांनी या हल्ल्याचा निषेध केला असून UAEला पाठिंबा दर्शवला आहे. भारतानंही या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून संयुक्त अरब अमिरातीला पाठिंबा दर्शवला आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीतून विना अडथळा नौवहन होणं जागतिक स्थैर्यासाठी आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या हल्ल्यात 3 भारतीय जखमी झाले आहेत. आखाती भागात अमेरिका आणि इराणनं केलेल्या नव्या हल्ल्यांमुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीवरच्या नियंत्रणाच्या मुद्द्यावर तणाव वाढला आहे. सामुद्रधुनीत अडकलेल्या व्यापारी जहाजांना आणि टँकर्सना जलमार्गातून जाण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशानं प्रोजेक्ट फ्रीडम नावाचा उपक्रम अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केला आणि क्षेपणास्त्र तसंच ड्रोन लागले. यामुळे इराणच्या 6 लहान लष्करी बोटी नष्ट झाल्या असून मालवाहू जहाजांवरच्या हल्ल्यात 5 जण ठार झाले आहेत. तर इराणनं प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यात संयुक्त अरब अमिरातीतल्या अमेरिकेच्या लष्करी तळ असलेल्या एका तेल बंदराला आग लागली. अमेरिकेनं गेल्या महिन्यात ताब्यात घेतलेल्या इराणी जहाजावरल्या 22 पैकी 15 कर्मचाऱ्यांना मुक्त केलं आहे. इराणचं तौस्का हे जहाज अमेरिकेनं ओमानच्या आखातात 19 एप्रिलला ताब्यात घेतलं होतं. या जहाजावर 28 कर्मचारी होते. यातल्या 6 जणांना लगेच सोडून देण्यात आलं होतं. आता 15 जणांना सोडण्यात आलं असून ते इराणला परतले आहेत असं इराणच्या वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. या जहाजानं अमेरिकेच्या नाकेबंदीचं उल्लंघन केल्यामुळे जहाज जप्त केल्याचं अमेरिकेनं सांगितलं. भारतातल्या सायबर गुन्हेगारीचं वृत्तांकन करणाऱ्या 2 भारतीय पत्रकारांना प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कार मिळाला आहे. पुलित्झरच्या सचित्र वार्तांकन आणि

या श्रेणीत आनंद आरके आणि सुवर्णा शर्मा यांना हा पुरस्कार मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय वार्तांकन श्रेणीत हनोई स्थित पत्रकार अनिरुद्ध घोषाल यांना पुरस्कार मिळाला आहे. गुप्तपणे पाळत ठेवणाऱ्या उपकरणांच्या विविध देशांकडून होणाऱ्या वापराच्या वृत्तांकनासाठी घोषाल यांना हा पुरस्कार मिळाला आहे. केरळमध्ये इनाथू इथं आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात मल्याळम अभिनेता संतोष नायर यांचा मृत्यू झाला. नायर आपल्या गाडीतून सपत्नीक प्रवास करत असताना सकाळी 6:30 सुमाराला त्यांची गाडी एका लॉरीला धडकल्यानं त्यांचा मृत्यू झाला. त्यांची पत्नी जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नायर यांनी 1982 प्रदर्शित झालेल्या इथू नंगलोडे कथा या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्यांनी 100 जास्त चित्रपटांमधून नायक, खलनायक, सहाय्यक अभिनेता अशा विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या. व्हिएतनामचे राष्ट्रपती तो लाम 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. नवी दिल्लीतल्या हैदराबाद हाऊस इथं ते आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून त्यांच्या द्विपक्षीय बैठक होणार आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघामध्ये सामना होणार आहे. दिल्लीत अरुण जेटली मैदानावर सायंकाळी 7:30 सामना सुरू होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर तिथं राजकीय हालचालींना वेग. देशातल्या वाहनांच्या किरकोळ विक्रीत एप्रिलपर्यंत 12.94% वाढ. पश्चिम आशियात युद्ध थांबलं नाही तर पुढच्या वर्षी जगात आर्थिक वाढीच्या दरात 2.5% घट होऊ शकते असा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज. इराणनं संयुक्त अरब अमिरातीवर केलेल्या हल्ल्याचा अनेक देशातून निषेध. आणि आनंद आरके आणि सुवर्णा शर्मा या पत्रकारांना यंदाचा पुलित्झर पुरस्कार जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 5 विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर तिथं राजकीय हालचालींना वेग. बंगाल आणि आसामसाठी भाजपाचे निरीक्षक नियुक्त. आदिवासी क्षेत्रात स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या 5 आणि 19 माध्यमिक अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ करण्याचा निर्णय. पश्चिम आशियात युद्ध थांबलं नाही तर पुढच्या वर्षी जगात आर्थिक वाढीच्या दरात 2.5% घट होऊ शकते असा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज. आनंद आरके आणि सुवर्णा शर्मा या पत्रकारांना यंदाचा पुलित्झर पुरस्कार जाहीर. आणि पालघरमध्ये 44,92,200 रुपयांची ब्राऊन शुगर जप्त. पश्चिम बंगाल केरळ तमिळनाडू आसाम आणि केंद्रशासित प्रदेश पुदुचेरीमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं असून तिथं सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पर्यवेक्षक म्हणून काम पाहतील. येत्या 9 मे रोजी नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. तमिळनाडूमध्ये तमिळगा वेत्री कळघम हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून सत्ता स्थापनेचा दावा करणारं पत्र पक्षाध्यक्ष जोसेफ विजय यांनी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांना लिहिलं आहे. विजय यांची टीव्हीके विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाली. दरम्यान एम.के. स्टॅलिन यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा आज राज्यपालांकडे सुपूर्द केला. आसाममध्ये भाजपा तर पुदुचेरीमध्ये भाजपाचा मित्रपक्ष ऑल इंडिया एनआर काँग्रेस सत्ता स्थापनेचा दावा करतील. केरळमध्ये काँग्रेस प्रणित युडीएफ यशस्वी ठरली असून मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी राजीनामा दिला आहे. पश्चिम बंगाल विधिमंडळ पक्षाच्या नेत्याच्या निवड प्रक्रियेवर देखरेख करण्यासाठी भाजपाने पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. तसंच ओदिशाचे मुख्यमंत्री मोहनचरण मांझी हे सहनिरीक्षक असतील तर आसाम विधिमंडळ पक्षाच्या नेत्याच्या निवड प्रक्रियेसाठी केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी सहनिरीक्षक असतील. आदिवासी क्षेत्रात स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या 5 आणि 19 माध्यमिक अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. प्राथमिकमधून माध्यमिक आणि माध्यमिक शाळांना कनिष्ठ महाविद्यालयाची श्रेणी देताना आवश्यक पदनिर्मिती आणि इतर खर्चाला आज मंजुरी देण्यात आली. सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनामध्ये आगामी शैक्षणिक वर्षापासून पदवीस्तराचे 3 अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू करायला तसंच तुळजापूर मंदिर संस्थान संचालित अभियांत्रिकी महाविद्यालय राज्य शासनाला हस्तांतरित करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत झाला. बनावट कागदपत्रांच्या आधारे अवैध जन्म प्रमाणपत्र तयार करण्याचे प्रकार रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी एक विशेष तपास पथक गठीत केलं आहे. शहर प्रशासनाला 2024 ते 2026 या काळात सरकारी नोंदपुस्तकात फेरफार करून 87,000 बनावट जन्म प्रमाणपत्र तयार करण्यात आल्याचे प्रकार उघडकीला आले होते. मुंबईच्या गुन्हे अन्वेषण खात्याकडे यासंदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्यानंतर हे पथक गठीत करण्यात आलं आहे. या विशेष तपास पथकाचं नेतृत्व सहाय्यक आयुक्त करणार असून यात अनेक ज्येष्ठ पोलीस अधिकारी असतील. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं आपल्या तांत्रिक प्रणालीच्या आधारे 2026 घेतलेल्या निवड परीक्षेत अंदाजे 18,12,000 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे. गेल्या वर्षीच्या 14,08,000 विद्यार्थ्यांच्या तुलनेत हे प्रमाण 28% अधिक आहे. संगणक आधारित चाचणीचा विस्तार केल्यामुळे जिल्ह्यांमध्ये

गुणवत्ता मूल्यांकनाच्या आधारे सीईटीची कार्यक्षमता वाढून त्यात अधिक पारदर्शकता आली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम आशियातला संघर्ष 2027 पर्यंत सुरू राहिला तर जागतिक अर्थव्यवस्थेला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलं आहे. संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाचे दर 100 डॉलर प्रति बॅरल किंवा त्यापेक्षा जास्त आहे, महागाईचा भार वाढत आहे. हीच परिस्थिती कायम राहिली तर तेलाचे दर 125 डॉलर प्रति बॅरलपर्यंत जातील असं नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टलिना जॉर्जिया म्हणाल्या. यामुळे जागतिक आर्थिक वाढीचा दर 5% कमी होऊ शकतो तसंच महागाई दर जवळपास 5.5% वाढू शकतो असं नाणेनिधीनं म्हटलं आहे. देशातल्या वाहनांच्या किरकोळ विक्रीत एप्रिलपर्यंत 12.94% वाढ नोंदवण्यात आली असून देशात विक्रमी 26,11,317 वाहनांची विक्री झाली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात 23,12,221 वाहनांची विक्री झाली होती. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन फाडानं आज ही माहिती दिली. वस्तू आणि सेवा करात अर्थात जीएसटीमध्ये झालेली कपात, केंद्रीय बँकांचे व्याजदर, रबी पिकांच्या उत्पादनातल्या वाढीमुळे ग्रामीण भागात वाढलेली रोकड या वाढीला सहाय्यक झाल्याचं फाडानं म्हटलं आहे. या वर्षीच्या एप्रिल महिन्यात 4,07,355 वाहनांची विक्रमी वाढ नोंदवण्यात आली. या महिन्यात 19,16,258 दुचाकी वाहनांची विक्री झाल्याचंही फाडानं दिलेल्या माहितीत म्हटलं आहे. भारतातल्या सायबर गुन्हेगारीचं वृत्तांकन करणाऱ्या 2 भारतीय पत्रकारांना प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कार मिळाला आहे. पुलित्झरच्या सचित्र वार्तांकन आणि भाष्य या श्रेणीत आनंद आरके आणि सुवर्णा शर्मा यांना हा पुरस्कार मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय वार्तांकन श्रेणीत हनोईस्थित पत्रकार अनिरुद्ध घोषाल यांना पुरस्कार मिळाला आहे. गुप्तपणे पाळत ठेवणाऱ्या उपकरणांच्या विविध देशांकडून होणाऱ्या वापराच्या वृत्तांकनासाठी घोषाल यांना हा पुरस्कार मिळाला आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघांमध्ये सामना होणार आहे. दिल्लीत अरुण जेटली मैदानावर संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. पुणे जिल्ह्यात नसरापूर इथं अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या निषेधात आज बीड शहरात मोर्चा निघाला होता. सर्वपक्षीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक यात मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. पालघर इथं छापा टाकून पोलिसांनी 44,92,200 रुपयांचा ब्राऊन शुगर या अंमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतलं आहे. अंमली पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पालघरमधल्या पंडितपाडा भागात रविवारी छापा टाकला. यात 224 ग्रॅम ब्राऊन शुगर जप्त केली गेली. आरोपींना दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आलं. त्यांना 8 मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. अकोला जिल्ह्यात अवैध गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या एमटीबी किटचा बेकायदा व्यवसाय सुरू असून कायद्याचं कठोर कवच असतानाही हे प्रकार सुरू असल्याबद्दल अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. अकोला जिल्ह्यातल्या लिंग गुणोत्तरात झालेली मोठी तफावत ही नैसर्गिक आहे की कृत्रिम असा प्रश्नही सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे. प्रशासनानं या संदर्भात सुरू केलेल्या विविध उपाययोजना कार्यक्षम ठरत नसल्याचा आरोपही या सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. राज्यात कोळीवाड्यांच्या सीमांकनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र ठाण्यात चेंदणी इथल्या कोळीवाड्याच्या सीमांकन प्रक्रियेला स्थानिक कोळी समुदायाने विरोध केला आहे. कोळी समुदायाला विश्वासात न घेता ही प्रक्रिया सुरू करण्यात आली असून या शहरीकरणामुळे मूळ वस्तीचं नुकसान होईल अशी मागणी करत स्थानिकांनी सीमांकनाला विरोध केला आहे. ठाणे जिल्ह्यात मुरबाड इथं एका गाडीची एसटी बसची टक्कर होऊन झालेल्या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला तर 1 जण जखमी झाला. मुरबाड अहिल्यानगर रस्त्यावर टोकावडे इथं आज सकाळी 11:30 सुमाराला ही दुर्घटना घडली. ही एसयूव्ही गाडी कल्याणच्या दिशेने जाताना एसटीला धडकली. या गाडीतल्या दोघांचा मृत्यू झाला. जखमी प्रवाशाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रसार भारतीचे नवनियुक्त अध्यक्ष प्रसून जोशी यांनी काल पदाचा कार्यभार स्वीकारला. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं 2 दिवसांपूर्वीच त्यांची या पदावर नियुक्ती केली. प्रख्यात गीतकार, लेखक आणि जाहिरात विषयक तज्ज्ञ म्हणून जोशी यांनी यापूर्वी मुंबईत केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचं अध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर तिथं राजकीय हालचालींना वेग. बंगाल आणि आसामसाठी भाजपाचे निरीक्षक नियुक्त. आदिवासी क्षेत्रात स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवण्यात येणार

मंडळी, जीवनाच्या या प्रवासात आपण सगळेच काहीतरी शोधतोय. आनंद, समाधान, यश, शांतता, आणि या शोधात आपण अनेक अनुभव घेतो. काही अनुभव मनात गोड आठवणी निर्माण करतात, तर काही दिवस असे येतात जे मनाला थकवून टाकतात. तेव्हा याच थकवणाऱ्या मनाला सावरण्यासाठीचा आजचा आपला विषय आहे, वाईट दिवस वाचवणाऱ्या लहान लहान गोष्टी. हा विषय जितका साधा वाटतो तितकाच तो खोल आणि महत्वाचा आहे, कारण प्रत्येकाच्या आयुष्यात असे दिवस येतात जेव्हा काहीच नीट घडत नाही असं वाटतं. सकाळपासूनच काहीतरी चुकतं, मन अस्वस्थ होतं आणि संध्याकाळपर्यंत आपण पूर्णपणे थकून जातो. अशा वेळी आपण अनेकदा असा विचार करतो की हा दिवस सुधारण्यासाठी काहीतरी मोठं घडायला हवं. पण खरं पाहिलं तर आपल्या दिवसाला वाचवणाऱ्या गोष्टी ह्या फार मोठ्या नसतातच, त्या खूप छोट्या, साध्या आणि सहज असतात. मंडळी, जीवनातल्या मोठ्या समस्यांपेक्षा छोट्या गोष्टींचा प्रभाव अनेकदा जास्त असतो, कारण या छोट्या गोष्टी आपल्याला थांबायला शिकवतात, श्वास घ्यायला शिकवतात आणि स्वतःशी पुन्हा जोडायलाही मदत करतात. कल्पना करा, सकाळी उठल्यानंतर काही क्षण तुम्ही शांत बसता, कोणताही आवाज नाही, कोणतीही घाई नाही, फक्त तुमचा श्वास आणि तुमचं मन. तो एक छोटासा क्षण, पण त्या क्षणात तुम्ही स्वतःला सावरण्याची ताकद मिळवता. आपण अनेकदा दिवसाची सुरुवात घाईघाईत करतो, मोबाईल पाहणं, मेसेजेस, कामाची चिंता, आणि त्यामुळे दिवस सुरू होण्यापूर्वीच मन थकलेलं असतं. पण जर आपण दिवसाची सुरुवात शांततेनं केली तर दिवसाचा सूरच बदलतो. वाईट दिवसांमध्ये आपलं मन खूप अस्थिर होतं, विचारांची गर्दी होते आणि प्रत्येक विचार नकारात्मक वाटायला लागतो. अशा वेळी स्वतःला थोडासा वेळ देणं ही एक छोटी पण प्रभावी गोष्ट आहे. मंडळी, आपल्या भावना दुर्लक्षित करणं ही आपली सवय झाली आहे. आपण स्वतःला सांगतो काही नाही, पुढे जाऊया, पण त्या भावना आतमध्येच राहतात आणि जेव्हा त्या साचतात तेव्हा एक साधा दिवसही खूप कठीण वाटतो. म्हणूनच वाईट दिवसात स्वतःला थांबू द्या, स्वतःला जाणवू द्या की हो, आजचा दिवस कठीण आहे, कारण ही जाणीव हीच पहिली पायरी आहे. एक छोटीशी गोष्ट, ती म्हणजे आवडतं गाणं ऐकणं. संगीतामध्ये एक अद्भुत शक्ती असते, ते आपल्या मनाच्या खोल भागाला स्पर्श करतं. एखादं गाणं आपल्याला जुन्या आठवणींमध्ये घेऊन जातं, एखादं गाणं आपल्याला प्रेरणा देतं आणि आपल्याला शांतही करतं. वाईट दिवसात एखादं आवडतं गाणं ऐकणं म्हणजे जणू स्वतःला एक लहानसा आधार देणं. तसंच स्वतःसाठी काहीतरी चांगलं करणं हेही खूप महत्वाचं आहे. एक गरम चहा, एक कप कॉफी, एखादं आवडतं पुस्तक किंवा अगदी काही क्षण खिडकीत बसून बाहेर बघणं, ह्या सगळ्या गोष्टी फार मोठ्या नाहीयेत, पण त्या मनाला सांगतात की तू महत्वाची आहेस.

मित्रांनो, वाईट दिवसात आपल्याला स्वतःची जास्त गरज असते. आपण अनेकदा इतरांकडून आधार शोधतो, पण सर्वात मोठा आधार आपण स्वतःच असतो. एकांतात थोडा वेळ घालवणंही खूप उपयोगी ठरतं. त्यावेळेत आपण स्वतःशी बोलतो, स्वतःला समजावतो आणि हळूहळू मन शांत होतं. कधी कधी एखाद्या जवळच्या व्यक्तीशी बोलणंही खूप फरक निर्माण करतं. मन मोकळं केल्यावर आपल्याला हलकं वाटतं. आपल्याला जाणवतं की आपण एकटे नाही होत. यासाठीची आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे कृतज्ञता. वाईट दिवसात आपण फक्त वाईट गोष्टींवर लक्ष केंद्रित

करतो. पण जर आपण थोडा वेळ काढून आपल्या आयुष्यातल्या चांगल्या गोष्टींचा विचार केला तर आपला दृष्टिकोन बदलू शकतो. कदाचित आजचा दिवस कठीण असेल, पण तुमच्याकडे कुटुंब आहे, मित्र आहेत, तुमचं आरोग्य उत्तम आहे, ह्या गोष्टी लहान वाटतात पण त्या खूप मोठ्या आहेत. त्यांचा होणारा परिणाम हा प्रचंड मोठा आहे. निसर्गात काही वेळ घालवणंही वाईट दिवस बदलू शकतं. एक छोटासा फेरफटका, झाडांकडे बघणं, आकाशाकडे पाहणं, कारण निसर्ग आपल्याला शांत करतो. तो आपल्याला सांगतो की जीवन सतत चालू आहे, प्रत्येक गोष्ट बदलत असते आणि वाईट दिवसही तसाच बदलणार आहे.

मंडळी आपण अनेकदा परिपूर्णतेच्या मागे धावतो. आपल्याला सगळं नीट हवं असतं, सगळं आपल्या मनासारखं हवं असतं, पण जीवन तसं नसतं. कधी कधी गोष्टी चुकतात, योजना अपयशी ठरतात, आणि ते ठीकही आहे. वाईट दिवस आपल्याला शिकवतात, आपल्याला अधिक मजबूत बनवतात, आणि त्या दिवसांमध्ये या लहान गोष्टी आपल्याला उभं राहायला मदत करतात. एक हसू, एक छोटासा ब्रेक, एक शांत क्षण, एक चांगला विचार, या सगळ्या गोष्टी एकत्र येऊन आपल्या दिवसाला वाचवतात. त्यामुळे एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे वाईट दिवस हे कायमचे नसतात, ते येतात आणि जातातही, पण त्या दिवसांमध्ये आपण स्वतःशी कसं वागतो हे खूप महत्वाचं आहे. स्वतःशी कठोर न राहता स्वतःशी प्रेमाने वागलं पाहिजे, स्वतःला दोष देण्याऐवजी स्वतःला समजून घेतलं पाहिजे, कारण शेवटी आपलं आयुष्य हे आपल्या सोबतच आहे, आणि जर आपण स्वतः सोबत चांगले असू तर कोणताही दिवस फार कठीण वाटणार नाही. त्यामुळे आपण सगळ्यांनीच एक छोटासा बदल करायला हरकत नाही, तो म्हणजे वाईट दिवस आला की त्याला घाबरून जाता कामा नये, त्याला स्वीकारायला हवं. त्या दिवसात आनंद देणाऱ्या लहान लहान गोष्टी शोधल्या पाहिजेत, कारण जीवन हे मोठ्या आनंदानी नाही तर आयुष्यातल्या लहान लहान क्षणांनीच सुंदर बनत असतं. मंडळी अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

0: इट्स हॅपनिंग बेबी.
1: तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीय इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. याच सोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: नमस्कार, मी नितीन साळुंखे. अज्ञात मुंबई आणि अज्ञात मुंबई 2 या मुंबईच्या इतिहासावर लिहिलेल्या पुस्तकांचा मी लेखक. आपली मुंबई आणि मुंबईच्या रस्त्यावर पडलेला पायाने सहज उडवलेला दगड ही इतिहासाचं भांडार आहे. या दोन्ही पुस्तकातून आपल्याला मुंबईचा इतिहास उलगडतो, त्याचंच क्रमशः वाचन येत्या 10 मे पासून आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबोवर सकाळी 7:45 आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आपल्याला ऐकता येईल. आपण अवश्य ऐकावं आणि मुंबईच्या इतिहासाचा आनंद घ्या.
1: आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7 आपण ऐकणार आहात प्रादेशिक बातम्या. दरम्यान वाद्यसंगीत.

आकाशवाणी मुंबई. राजेश शर्मा ते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कापसाची उत्पादकता दुप्पट करण्याच्या कपास क्रांती मिशनला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. उसाचा FRP वाढवून 365 रुपये. आदिवासी क्षेत्रातल्या 5 आश्रमशाळांमध्ये माध्यमिक आणि 19 आश्रमशाळांमध्ये कनिष्ठ महाविद्यालय सुरू करायला राज्य सरकारची मंजुरी. मुंबईतल्या बोगस जन्मदाखल्याच्या प्रकारांची चौकशी करण्यासाठी पोलिसांकडून SIT स्थापना. आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचा विनिमय दर 95 रुपयांच्या खाली. कापसाची उत्पादकता वाढवण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळानं कपास क्रांती या नव्या मिशनला मंजुरी दिली आहा.

0: ऊसाची प्रति हेक्टर उत्पादकता दुप्पट करण्याचं याचं उद्दिष्ट आहे. 5,659 कोटी रुपयांचा निधी यासाठी देण्यात आला आहे. आगामी 5 वर्षांसाठी हे मिशन राबवलं जाणार आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं. याअंतर्गत देशभरात जिनिंग आणि प्रेसिंगचे 2,000 केंद्र सुरू केले जाणार आहेत. यात संशोधन, उत्पादकता वाढवणे आणि त्यानंतरची प्रक्रिया यावर अंतर्गत प्राधान्य दिलं जाणार आहे. उसाचा FRP 10 रुपयांनी वाढवून प्रतिक्विंटल 365 रुपये करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. यामुळे देशभरातल्या शेतकऱ्यांना 1,00,000 कोटी रुपयांचा लाभ होईल असं वैष्णव म्हणाले. मंत्रिमंडळाच्या इतर निर्णयांविषयी ते म्हणाले.
1: हमारे MSMEs और हमारे एक्सपोर्टर्स को, हमारे मैन्युफैक्चरर्स को एक अगर स्ट्रांग सपोर्ट मिल जाए तो वो लोग बहुत स्ट्रांगली अपने आप को दुनिया भर में एस्टैब्लिश कर लेंगे. ये सब सोच के इस स्कीम को इतना बड़ा बनाया गया है. टोटल सपोर्ट इसमें 2,55,000 करोड़ रुपीज का टोटल सपोर्ट मिलेगा, विच इज ह्यूज, विच इज अ वेरी लार्ज नंबर. इस स्कीम में जो कॉस्ट आएगी, बिकॉज दिस विल बी बेसिकली क्रेडिट फ्रॉम द बैंकिंग सेक्टर टू द MSMEs and aviation sector.
0: चालू रबी हंगामात 8,19,882 मेट्रिक टन हरभऱ्याची खरेदी करायलाही सरकारनं मंजुरी दिली आहे. तसंच या खरेदीसाठी महिनाभराची मुदतवाढ सरकारनं दिली असून आता 29 मे पर्यंत राज्यात हरभरा खरेदी सुरू राहील. आदिवासी क्षेत्रात स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या 5 प्राथमिक आश्रमशाळांची श्रेणीवाढ करून तिथे 8वी ते 10वीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसंच 19 माध्यमिक अनुदानित आश्रमशाळांमध्ये कला आणि विज्ञान शाखेची कनिष्ठ महाविद्यालय आणि एका शाळेत कला शाखेच्या 11वी आणि 12वीचे वर्ग सुरू करण्याला मान्यता मिळाली. या आश्रमशाळा दुर्गम, डोंगराळ आणि नक्षलग्रस्त भागातल्या आहेत. या निर्णयारूप आवश्यक पदनिर्मिती आणि इतर खर्चाला आज मंजुरी देण्यात आली. सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनामध्ये आगामी शैक्षणिक वर्षापासून पदवी स्तराचे 3 अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू करण्याला, तसंच तुळजापूर मंदिर संस्थान संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय राज्य शासनाला हस्तांतरित करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत झाला. बनावट कागदपत्रांच्या आधारे अवैध जन्म प्रमाणपत्र तयार करण्याचे प्रकार रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी एका विशेष तपास पथक गठीत केलं आहे. शहर प्रशासनाला 2024 ते 2026 या काळात सरकारी नोंद पुस्तकात फेरफार करून 87,000 बनावट जन्म प्रमाणपत्र तयार करण्यात आल्याचं प्रकार आढळून आले होते. मुंबईच्या गुन्हे अन्वेषण खात्याकडे यासंदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्यानंतर हे पथक गठीत करण्यात आलं आहे. या विशेष तपास पथकाचं नेतृत्व सहाय्यक आयुक्त करणार असून यात अनेक ज्येष्ठ पोलीस अधिकारी असतील. पालघर जिल्ह्यात अवघ्या 13 वर्षाच्या मुलीवर अघोरी पूजेच्या बहाण्याने अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जनक्षोभाची दखल घेऊन कासा पोलिसांनी पोक्सोसह इतर गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवला असून आरोपीला ताब्यात घेतलं आहे. पीडित मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. महिलांवर अत्याचार रोखण्याच्या दृष्टीनं उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारनं केलेल्या शक्ती कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी त्यांनी केली. या प्रकरणी व्यक्तिशः लक्ष घालण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिलं. मुंबईच्या किनाऱ्याजवळ जप्त केलेल्या 3 जहाजांवर अडकलेल्या 50 खलाशांची सुटका करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. अनेक महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना अत्यंत वाईट वागणूक दिल्याबद्दल न्यायालयाने जहाज मालकांवर ताशेरे ओढले आहेत. कर्मचाऱ्यांच्या आरोग्यापेक्षा व्यावसायिक कामांना प्राधान्य देण्याची जहाज मालकांची वृत्ती असल्याची कानउघाडणीही न्यायालयानं केली. मुंबईजवळच्या समुद्रात इंधन तेल आणि डांबराची अवैध वाहतूक केल्याबद्दल या जहाजाच्या मालकांना अटक करण्यात आली होती. मात्र आपल्या अटकेनंतर जहाज मालकांनी केलेल्या दुर्लक्षामुळे अतिशय कमी अन्न आणि पाण्याच्या पुरवठ्यासह जहाजावर अडकून पडल्याचा दावा या खलाशांनी दाखल केलेल्या याचिकेत केला आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. डॉलरच्या तुलनेत रुपयाचा विनिमय दर 95.29 रुपये विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. आज दिवसभरात रुपयाच्या विनिमय दरात 21 पैशांची घसरण झाली. सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 252 अंकांची घसरण झाली आणि तो 77,018 अंकांवर बंद झाला. निफ्टी ही 86 अंकांची घसरण नोंदवत 24,033 अंकांवर बंद झाला. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेत गडचिरोली शहरात एका विद्यार्थ्यानं परीक्षा केंद्रात मोबाईल नेत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं प्रश्नपत्रिका सोडवल्याचं उघड झालं आहे. या विद्यार्थ्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दुसऱ्या एका घटनेत धानोरा मार्गावरच्या एका परीक्षा केंद्रात एका विद्यार्थिनीनं जुनी प्रश्नपत्रिका जोडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असून तिच्यावरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पदाचा राजीनामा द्यायला नकार दिला आहे. त्या आज कोलकाता इथं वार्ताहर परिषदेत बोलत होत्या. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीला तृणमूल काँग्रेसचा पराभव हा जनादेश नसून भाजपानं जवळपास 100 जागा गैरप्रकार करून जिंकल्याचा आणि निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी जनतेचे लोकशाही हक्क पायदळी तोडवल्याचा गंभीर आरोप बॅनर्जी यांनी केला. विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगानं उघडउघड भाजपाची बाजू घेतली. तृणमूलचा पराभव लोकांनी केला नसून हा एका षडयंत्राचा परिणाम आहे, त्यामुळे राजीनामे देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं बॅनर्जी म्हणाल्या. निवडणूक आयोग नियमानुसार कारवाई करायला मोकळा आहे असं त्या म्हणाल्या. या निकालानंतर तृणमूलच्या नेत्या आणि कार्यकर्त्यांवर हल्ले होत असून या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी 10 सदस्यीय तथ्य शोधन समिती स्थापण्याची घोषणाही त्यांनी केली. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवल्यानंतर नवीन सरकारच्या स्थापनेच्या तयारीला वेग आला आहे. नवीन सरकारचा शपथविधी रवींद्रनाथ टागोर यांच्या जन्मदिनी म्हणजेच 9 मे रोजी होईल असं सांगितलं जात आहे. या कार्यक्रमाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहतील अशी शक्यता आहे. पश्चिम बंगाल विधिमंडळ पक्षाच्या नेत्याच्या निवड प्रक्रियेवर देखरेख करण्यासाठी भाजपने पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. तसंच ओदिशाचे मुख्यमंत्री मोहनचरण मांझी हे सहनिरीक्षक असतील तर आसाम विधिमंडळ पक्षाच्या नेत्याच्या निवड प्रक्रियेसाठी केंद्रीय मंत्री JP नड्डा यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. हरियाणाच्या मुख्यमंत्री नायब सिंग सैनी सहनिरीक्षक असतील. चीनमध्ये शांघाय इथं सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्टेज 2 पात्रता फेरीत भारताच्या पुरुष संघानं 10 संघांमध्ये स्थान मिळवलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कापसाची उत्पादकता दुप्पट करण्याच्या कपास क्रांती मिशनला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. उसाचा FRP वाढवून 365 रुपये. आदिवासी क्षेत्रातल्या 5 आश्रमशाळांमध्ये माध्यमिक आणि 19 आश्रमशाळांमध्ये कनिष्ठ महाविद्यालय सुरू करायला राज्य सरकारची मंजुरी. मुंबईतल्या बोगस जन्मदाखल्याच्या प्रकारांची चौकशी करण्यासाठी पोलिसांकडून SIT स्थापना आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचा विनिमय दर 95 रुपयांच्या खाली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: बलसागर भारत हो. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात कशा कशाचा समावेश आहे, त्याची अंमलबजावणी कशा प्रकारे होणार आहे याविषयी जाणून घेऊया राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समितीच्या सदस्या डॉक्टर वसुधा कामत यांच्याकडून. तेव्हा अवश्य ऐका बलसागर भारत हो. बुधवार दिनांक 6 मे रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 7 मे रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.

मुंबई देशाची लक्ष्मी, आर्थिक राजधानी, पुराणातल्या लक्ष्मीचा जन्म समुद्र मंथनातना झालेला आहे आपल्याला माहिती आहे, सगळ्यांनी आपण वाचलेलं असतं. मुंबई आणि त्या लक्ष्मीमध्ये एक साम्य तुमच्या तुम्हाला लक्षात येतंय का? ती समुद्र मंथनातना जन्मली, मुंबई समुद्र बंधनातना.

सात बेटं ब्रिटिशांनी जोडली आणि मुंबई वाढू लागली, जागतिक दर्जाची झाली. ह्या मुंबई विषयी अनेक गोष्टी सांगणार अज्ञात मुंबई हे माझं पुस्तक. व त्या पुस्तकाचं क्रमशः वाचन आकाशवाणी मुंबई केंद्राच्या रेनबो आणि अस्मिता या दोन वाहिन्यांवरून लवकरच सुरू होणार आहे. आपण

श्रोते हो, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे विश्वविख्यात कवी तर होतेच, पण मुलांच्या मनात शाळेबद्दल आवड आणि ओढ निर्माण करणारे प्रेमळ शिक्षकही होते. शांतिनिकेतन हा रवींद्रनाथांच्या शिक्षण क्षेत्रातील एक अभूतपूर्व यशस्वी प्रयोग ठरला. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त समन्वित रूपक एकला चालो रे, सहभाग प्रदीप कुलकर्णी आणि विलास गीते, लेखक आणि सादरकर्ते दिनेश अडावतकर. तेव्हा अवश्य ऐका, गुरुवार दिनांक 7 मे रोजी सकाळी 8:40 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही एकला चालो रे.

0: श्रोते हो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
1: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त त्या तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते पासून विचार करायचा असतो खरं.
0: उद्योग मंत्र मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 11 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.
2: आमची चिनू मोबाईल वर कार्टून लावून दिलं की पटापट जेवते,
0: आणि आमचा चिंटू मोबाईल वर इतकं सफाईनं काम करतो कोणतीही ऍप्स त्याला जमतात.
3: वय वर्ष फक्त 2 आणि 5 असलेल्या मुलांना स्क्रीनचं व्यसन जडतंय.
0: याचे परिणाम, कारण आणि उपाय याविषयी मार्गदर्शन करणार आहेत मानसशास्त्रज्ञ प्रेक्षा गाला.
4: जेव्हा ते माहितीसाठी काही कम्युनिकेशन किंवा संवाद करण्यासाठी शिक्षणासाठी जेव्हा ते वापर करतात तर त्यांच्या बुद्धिमत्ताच्या डेव्हलपमेंटसाठी ते चांगलं असतं. पण जसं त्यांनी गेम्स खेळणं, रील्स बघणं, व्हिडिओ बघणं त्याच्यामध्ये केलं तर त्यांच्या ब्रेनच्या डेव्हलपमेंट, त्याच्या बुद्धीचा विकास नकारात्मक बाजूकडे जातात आणि त्याच्यामुळे त्यांच्या वागणं बोलण्यामध्ये पण खूप बदल येतात.
3: छोट्यांचं मोठं विश्व या मालिकेच्या 10व्या भागात स्क्रीनचं व्यसन याविषयी समजून घेऊया.
2: शुक्रवारी 8 मे रोजी सकाळी 7:30 वाजता 107.1 MHz FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR ॲप वरही.
3: छोट्यांचं मोठं विश्व.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, गॅलेक्स आय या भारतीय स्टार्टअपनं विकसित केलेला मिशन दृष्टी हा उपग्रह नुकताच अंतराळात झेपावला. स्पेसएक्स कंपनीच्या फाल्कन 9 या रॉकेटवरून या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण झालं. भारताच्या अंतराळ क्षेत्रासाठी हा एक मैलाचा दगड मानला जात आहे. तो का? मिशन दृष्टी या उपग्रहाची वैशिष्ट्ये काय आहेत, त्याचा भारताला कसा उपयोग होणार आहे आणि अंतराळ क्षेत्रात खासगी स्टार्टअप्स भविष्यात काय योगदान देऊ शकतात, याबद्दल अंतराळ आणि खगोल अभ्यासक लीना बोकील यांची मुलाखत आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत.

0: आजच्या वृत्तविशेष मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत. मॅडम, पहिला प्रश्न विचारते की गॅलेक्सी आयनं विकसित केलेला हा जो मिशन दृष्टी हा उपग्रह आहे ज्याचं नुकतंच फाल्कन 9 ह्या रॉकेटवरनं प्रक्षेपण झालं, तर त्याची वैशिष्ट्य काय सांगता येतील आपल्याला?
1: गॅलेक्सी आय म्हणजे हा स्टेट ऑफ द आर्ट किंवा अति आधुनिक असा गॅलेक्सी आय कंपनी जी स्टार्टअप आहे, तर त्याने मिशन दृष्टी जी ही केलेली आहे या मोहिमेत वेगळ्या प्रकारचा उपग्रह म्हणजे जो ऑप्टिकल सॅटेलाइट असतो उपग्रह आणि तो आहे सिंथेटिक अपर्चर रेडार म्हणजे एक प्रकारचा सॅटेलाइट आहे हा उपग्रह. पण तो आधी कोणी असा केलाच नव्हता. इट इज कॉल्ड इलेक्ट्रो ऑप्टिकल. आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर रेडार ची टेक्नॉलॉजी वापरतात आणि हा इमेजिंग साठी आहे सॅटेलाइट उपग्रह. आणि गॅलेक्सी ही स्पेस कंपनी स्टार्टअप किंवा खाजगी कंपनी आहे. आयआयटी मद्रास मधले पासआउट झालेले इंजिनियर यांनी काढलेली नुकतीच म्हणजे तशी ती काही खूप जुनी नाही आहे कंपनी आणि त्यांनी काढलेली ही कंपनी आहे. आणि त्यांच्या या मिशनचा गोल आहे की जिओ स्पेशियल इंटेलिजन्स आणि माहिती काढण्यासाठी इमेजिंग करायचा आणि सर्वेलन्स अँड मॉनिटरिंग म्हणजे लँडमार्क आणि पृथ्वीवरच्या जमिनीचा आणि पाण्याचा या सगळ्या गोष्टींवर सर्वेलन्स किंवा वॉच ठेवणं आणि मॉनिटरिंग करायचं आणि जिओ स्पेशियल इंटेलिजन्स. तर हा आहे स्टेट ऑफ द आर्ट म्हणजे त्याला अतिआधुनिक म्हणतो टेक्नॉलॉजी. आणि हा जो सॅटेलाइट आहे या प्रकारचा अमेरिकेत सुद्धा खूप कमी लोकांनी असा व्हेंचर केला आहे आणि भारताची तर ही पहिल्या प्रकारची टेक्नॉलॉजी आपण वापरून केलेला हा स्पेसएक्स कंपनीने म्हणजे त्यांच्या फाल्कन 9 रॉकेटने उपग्रहाचं प्रक्षेपण केलं म्हणजे आपण विचार करू शकतो की ते अशा कोणत्याही साध्या प्रकारच्या उपग्रहाचे प्रक्षेपण कधी करत नाही. तो इट इज अ स्पेस लॉन्च व्हेकल रॉकेट म्हणजे फाल्कन 9 आणि त्या रॉकेटने आपल्या भारताच्या या प्रायव्हेट कंपनीच्या उपग्रहाचं लॉन्चिंग केलं. सो दिस इज अ बिग थिंग आणि ते सक्सेसफुल झालं लॉन्चिंग. त्यामुळे हा खूप मोठा आज ऐतिहासिक क्षण आहे हा आपण म्हणू शकतो.
0: मॅडम, ह्या उपग्रहाबद्दल जेवढं लिहिलं जात आहे तर त्याच्यामध्ये असं बोललं जात आहे आणि आता तुम्ही पण म्हणालात की इलेक्ट्रो ऑप्टिकल आणि सिंथेटिक अपर्चर रडार सेन्सर हे खूप टेक्निकल शब्द आहेत म्हणजे त्यातले काही काही ऐकलेले असतात, काही काहींचा अर्थ आपल्याला कळत नाही. तर मला आणखी थोडं सोप्या भाषेत सांगा ना की नेमकी काय टेक्नॉलॉजी आहे ही आणि कशासाठी वापरली जाते.
1: आपण आता असं म्हणू शकतो की हा उपग्रह स्पेस मध्ये नेऊन तोडला, ठीक आहे, आणि 4000 किलोग्रॅम म्हणजे तसा तो खूप हेवी याचा वेट आहे. आणि हे असे कम्युनिकेशन सॅटेलाइट जे असतात म्हणजे दूरसंचार आणि टेलिकम्युनिकेशन साठी आपण वापरतो किंवा प्रत्येक उपग्रहाचे ऍप्लिकेशन असतात, तर हा आहे सॅटेलाइट कम्युनिकेशन म्हणजे लॉंग डिस्टन्स टेलिकम्युनिकेशन साठी. आणि आपण म्हणू शकतो की आता 400 किलोमीटर म्हणजे लो अर्थ ऑर्बिट आहे जिथे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन फिरत असतो पृथ्वीच्या भोवती. त्याच्या थोड्या खाली जर आपण हाईटवर म्हणू शकतो तर त्यात ऑलमोस्ट त्या रेंजमध्ये इतक्या लांब आपण उपग्रह सोडतो आणि तो जेव्हा त्याच्या लेन्सने पृथ्वीकडे बघत असतो तर त्यावेळेला निरीक्षण करत असताना त्याला इतक्या हाय रेझोल्युशनचा लेन्स लागतो म्हणजे जसं दुर्बिणीला असतो तसा. तर ऑप्टिक्स वापरलेला आहे इथे म्हणजे लाईट किंवा प्रकाशाचा त्या फिजिक्स ब्रांचचा वापर करून हे केलेला आहे. आणि सिंथेटिक अपर्चर रेडार म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर तो कितीतरी पटीने अशा 100 पटीने वगैरे ऑब्जेक्टला मॅग्निफाय करतो म्हणजे मोठा दाखवतो. आणि त्या अंतरावर म्हणजे ज्या हाईटवर आता उपग्रह तोडलेला आहे तो त्याच्या डेस्टिनेशनला पोहोचल्यानंतर जेव्हा काम करायला लागेल त्याचं कार्य सुरू करेल म्हणजे पृथ्वीकडे लक्ष ठेवून लँडकडे आणि पाण्याकडे बघून आणि सॅटेलाइट कम्युनिकेशनसाठी त्यावेळेला त्याला इतके मोठे अँटेना लागतात जर साधी ऑप्टिक टेक्नॉलॉजी वापरली तर. पण हा सिंथेटिक अपर्चर रेडार म्हणजे ही एक आधुनिक अतिआधुनिक टेक्नॉलॉजी असते. रेडारचा उपयोग केला जातो तर रेडार म्हणजे रेडिओ अँड डिटेक्शन अँड रेंजिंग. तर त्यामुळे ही टेक्नॉलॉजी वापरून तो त्याच्या एका छोट्या अँटेनाचा वापर करून सुद्धा कितीतरी पटीने तो मॅग्निफाय करू शकतो. या प्रकाराला म्हणजे दिस टेक्नॉलॉजी इज कॉल्ड सिंथेटिक अपर्चर रेडार ज्याला एक मेश सारखा बनवतो तो आणि जसा दुर्बिणीचा आपण वापर करतो

0: म्हणजे इथे बसून एका स्टार कडे बघताना आपल्याला जितकी मोठी दुर्बीण तेवढा तो मोठा ऑब्जेक्ट, जितकी लेन्स मोठी किंवा ऑप्टिक्स आधुनिक असेल किंवा टेक्नॉलॉजी तर तितका आपल्याला ऑब्जेक्ट स्पष्ट दिसतो. तसा आपण म्हणू शकतो वापर करून. आणि ही खाजगी कंपनी आहे आणि खर तर हे यंग अँड डायनॅमिक सायंटिस्ट आणि इंजिनियर्स आहेत तिथे, त्यांनी ही डेव्हलप केलेली टेक्नॉलॉजी आहे. आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर इट इज लाईक गॉड्स आय किंवा अवकाशातून तो जमिनीकडे, पृथ्वीकडे आणि भारताकडे लक्ष देईल त्यातल्या त्यात, कारण हा आपला उपग्रह आहे भारतासाठी बनवलेला. पण पाठवायला त्याला स्पेसमध्ये सोडण्यासाठी आपण इस्रोच्या रॉकेटचा वापर न करता स्पेसएक्स कंपनी, अमेरिकन ती प्रायव्हेट कंपनी आहे इलॉन मस्कची, फॅल्कॉन 9 हा ट्राईड अँड टेस्टेड म्हणजे खूप सक्सेसफुल अनेक प्रक्षेपण केलेला असा हा रॉकेट आहे, तर त्याने आज ते लॉन्चिंग केलं.
1: मॅडम, हे काम हे नेमकं कोणत्या स्वरूपाचं असणार आहे आणि भारताला वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये या उपग्रहाच्या कामाचा कसा उपयोग होऊ शकतो?
0: आता आपल्याला माहिती आहे की मिलिटरी पर्पज म्हणजे डिफेन्स किंवा संरक्षण यासाठी एक प्रकारचे सॅटेलाइट असतात आणि एक असतो कमर्शियल ज्याच्यामधून आपण खाजगी किंवा आपले टेलिकम्युनिकेशन, आपलं मोबाईल आणि असा जो टेलिकम्युनिकेशन दूरसंचार असतो तो आपण एक प्रकारचा कमर्शियल ऍप्लिकेशन करू शकतो. आणि सॅटेलाइट म्हणजे उपग्रहांचे वेगवेगळे ऍप्लिकेशन असतात, कृषी किंवा ऍग्रिकल्चर, मग टेलिमेडिसिन किंवा डॉक्टर सर्जरी लॉंग डिस्टन्सला करतील आणि त्याचा म्हणजे ट्रेनिंग कशी त्यांना ज्युनियर डॉक्टर्सना द्यायची असेल तर लांबून हे सगळं आपण लॉंग डिस्टन्स वर करू शकतो. तशी ऑनलाईन शाळा असते, ऑनलाईन एज्युकेशन, मग टेली एज्युकेशन, तसं टेलिमेडिसिन, असे अनेक प्रकारचे उपग्रहांचे ऍप्लिकेशन असतात. तर दिस पर्टिक्युलर वन या मिशन म्हणजे मोहिमेचं ऍप्लिकेशन आहे आपण म्हणू शकतो फॉर जिओ स्पेशियल म्हणजे पृथ्वीचा स्पेस मधून इंटेलिजन्स आणि सर्वेलन्स पृथ्वीवर म्हणजे भारताच्या आजूबाजूचं सगळं जे लँडमार्क आहे आणि आपले नेबरिंग देश आहेत तर याचा सगळ्याचा बॉर्डर्सचा वगैरे मॉनिटरिंग करेल हा उपग्रह आणि सर्वेलन्स म्हणजे कोण आलं गेलं आणि या सगळ्या प्रकारचा अभ्यास, निरीक्षण, ऑब्झर्वेशन हे सगळं तो करून आपल्याला माहिती देणार आहे. गॅलेक्सीचा हा पहिला म्हणजे लँडमार्क आपण म्हणू शकतो उपग्रह आणि दिस इज सेंट बाय स्पेसएक्स फाल्कॉन 9 रॉकेटने हे पाठवलेलं आहे. आणि ऑप्टोकार म्हणजे एक प्रकारची टेक्नॉलॉजी आहे ज्याला ऑप्टिक्स म्हणजे विज्ञानात अनेक ब्रांचेस असतात तर ऑप्टिक्स इज वन म्हणजे प्रकाशाचा किंवा लाईटचा अभ्यास. तर ऑप्टिक्सचा वापर करून सिंथेटिक अपर्चर रेडार टेक्नॉलॉजी वापरून हा इलेक्ट्रो ऑप्टिकल प्रकारचा सिंथेटिक अपर्चर रेडार टेक्नॉलॉजी वापरून बनवलेला हा स्टेट ऑफ दी आर्ट म्हणजे आतापर्यंत इस्रोचे किंवा अनेक इतर जे प्रायव्हेट आपले भारताचे आहेत खाजगी कंपनी स्पेस स्टार्टअप किंवा कंपनीज म्हणू शकतो आपण, तर त्यांनी असं कधीच केलं नव्हतं आणि ही टेक्नॉलॉजी वापरून आता मिशन दृष्टी आणि दृष्टी म्हणजे विजन किंवा व्ह्यू म्हणजे वरती स्पेसमध्ये अवकाशात जाऊन हा उपग्रह आपल्या देशाच्या कडे लक्ष ठेवून राहील.
1: मॅडम, आपण असं म्हणतोय की मिशन शक्ती हा उपग्रह हे भारताच्या अंतराळ प्रवासातलं एक मैलाचा मोठा दगड आहे, तर का आपण असं म्हणतोय आणि काय आहे नेमकं ह्या पावलाचं महत्व काय आहे?
0: आता 2023 पासून न्यू स्पेस पॉलिसी जी झालेली आहे त्यामुळे आता इस्रोने अशी आता एक गाईडलाईन तयार केलेली आहे की इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन जी आपल्या देशाची एजन्सी आहे ती फक्त कशावर फोकस करेल, रॉकेट टेक्नॉलॉजी आणि त्यांचं जे कार्य आहे मेन ऑब्जेक्टिव्ह असं करत राहील. आणि खाजगी ज्या स्पेस स्टार्टअप्स आहेत, स्पेस कंपनी और ऑर्गनायझेशन, दे विल फोकस ऑन मेकिंग अदर सॅटेलाइट म्हणजे इतर वेगवेगळ्या ऍप्लिकेशनचे उपग्रह बनवायला त्यांना संधी दिलेली आहे. म्हणजे एक गोष्ट आता महत्वाची म्हणजे आपल्या देशात टॅलेंट आहे, हुशार यंगस्टर्स आहेत, युवा पिढी आहे, तर जे आपले इंजिनियर्स IITs किंवा इतर इंजिनिअरिंग कॉलेजेस मधून बाहेर पडायचे किंवा शास्त्रज्ञ व्हायचे ते बाहेर जाऊन दुसऱ्या देशांसाठी काम करायचे. पण 2023 मध्ये जेव्हा NSP आली किंवा न्यू स्पेस पॉलिसी आली त्याअंतर्गत आता गाईडलाईन्स बदललेल्या आहेत, इतर अनेक यंगस्टर्सना युवा पिढीला संधी मिळायला लागली आहे आणि म्हणूनच आता दिवसेंदिवस नवीन एक एक ऑर्गनायझेशनचे रजिस्ट्रेशन व्हायला

0: लागलेले आहेत, म्हणजे स्पेस स्टार्टअप. आणि हे कशामुळे, या एनएससीमुळेच हे रिझल्ट दिसायला लागलेले आहेत. कारण आता आपले यंगस्टर्स बाहेरच्या देशात न जाता किंवा ब्रेन ड्रेन न होता आपल्याच देशासाठी काम करायला लागलेले आहेत. जशी की ही ऑर्गनायझेशन आहे गॅलेक्साय, तसेच कायरूट आणि इतर पण आहेत, बँगलोरला खूप आहेत मोठ्या प्रमाणात, हैदराबादला आहेत स्पेस स्टार्टअप, आणि चेन्नई आणि साऊथ इंडिया दक्षिणेकडे खरं तर हे जास्ती आहेत. मी तर म्हणते इवन इतर प्रदेशांमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पण आम्ही एनकरेज करतो. तर युवा पिढीने इथे बसूनच सोल्युशन किंवा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि वेगवेगळ्या प्रकारचे उपग्रह तयार करा बनवा असं आपण आता त्यांना एनकरेज करतो. आपल्या यंग सायंटिस्ट आणि इंजिनियरना आता तिथे पण संधी मिळायला लागली आहे आणि त्यांना अजून ऑर्डर्स मिळतील. मग इतर फॉरेन कंपनीज पण अमेरिकन असू देत का युरोपियन, मग ते आपल्या युवाकडे येतील आणि आता सप्लायर्स म्हणजे सप्लाय करायला लागतील आपले यंगस्टर्स. तर ही अशी संधी आधी मिळत नव्हती. देर वॉज अ गॅप बिटवीन स्पेस अँड कॉमन मॅन, आलं का लक्षात? तर हे आता आपण ही गॅप कमी आहे आणि म्हणूनच खूप नवीन अव्हेन्यू किंवा अपॉर्च्युनिटी संधी तयार झालेले आहेत आणि नवीन दरवाजे उघडलेले आहेत. आणि आपण हे आपले पॉलिसीज पण असे आहेत, वी आर फ्रेंडली विथ मेनी अदर कंट्रीज. त्यामुळे नासाने निसार पण आपला उपग्रह एक मध्यंतरी मागच्या वर्षी पाठवला, म्हणजे दॅट वॉज नासा अँड इस्रो, इस्रो सिंथेटिक अपर्चर रेडा. तर साधारण ही टेक्नॉलॉजी पण नासा इस्रोचा कोलॅबरेटिव्ह प्रोजेक्ट होता, ही मोहीम अशी कोलॅबरेटिव्ह होती. परंतु आता खासगी कंपनीजना पण मल्टी डायमेन्शनल आणि अनेक प्रकारचे आता संधी मिळायला लागली आहे आणि हा एक संकेत आहे आणि दिस इज अ साईन दॅट इंडिया इज डुईंग ग्रेट आणि आपले भारतीय शास्त्रज्ञ आणि इंजिनियर कुठेही कमी नाही आहेत. इनफॅक्ट वी आर अबाव मेनी अदर कंट्रीज. आणि स्पेस फेअरिंग मिशन मध्ये आता आपला तिसरा चौथा नंबर जो आपण आहोत टॉप फाईव्ह मध्ये, आणि म्हणूनच आता आपल्या सायंटिस्ट आणि इंजिनियर्स कडे अनेक प्रकारचे इतर दुसरे देश सुद्धा आणि अनेक प्रकारचे ऑर्डर्स येतील. कारण ही एक निश म्हणजे एक स्पेशलाइज सुपर स्पेशलाइज टेक्नॉलॉजी जर आपण डेव्हलप केली आणि इव्हॉल्व्ह केली किंवा रिसर्च अँड डेव्हलपमेंट आणि विकसित केली, तर मग वी विल बी सेकंड टू नन. म्हणजे डॉक्टर साराभाई म्हणायचे तशी ही अशी आपल्याकडे टेक्नॉलॉजी आणि पॉवर असेल की लोक आपल्याकडे येतील आणि आपण त्यांच्याकडे ऑर्डर मागायला नाही जाणार, आता दे विल कम टू अस. सो अशी आपली आता एक्सपर्टाईज तयार झालेली आहे. मी म्हणे
1: मॅडम खूप खूप थँक्यू,
0: धन्यवाद.
2: श्रोतेहो, मिशन दृष्टी हा उपग्रह भारताच्या अंतराळ क्षेत्राला नवी दृष्टी देईल आणि अंतराळ विज्ञानाच्या विविध क्षेत्रांमध्ये संशोधन आणि नवनिर्मिती करणाऱ्या स्टार्टअप्समुळे या क्षेत्राला गती मिळेल यात शंका नाही. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, मुलाखत लेखन आणि समन्वय अंकिता आपटे, प्रसारण सहाय्य त्रिशरण कांबळे आणि निवेदन रश्मी पाटकर.
3: श्रोतेहो नमस्कार. 103.1 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्राचं प्रसारण. सायंकाळचे 7:30 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम किसान वाणी. शेतकरी बंधू भगिनी नमस्कार. मंडळी, आज आहे मंगळवार. भारतीय सौर दिनांक 15 वैशाख शके 1948, दिनांक 5 मे 2026. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आजचा सुविचार. जलसंधारणात होऊ दंग, गावाचा पालटू रागरंग. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात यानंतर आत्मनिर्भर शेतकरी या मालिकेअंतर्गत आज आपण ऐकणार आहोत भाजीपाला उत्पादन याविषयी. मुक्काम पोस्ट सोनापूर नागठाणे तालुका जिल्हा सातारा येथील आत्मनिर्भर शेतकरी विश्वास बागल यांची श्रेया गोलिवडेकर यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधूंना नमस्कार. किसानवाणी कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत.

शेतकरी बंधूंनो, आपल्या शेतीमालामध्ये एक रोजच्या रोज उत्पन्न देणारं पीक म्हणजे भाजीपाल्याचं उत्पादन, की ज्याच्या योगे आपल्याला वर्षभरासाठी खेळतं भांडवल आपल्या हातामध्ये राहू शकतं. आणि हा भाजीपाला आपल्याला रोजच्या रोज ताजा पैसा मिळवून देत असतो. एक तर कमी कालावधीची ही सगळी पिकं असतात, त्यामुळं उत्पन्न तर चांगलं येतं, शिवाय जमिनीचा पोत जो आहे किंवा जमिनीची गुणवत्ता आहे ती सुद्धा सुधारायला आपल्याला मदत होते. यातल्या जी कडधान्याची पिकं असतात त्याचा हिरवळीचं खत म्हणून सुद्धा आपण त्याचा वापर करू शकतो. म्हणजेच भाजीपालाचं उत्पादन हे प्रत्येक शेतकऱ्यांना करणं अगदी थोडं का होईना पण खूप गरजेचं आहे. हे सगळं

0: तर आहे, म्हणजे त्यांना शेतीचा अनुभव भरपूर आहे. ते जवळजवळ 15-17 वर्षापासून शेती करतायत, आजही ते बैलाची शेती करतात. शेतीमध्ये बदल करत करत त्यांचं उत्पादन पण चांगलं आहे, वेगवेगळ्या प्रकारची पिकं करतायत, त्याच्या जोडीला भाजीपालाचं उत्पादन घेतात. कशा पद्धतीनं त्यांनी हे शेतीचं नियोजन केलंय, कशा पद्धतीनं ते उत्पादन घेतात, हे आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे. सर नमस्कार, कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: नमस्कार.
0: आता तुमचं वय म्हटलं तर तसं 74 आहे, आणि तुमची शेतीचा जो काळ होता सुरुवातीचा तो खूप आधीचा होता, म्हणजे जवळ तुम्ही 17-18 वर्षाचा असल्यापासून तुम्ही शेती करताय. त्यावेळची परिस्थिती शेतीची कशी होती?
1: त्यावेळी भरपूर पावसाळ पडायचा आणि जास्त कालावधीची भुईमुगाची बी पिकं होती, आरगडीची पिकं होती, लोक टोकन पद्धतीने बी काही काही त्या काळात करत होती. ते आता ती प्रथा जास्त पावसाळ्यामुळे ती बदल होत आला, ती पिकं बी गेली आरगडीची भुईमुगाची. आता नवीन वराट्या निघाल्या असल्यामुळे आता लोक 3 महिन्याच्या पिकाकडेच जास्त कल करून आहेत ना.
0: बरोबर. कमी कालावधीची पिकं घेतात, पूर्वी जास्त कालावधीची घ्यायची,
1: 4 महिन्याची होती ना, 120 दिवसाची पिकं होती ना, आता 9 दिवसाची पिकं आलेत ना, असा फरक होत झाला. त्यामुळे लोकांनी आता उत्पादनाचा जास्त लोक लढवर की इकडे उत्पादन वाढते तर मग काय करायचं त्या जास्त कालावधीच्या पिकांना, म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाने शेती करण्याच्या मार्गाला लोक लागलेले आहेत.
0: बरोबर आहे.
1: तर आता अलीकडच्या काळामध्ये काय लोक करतात, मग आता आपल्याला थोड्याशा क्षेत्रात भरपूर उत्पादन मिळालं पाहिजे, यासाठी सेंद्रिय खताचा जर जास्त वापर माझ्या पद्धतीने मी जर सांगतो या पद्धतीने जर केला तर अधिक उत्पादन मिळण्यास अगदी काय हरकत नाही, मिळू शकतं
0: 100%. पण तुम्ही ज्या वेळेला करत होता त्यावेळेला बैलाची शेती करत होता किंवा अजून सुद्धा तुम्ही बैलाची शेती करताय, ही बैलाची शेती करणं किती महत्वाचं होतं त्या काळात आणि आताच्या सुद्धा काळात, काय वाटतं?
1: आता त्या काळात बैलांची गरजच होती की त्या काळात शेतीला दुजोरा देणाऱ्या बैलाशिवाय शेतकरी नव्हताच, कारण ट्रॅक्टरची जी उपलब्धता एवढी नव्हतीच. आता त्यातून असे बदल झाले की अलीकडच्या काळामध्ये ही असली पिकं व्हरायटीची आणि मग ती उरकत नाही बैलांना, पावसाळ जास्त असतो, म्हणून आता अलीकडे जास्त ट्रॅक्टरच्या मेहनतीची लोक शेती करायला लागलेत आणि ट्रॅक्टरच लोक पेरायला लागलेत. परंतु बैलाच्या शेतीतला आणि ट्रॅक्टरच्या शेतीतला असा एक फरक सांगू शकतो की बैलाकडून जी शेती होती तिकडे कोरोना व्यवस्थापन व्यवस्थित त्या शेतीचं करता येत होतं, पण ट्रॅक्टरमुळे आता सर्वसाधारणपणे थोडे थोडेफार शेती पडवूनच राहते कडकडून, तर मग ती शेती तसली करण्याच्या दृष्टीने किंवा बैलाच्या शेतीतला आणि त्यातला फरक असा होतो की जास्त पाऊस जर झाला तर ट्रॅक्टर सारखा अवजार त्या शेतीत जातच नाही, त्यांना गरज बैलांचीच लागते ना, मग पेरणीला लागते, मेहनत करायला गरज त्याची लागते. म्हणजे जास्त अलीकडच्या काळामध्ये पाऊस झाला, आता उदाहरणार्थ गेल्याच वर्षी जास्त पाऊस काळ झाला तर लोकांनी अशा अडचणीत आल्या की ते पेरता येईना, पेरलेलं ते काढता येईना, आणि त्याच्यात मग काय ज्या शेतकऱ्यांच्याकडे बैल होते त्या लोकांनी आपलं जिथे तिथे घातील थोडस त्यात ते बैल घालून पिरून त्यांनी आपली काहीतरी पोटापुरती शेती पण पिकवली.
0: बरोबर. म्हणजे त्या त्या परिस्थितीनुसार हळूहळू शेतीत बदल करणं भाग पडलं आणि हळूहळू शेतीत बदल होत गेले. आता तुम्ही सुरुवातीला पेरणी किंवा टोकण पद्धतीनं केलं, तर मग आता जमिनीच्या मशागतीमध्ये काही बदल झाला का, कशा पद्धतीने?
1: आता अलीकडच्या काळामध्ये लोक ट्रॅक्टरनं नांगरतात, हे आता योग्यच काळाची गरज नांगरलंच पाहिजे. आणि त्याचबरोबर आता अलीकडे लोकांची बैलांची संख्या किंवा शेतकऱ्यांची बैल पाळण्याची क्षमता आता कमी झाली, तर आता लोक सर्वसाधारणपणे आधुनिक पद्धतीने त्या औषधांचा उपयोग करून शेतीमधलं गवत माणसं त्या काळात एकमेकाला सहाय्यक होती, पण आताच्या काळामध्ये एकमेकाला लोक सहाय्यक नसल्यामुळे लोकांना असं अडचणीत येत आहे की शेती करताना हे गवत कसं खुरापायचं, रान कसं उरकल लवकर, कसं घातलेलं लवकर, याच्याकडे लोक बघतात आणि काही माणसं मजूर मिळत नाहीत पूर्वीसारखी. आणि मग तो शेतकरी किंवा शेतकरी मग तो औषध उपचार करून शेतीवर औषधाचा फवारणी करतो आणि ते शेतीतलं गवत मारत असतो, तर त्याचा उलट असा होतोय की त्या शेतकऱ्याला उत्पादन मिळत नाही आणि शेतीचा बी असा पोत असतो तो पोत बी जातो निघून.
0: बरोबर.
1: त्यामुळे उत्पादनाला घट येते आणि पूर्ण शेतकरी आणि असाच ओरडत बसतो की उत्पादन काहीच निघत नाही.
0: हा, पण आता तुम्ही ज्या वेळेला करता त्यावेळेला कशा पद्धतीने?
1: आता आम्ही असं आता जरी बैलांची अशी शेती करत असलो तरी आम्ही फार पूर्वीच्या मशागतीप्रमाणे आम्ही हे जे आपलं हे जे खत आहे ना गुरा जनावरांचं सेंद्रिय खत, त्यात जास्त खताचा वापर केल्यामुळे जमिनीला पोत हा कायमचा राहिला जातो, शेतीला उबदारपणा राहिला जातो आणि उत्पादनात घट काही येऊ शकत नाही. जर वेळोवेळी जर बैलांच्या कडून शेती जर केली तर ते व्यवस्थितपणाचं व्यवस्थित उत्पादन निघालंच जात.
0: बरोबर. मग आता मशागत ज्या वेळेला आता समजा आता खरीप हंगाम आहे तर त्याची मशागत करताना कशा पद्धतीनं करता?
1: आता त्याची मशागत करत असताना असा जसा जसा पावसाळा हटत जातो जसा जसा पावसाचा जोर कमी होतो त्यावेळेला मग शेतकऱ्यांनी मग आपली बैलांची साध्या नांगरीनं किंवा कुरीनं किंवा ना त्यांना रान तयार करून शेणीनं त्या शेतीची मशागत करून शेणीनं त्या शेतीमध्ये उत्पादन काढण्यादेशी आपण पेरणी करत असतो. आता पेरणी करत असताना काही शेतकरी शाळवांच्या पेरणी करत असताना वापे डिंबे असे ठेवल्याशिवाय तर ती पाणी पाजता येत नाही किंवा पाण्याच्या पाळ्यात येत नाही, मग ते तशा पद्धतीने शेती केली तर

0: ही देखील फायदेशीर आहे. त्याच पद्धतीत आता जर समजा तुम्ही जर म्हणला भाजीपाला शेती करायची असेल ना, तर मग त्या पद्धतीने आपली शेतीची नांगरट करून घेणे, भले शेतकऱ्याला त्या जरी समजा जरी त्या बैलांना मोठ्या जरी चार बैलाच्या किंवा आठ बैलाच्या नांगरट नाही, त्याची ट्रॅक्टर नांगरट करून घेणे आणि त्यामध्ये मग पाहिजे तशा पद्धतीने बाबा चारचा बेड किंवा साडेचारचा बेड किंवा पाचचा बेड टाकून घेणे, त्या बेडवर आपल्याला जे काही टोकन करायचे असेल किंवा आपल्याला काय लागण करायचं असेल त्या पद्धतीने अगोदर मशागत करून शिणेन, खत टाकून शिणेन, ही असल्या काही गोष्टी बेडसारख्या टाकून घ्याव्यात.
1: आता जे बेड पद्धती जी आहे ती आता सध्या बरेचसे शेतकरी वापरतात, ती फायद्याची पण आहे, पण त्याच्यासाठी अवजारांचा वापर करतात किंवा ट्रॅक्टरचा वापर करतात. तुम्ही बैलाच्या सहाय्यानेच हे करताय, बेड तयार करताय, कशा पद्धतीने तुम्ही?
0: त्या पद्धतीत असं मोडत असताना एक प्रकारचे आपल्याकडे जे अवजार असते ना, आपल्याकडे म्हणजे जी कोळवाची एक जशी लांबलचक एखाद्या मोठ्या कुरीच्या मागची एक आवत असतं, त्याच आवताला तशाच पद्धतीने एक दोन्ही बाजूला दोन असे एक फण बसवले गेलेले
1: आहेत,
0: लोहाराकडून किंवा मिस्त्रीकडून तयार करून घेतलेत आणि तेच ते हाणलं गेलं ना तरी मग ऑटोमॅटिकली बेड पडले जातात.
1: म्हणजे तुम्ही आधुनिकतेचा आणि पारंपरिक सांगड घालून तुम्ही
0: बेड करायचं तयार यंत्र करून घेतलं आणि त्या पद्धतीने मग साडेचारचा पाहिजे असेल बेड तर तयार होतो, तुम्हाला चारचा हवा असेल तर चारचा बी होतो, पाचचा हवा असेल तर पाच बी असे ते बॉक्स बसवून शेणीनं त्यामध्ये तसे ते बसवलं गेलेले.
1: बरं, मग आता भाजीपाला उत्पादन ज्या वेळेला तुम्ही घ्यायचं ठरवलं त्यावेळेला कशा पद्धतीने विचार होता की तुमच्या आता शाळू आहे किंवा तुमचं सोयाबीन आहे, भात आहे, ही मुख्य पिकं आहेत, पण का घेतलं तुम्ही भाजीपाल्याचं उत्पादन?
0: असं काय बरं का सांगायचं म्हटलं म्हणजे पावसाळ्याला भाजीपाल्याचं उत्पादन येऊ शकतच नाही, कारण जास्त किडी धाड्याचं प्रमाण वाढलं जातं.
1: बरोबर.
0: हा, तर यासाठी तो भाग त्यावेळेला सोडून असतो भाजीपाला घेण्याचा. उदाहरणार्थ मेथीची भाजी असू द्या, कोथमीर असू द्या, तांदळी भाजी असू द्या, अन्य काही भाजी असू द्या, त्या पावसाळ्या येऊ शकतात, त्यात किडधाड जास्त पडते. म्हणून हे उत्पादन घेत असताना नेहमी रब्बीच्या हंगामाला ते घ्याव. मग या दृष्टीनं माझी शेती त्यावेळेला भात शेती होती, एक 12 ते 15 गुंठेचं क्षेत्र होतं, त्यामध्ये भात शेती होती. त्या भात शेतीतलं उत्पादन काढल्यानंतर आता काही करायचं म्हणून लगेच्या लगेच त्या खचरामध्ये तरी काही आवत चालू शकत नाही, कारण ती पाणी भात लागून केल्यामुळे आळल्यामुळे ती चिकाटपणा त्याचा का जात नव्हता, म्हणून ते मग तेव्हाच काही दिवस तापू दिलं, त्याच्यात पाणी सोडलं गेलं, पुन्हा जरा ते रान भडाळे झाल्यानंतर पुन्हा जरा ती मऊ करून शेणे पाणी सोडून शेणे पुन्हा नांगरट केली ट्रॅक्टरकडून आणि पुन्हा त्याच्यात मी एक 4-6 गाड्या शेणखताच्या सोडल्या, शिवाय मी त्या लेंडी खताच्या 2 गाड्या सोडल्या, पुन्हा शिवाय मग एवढं केल्यानंतर मग ती नांगरट झाल्यानंतर पुन्हा मग ती रोटरून घेतलं रान सगळं आणि ती खत मिसळून घेतलं त्या शेतीमध्ये आणि शेतीमध्ये मिसळून घेतलं तरी देखील मी तापायला काही दिवस ती ठेवून दिलं, कारण लगे लगे त्या चिकटपणा ते बिडन मोवाशेपणा त्या रानाला राहणार नाही किंवा राहत नाही
1: आणि पिकाच्या उत्पादनावर परिणाम
0: होईल, म्हणून काय दिवस ते तसंच वाळू दिलं एक महिनाभर आणि त्याच्यानंतर मग म्हटलं आता काय करायचं, मग म्हणजे आता याच्यावर आता बेडच टाकून घेऊया आणि मग ते बेड टाकलं गेलं आणि बेड टाकल्यानंतर पुन्हा मग त्याच्यावरती पायपा वगैरे टाकून शेणी घेतल्या आणि आमच्याकडे एक टोकन पद्धतीचं एक यंत्रणा बी आहे, पण त्याच्याही पेक्षा म्हणलं ते टोकन यंत्रणेनं 6 इंचाव जर पडते तर आपल्याला 6 इंचाव एवढी लागवड जवळ करायची नाही, म्हणून आम्ही एक फोटाफोटाच्या अंतरानं ते एक आपल्या या भागात म्हणजे आपल्या सातारा भागामध्ये एका चांगल्या दुकानात राधिका नावाचं एक भेंडीचं पाकिट असेल किंवा असे पावट्याचं पीक किंवा भेंडीचं पीक किंवा गवारी म्हणा किंवा आपले वांगी लागण म्हणा
1: भाजीपाला
0: लागणार होतो, तर ते तसलं आम्ही खरेदी केलं आणि ती घरी बियाणं नेऊन ठेवलेलं होतं आणि मग जसा वापसा आम्हाला आलेला असं वाटलं की आता म्हणजे काही नाही तर आता नांगरट झाली या रोटानं झाले कोळवाची 1-2 पाळी मारून घेतली आणि पुन्हा बेड सोडून दिले आणि मग बेड सोडल्यानंतर मग त्यामध्ये मग फोटाफोटाच्या अंतराने त्या भेंडीची लागवड केली, त्याच पद्धतीने ते 4-5 गुंठ्याच्या क्षेत्रामध्ये ती लागवड केली आणि 2-3 गुंठ्याच्या रानामध्ये पुन्हा ती पावट्याची बी लागण केली. बरं, त्याच्यामध्ये थोडस भाजीचं मध्ये आंतर पीक म्हणून त्या पाटाने ती भाजी फेकली गेली, कशाची आपल्या त्या 4.5 फुटाच्या मधला जो बेडच्या मधला जो भाग जो असतो त्या बेडच्या भागात त्या अशा सरीच्या ऐवजी त्या पट्ट्यामध्ये आम्ही आपली भाजीची पाल्याची व्यवस्थापन चांगलं केलं, त्या गावली बी 1-2 बाजार सुरूला 1 महिन्याभराच्या 1.5 महिन्याच्या आसपास आणि मग ती भाजी बी काढून घेतली आणि ती वांग्याची लागण अशा पद्धतीने केली, वांगी देखील तशाच बेडच्या पद्धतीने केलेली होती, ती बेडच्या ऐवजी मग पुन्हा तिचं आम्ही असं मधनं नांगरी हाणून ती दुवण्याला हे करून वरणपे करून त्या वरणप्यात ती गाडलं गेलं वांग्याचं पीक आणि त्याला भर घालून शेणीने ती वांग्याच्या पिकाला ही बी टाकून दिलं लागलीच ते ठिबकचे पायपा हा त्याच्यामुळं आता ती वांगी बी जोराला लागली आणि गोवारीचे बेड बी तसेच ठेवले गोवारी मात्र त्या टोकन पद्धतीच्या यंत्राने केली ते पाच सहा जरी

0: मारदार फोटो अंतर ठेवून आणि अशा सगळ्यांच्या मधलं जो भाग होता त्यामध्ये भाज्या टाकल्या गेल्या. मग मेथीची भाजी असेल ना तांदळीची भाजी असेल ना असं काय, तर ते भाजीपाल्याचे एक बाजार आपला त्यावेळेला एक दोन तीन बाजार चांगले गावले गेले.
1: बरोबर.
0: आता ते पीक काढल्यानंतर पुन्हा ही स्थानिकची पिकं राहिली.
1: बरोबर. नेहमीची
0: नेहमीची पिकं. तर आता ही नेहमीची पिकं नंतर पुन्हा सुरू व्हायला लागली. मग 40-45 दिवसांनी,
1: कारण हे सगळे भाजीपाला पिकं ही कमी कालावधीची
0: आणि मग ही पिकं पुन्हा जोमाला लागल्यानंतर त्यांना मग पुन्हा एक खताचा दुसरा एक डोस दिला आम्ही. सुरुवातीला एक 10-20 पोतं एक टाकून दिलेलंच होतं ही खत बिस्कटल्या लागणीच्या वेळेला. आणि पुन्हा एक दुसरा डोस मग ते असे जेव्हा भाज्या बिज्या विरहित करून घेतलं का नाही राहत तेवढा अंतर मशागतीसाठी म्हणून अगोदर खत बिस्कटलं गेलं आणि बारक्या हात कोळपणे ती त्याची ही कोळपण करून घेतली निंदाने. त्याच्यामुळे त्याला ती भर पडली गेली ऑटोमॅटिक लहान पिकाला आणि ती लागली जोमाला. मग 40-45 दिवसानंतर पुन्हा तोडीला पीक आलं चांगलं जोमानं. मग तिथनं बाजार ते सुरू झाले.
1: म्हणजे त्याचं उत्पन्न तुम्हाला चांगलं मिळालं भाजीपाला.
0: भाजीपाल्यात
1: म्हणजे मुख्य पीक जे तुमचं आहे ते आहे, शिवाय त्याच्या जोडीला जे तुम्ही भाजीपाल्याचं
0: अगोदर उत्पादन घेतलं ते आपला खर्च निघून गेला ना. आता आपला त्या भाजीपाल्यात बाकीच्या ज्या लागवडीचा जो खर्च होता ना तो सगळा बरासाच खर्च त्या निमारदा ओढला ना भाजीनं आपल्या आणि पुन्हा स्थानिकची पीक राहिली ना आपल्या विक्री.
1: बरोबर. म्हणजे सुरुवातीलाच तुम्ही भात काढल्यानंतर हा एक वेगळा प्रयोग केला आणि तो तुमचा यशस्वी झाला. मग तुम्ही तसंच दरवर्षी करत गेला.
0: हा तर ही कसं आहे म्हणजे आता ह्या वर्षी ह्या भात शेतीमध्ये घेतलं तो प्रकल्प. त्याच्या गेल्या वर्षी मी एका चांगल्या सोयाबीनच्याच रानामध्ये तो प्रकल्प घेतला होता. गव्हाचं पीक घेतलं आणि गव्हाच्या पिकावर तो प्रकल्प केला म्हणजे नांगरून पुन्हा कट टाकून आणि अशा पद्धतीने आणि ती एक प्रकारची आम्हाला ती झलक लागून गेली का 2-3 वर्ष लगभग या पिकाची. ह्या दिवसात त्याला ती मागणी बाजारपेठेत बी चांगली असायची.
1: बरोबर.
0: म्हणून म्हटलं आपलं हे पीक बरं आहे म्हणलं स्थानिक 5-7 गुंठे रान लावलं तर आपला पुष्कळ आपला रोजचा बाजार चालू भागू लागतोय. म्हणून ती आम्हाला ती एक प्रकारची एक ध्यासच लागला की ती कुठल्या दिवशी किंवा कुठल्या टायमाला या हंगाम पकडा जाते. जसा गहू निघायचा असा एक वेळ येते ना पौष महिन्यामध्ये. मग अशा वेळेला ती आपण तिची लागवड घालायला तयारी होता लागायचं. मग अशा पद्धतीने आतापर्यंत आता म्हणजे असे 2-3 प्लॉट आमचे ते भेंडीचे होऊन गेले. पावसाळी लावली म्हणून पावसाळ्याची ओटन ना चांगली भेंडी म्हणून उन्हाळ्याला ती चांगली उठली जाते. हवामान सकस त्याला लागतंय का आणि त्याच्यामुळे ती उत्पादनाला चांगलंच उत्पादन देऊन जाते.
1: बरोबर. आणि हे सगळं उत्पादन चांगलं येण्यासाठी जमीन सुद्धा चांगली असली पाहिजे. म्हणजे तुम्ही जे मागच्या वेळेला भाताचा आधी घेतलं तर त्याचा उपयोग झाला पुढच्या पिकाची गुणवत्ता चांगली येण्यासाठी. त्याचप्रमाणे गव्हानंतर जे तुम्ही पीक घेतलं त्याच्यासाठी सुद्धा गदन वाढलं साठी मदत झाली. शिवाय तुमच्याकडे पशुपालन पण तुम्ही करता तर त्याच्या शेणखताचा वापर कशा पद्धतीने करता की ज्याच्यामुळे उत्पादनाची गुणवत्ता कायम राखली.
0: तर त्याचा असा आहे बरं का, आता शेतीला जर पाहिजे असेल का नाही तर शेणखत हे असणं काळाचीच गरज आहे.
1: खरंच आहे.
0: जसं एखाद्या मातेला जसं स्वतःच्या मुलाला एखाद्या गायला एखाद्या वासरला आईचं जे दूध म्हटलं जातं ना तसं शीतेला ती ही जे शेणखत आहे ना हे पूरक ठरलं जातं. त्याच्याशिवाय त्याची बलवान शक्ती वाढतच.
1: किती आहे जनावर तुमच्याकडे?
0: बैले 2 आहेत, 2 खोंडे आहेत, 4 जनावर ती आहेत, गायी 2 आहेत खिल्लारी जातीच्या चांगल्या.
1: बर बर.
0: त्याला एक कालवड आहे आणि 2 म्हशी आहेत चांगल्या जातीमध्ये.
1: बर.
0: एक शेळी बी आहे.
1: बर बर.
0: बरं इतकं सगळं हँडल करतो मी म्हणजे.
1: होय होय.
0: कसं काय म्हणजे असं वाटतं मला यायचं म्हणलं तरी देखील मुश्किल होऊन जात.
1: खरंय खरंय. बरोबर आहे. सगळ्याची देखभाल करणं पण तितकंच महत्वाचं आहे कारण शेतीला त्याचा इतका चांगला पद्धतीनं उपयोग होतो. मग आता हे शेणखताचं कशा पद्धतीने नियोजन करता की सगळ्या शेतीमध्ये हे शेणखत पुरतं का तुम्हाला काही आणखीन खतांचा वापर
0: करायचा? काय करतो माहितीये का, एक वर्षी निम्या क्षेत्राला शेण टाकायचं.
1: बरोबर.
0: आणि एक वर्षी निम्या क्षेत्राला शेण टाकायचं.
1: हा हा.
0: लक्षात घ्या मग निम्या शेतीला टाकलं की पुढच्या वर्षी शेती, आता या वर्षी जरी टाकलं तर पुढच्या वर्षी शेती ती कड मारू शकते ना. मग
1: बरोबर.
0: आणि ती कड मारलेली शेती आहे ना तर त्या कड मारल्या शेतीत पुढच्या वर्षी टाकायचं निम खत. मग
1: बरं तिथं वेगळ्या पिकांचं नियोजन करायचं.
0: मग आपलं हायब्रिड असो ना भुईमुग असो ना आपलं सोयाबीन असो ना घेवडा असो तर त्याच्या ते उपयोगाला पडतच ना पुरं.
1: बरोबर.
0: जशी पद्धत उन्हाळा झाल्यानंतर आपली पिकं निघाली बाबा शाळवायची की नागरिक करून घेणे.
1: बरोबर.
0: नागरिक केल्यानंतर आपण खताची मात्रा त्या शेतीमध्ये टाकून देणे. उन्हाळ्याच्या बैलपाळीने ते सगळं रुजवून मुजवून टाकणे, सडकाशी वेचून घेणे, पूर्ववर्त आपल्या जून महिन्याला आपण तयार असणं आपल्या पेरणीला, अशा पद्धतीत आपल्या शेतीचा व्यवसाय चाललेलाच असतो. आणि त्याबरोबर जे हे जे पीक आता घेतलं थोडंसं आहे ना ते जून महिन्यापर्यंत टिकलं जाते ना आपलं जीवन अखेरपर्यंत किंवा जीवन. मग त्याच्यात आपण पुन्हा जरी भात उशिरा जरी लागण केली तरी पीक खपू शकते ना. मग म्हणजे दोन्ही दृष्टिकोनातून याचा फायदा मोठा होऊन जातोय. त्यामुळे नगीच पीक बी भाताचं मला 15 क्विंटल मला वाटतं 15 पोती झाली असतील भाताची.

0: काय ते पहिलं पीक घेतलं आणि त्याच्यानंतर हे पीक घेतलं, आता त्याच्यामुळे प्रश्नच मिटला ना आपल्याला सालाचा,
1: आणि जमीन मोकळी राहिली नाही, त्याच्यामध्ये उत्पन्न सारखं मिळतच आहे.
0: बरं आता खत टाकलंय का नाही, म्हणजे आता शेतीला जे वांग्यांना किंवा आपल्या पावट्यांना किंवा गव्हाना ते खताचा उपयोग दुसऱ्या उत्पादनाला होऊ शकतो ना मग,
1: बरोबर
0: पावसाळ्याच्या भाताला किंवा,
1: बरोबर त्यामुळे जमिनीची गुणवत्ता सातत्याने वाढत राहते.
0: मग आता तुम्ही किती बी जरी अशा फवारण्या युरिया किंवा अनेक खतं जरी वापरली तर ती गुणवत्ता ह्या सेंद्रिय खतासारखी नाही येत ना,
1: बरोबर आहे.
0: किती वापरले तरी तुम्ही जर इकडे माझी शेती जर पाहिली एका बाजूनं सेंद्रिय खताची शेती बघा आणि रासायनिक खताची शेती बघा तर आपलं उत्पादन टपलं असतंय ना,
1: बरोबर
0: असं नाही. 12-13 गुंठे क्षेत्र होते गव्हाचं आमचं, तर त्याच्यामध्ये मला 12-13 गुंठ्यात मला एक 7 पुती गव्हाची झाली.
1: बघा उत्पादन वाढलं म्हणजे हे तुम्हाला पण हळूहळूच लक्षात आलं का सुरुवातीपासून?
0: काय केलं माहितीये का, मग ते टोकन पद्धतीने गव्हाची केली मी पद्धत.
1: बरं,
0: तर कोणी कोणी म्हणत होतं की तुम्ही पेरून घ्या, नाही म्हणलं मला पेरायचं, मी सरी घालून टोकून घेणार आहे.
1: बरं,
0: आणि ती सरी घालून टोकल्यामुळे या उत्पादनात एवढा मोठा जबरदस्त फायदा होऊन बसला.
1: बरं, मग आता तुम्ही तशा पद्धतीने,
0: मग आता ती टोकन पद्धत किंवा ही आधुनिक पद्धत ते पिकांना एक हवा खेळती झाली का नाही, म्हणजे बोकळायला किंवा त्याला
1: किंवा त्यातलं अंतर
0: वाढलं का ना, तर हवा खेळण्यास बरं झाल्यानंतर मग पिकाची गुणवत्ता बी वाढते, पिकाचा दर्जा वाढतो,
1: बरोबर,
0: आणि पिकाचं उत्पादन देखील
1: वाढतं.
0: म्हणजे अशा काही गोष्टी आहेत त्या बारकाईने जर पाहिलं तर ते 100% खरोखर यशस्वी होतातच.
1: बरोबर आहे. आणि आता तुम्ही हे शेणखताचा वापर करताय त्यामुळे रासायनिक खतांचे जे जास्त खर्च होतो तो कमी होतो, तुम्ही जास्तीत जास्त
0: थोडं वापरायचं, जास्त वापरायचं आपण थोडस, म्हणजे कसं आहे एक त्या पिकाला थोडसे जरी उशी दिले झाले ना, समजा एखादं पीक आपलं असं फलोर येत येते किंवा पोटरेत येते अशा अवस्थेला ते तसं
1: व्हायचं, एखादा
0: दुधुरा दिला का नाही, म्हणजे ते भक्कमपणाने ते
1: उत्पादन चांगलं
0: बदल,
1: म्हणजे पूर्णपणे रासायनिक करण्यापेक्षा थोडीशी जोड देऊन आपलं उत्पादन हे चांगलं घेणं
0: महत्वाचं आहे.
1: बरोबर. आणि सेंद्रिय असल्यामुळे त्याची गुणवत्ता तर चांगल्या पद्धतीने वाढतीच आहे,
0: वाढते वाढते,
1: आणि हा खर्च आपला बराचसा कमी होतो शेणखताचा वापर जास्तीत जास्त केल्यामुळे. आता तुमचा जो भाग आहे तिथं थोडस पाण्याचं कमी
0: कमी पडतायत,
1: मग हे पाण्याचं नियोजन कशा पद्धतीने केलं?
0: आता हे पाणी आम्हाला विहीर बागायतीकडूनच थोडं विहिरीतूनच पाणी आमच्या त्या भागाला व्हायला थोडंसं बऱ्यापैकी असल्यामुळे
1: स्वतःची
0: विहीर, तर ह्याच्यातूनच आपलं एवढ्या क्षेत्राला आपलं एवढंसं थोडंसं पुरतं तर तेवढंच आपलं हे करणं बरं आहे. आता तिथं आपण ऊसाचं पीक लावणं किंवा अन्य काही दुसरं काही करीत बसणं त्यापेक्षा मी भात शेती करणं आणि हे रब्बीचं पीक करणं हे आपल्याला योग्यच पडते, परवडेबल आहे ना, नाही अशा दृष्टीने आपलं माझा मन तिकडे वळलं गेलं. मग
1: बरं, मग पाटपाणी का ठिबक सिंचन आहे तुमचं?
0: माझं पाणी ठिबक सिंचन,
1: कारण पाणी त्यामुळे वाचवणं आहे.
0: ठिबक केलेलं आहे, सगळं ठिबक केलेलं आहे की आपलं बटन दाबणे आणि आपल्या वावरातून पाहणे कुठं काय कमी पडतंय किंवा कुठं काय जास्त होतं एवढं, त्याच्यापेक्षा दुसरं काही नाही.
1: पूर्वी कशा पद्धतीने?
0: पूर्वी होतं, आता पूर्वी एवढी कल्पना बी नव्हती की आता
1: पाटपाणी करायचं,
0: पाटपाणी हो पाटपाणी,
1: मग पाणी कमी पडत असेल तुम्हाला,
0: मग ते त्यामुळे काय व्हायचं माहितीये का, पाटपाण्यानं मग पाणी किती बी जर पाहिजे मग ओरडाओरड व्हायचे ना सगळ्यांचं, जर पाटपाणी असेल तर मग काय आपण कमी क्षेत्रातलं भरपूर उत्पन्न काढतो याचा तर ते पाणी आपलं नेमकं पिकाच्याच ह्याला जाते ना, आणि पाटपाण्याची मुबलक कुंडी बी बोकाळलं जाते ना,
1: बरोबर
0: त्याचा काय उपयोग होत नाही, गवत जास्त उगवलं जाते ना, मग ते खर्चाची बाब वाढते ना, मग माणसं लावायची काढायचं त्याच्यापेक्षा हे भरपूर वाढते ना ठिबकचं, त्याच्यामुळे मधनं ठिबक टाकलं का नाही तर फोटाफोटाच्या अंतराच्या 6-6 इंचाच्या अंतरात पाणी ते मुळांना पोचलं जातं,
1: म्हणजे ठिबक सिंचनमुळे पाण्याची बचत होती आणि पुरेसं
0: पाणी मिळते. मग किती बी 2-3 दिवसांनी जरी पाणी सोडलं ना तर ती तजेलमध्येच राहते ना पिकणं.
1: आणि आता तुम्ही पिकांची फेरपालट करताय, ह्याचा फायदा कशा पद्धतीनं होतो?
0: आता एक असा फायदा होतो की आपण जर पाणी जर असं अशा पद्धतीनं पाजलं किंवा अशाच पद्धतीनं शेती जर केली का नाही तर एकमेकावर कसा आपण अवलंबून असतो, तसं आपलं भांडवल केलेलं असतं त्याच पद्धतीत आपल्या थोड्याशा भाजीपाल्यातून देखील आपलं उत्पादनाचं थोडंसं भांडवल पैसे मिळू जातात
1: पिकांची फेरपालट केल्यामुळे,
0: आणि मग त्या भाजीपाल्यातनं पैसे मिळाल्यानंतर ते आपला खर्च त्याच्यात निघून गेल्यामुळे आपलं जे स्थानिकची पिकं आहेत ना, चार समजा पावटा असेल, भेंडी असेल, गवारी असेल, वांगी असतील, तर हे मग आता ही विक्री चालू झाल्यानंतर ती सर्किट काही बंद राहू शकत नाही ना, मग सातत्यानं आपला बाजारपेठेत माल चालू
1: राहतो, म्हणजे वर्षभरासाठी हातात भांडवल कायम राहतं का? तर तुम्ही पिकांची फेरपालट करताय, एकाचा कालावधी संपला की दुसरा कमी कालावधी
0: पाहिजे ना,
1: आता ज्या वेळेला विक्री करता त्यावेळेला बाजारपेठेचा अभ्यास करणं किती महत्वाचं आहे, किंवा ज्या वेळेला आपण भाजीपाला लागवड करतो त्यावेळेला पिकांची निवड करताना या बाजारपेठेचा अभ्यास करणं किंवा बाजारपेठेत मागणी कशाची आहे हे करणं किती महत्वाचं आहे, कशा पद्धतीनं शेतकऱ्यानं त्याचं नियोजन केलं पाहिजे?
0: आता जर आपला माल जर आपण जागेवर द्यायचा म्हटलं तरी व्यापारी लोक नेऊ शकतात, बरं का, दुसरी बोर्ड एक्सपोर्ट करायचं असलं तरी माणूस

0: करू शकतो. बाजारपेठेत आणून देखील जरी तुम्ही दलालाला देऊ शकला तरी ते घेऊ शकतात. तर त्याही पेक्षा जर शेतकऱ्यांनं आपल्याकडे जरी 5-50 किलो जरी माल असेल ना, तर स्वतःहून बाजारात विकणं किती फायदेशीर आहे हे आज मी सांगू शकतो. की सर्वसाधारण जर बाजारपेठेत जर 2-3 हजार रुपयाचा माल विकायचा झाला तर तुम्हाला निम्म्या पैशात जर 1500 रुपये किंवा 1000-2000 रुपये जर मालाची विकायची विक्री करायची असेल तर पैसे काही होत नाहीत, जुळत नाहीत पैशामध्ये. तुम्ही विकत बसला तर एखादा दिवस एखादा टाइम 4 तास 2 तास जर मोडले तर तुमचे पैसे सगळे कव्हर होऊन जातात. आणि त्याच्या अशा पद्धतीने जर विक्री केली तर नक्की शेतकरी फायदेशीर ठरतो.
1: म्हणजे थोडक्यात व्यापाऱ्यांना देण्यापेक्षा थेट
0: फायदेशीर ठरते. बरं, 5-50 किलो माल विकायला हरकत बी शेतकऱ्याला वाटत नाही ना. चार प्रकारची चार वाहन असली तर फटाफटा ते विकले जातात ना. 10-15 किलो विकायला काही हरकत वाटत नाही ना. बरं, एका वाहनासाठी शेतकरी एखादी ग्राहक जर घेत असला तर त्याला दुसरा वाहन बी फायदेशीर ठरतो ना.
1: बरोबर,
0: ही बी भाजी घेतली तर आपल्या फायदेशीर घ्या की मग.
1: असं होतं, असं होतं. आता तुम्ही पूर्वी जे बियाणं पेरत होता आणि आता बियाणं पेरताय, याच्यामध्ये बियाणे निवडीत किंवा वाणाच्या फरकामध्ये काही बदल झालाय का, किंवा वाणामध्ये काही बदल झालाय का, तुम्ही काही बदल केलाय का पूर्वीच्या बियाणांच्या मध्ये ना आताच्या बियाण्यांच्या?
0: हा ना, झाला ना, बराचसा बदल झाला.
1: पूर्वी कशा पद्धतीची पेरत होता तुम्ही बियाणे?
0: पूर्वी म्हणजे स्थानिकची जी बियाणं होती आपली,
1: आपले स्वतःचे
0: स्वतःची म्हणजे घरची पारंपरिक, जशी उलगा असो, मटकी असो, उडीद असो, भुईमुग असो, ना आरगड असो किंवा काय, तर ते 1972 पासून जसं जे हायब्रिडचं पीक जे आपल्या महाराष्ट्रामध्ये शिरलं गेलं ते त्यापासून हायब्रिड वाण जे असं सगळे जे विकसित होत गेले का नाही. मग तुमचं भेंडीचा असो, तुमचं मिरचीचा असो, वांग्याचा असो, ना कसल्या बी जाती ज्या व्हरायटी ज्या निघाल्या आहेत ह्या आता आधुनिक पद्धतीने सगळीकडे जगजाहीर झाल्यामुळे लोक तेच घेतात ना बाजारपेठेतून. तर त्यामुळे आता मग सध्या विकसित होण्याला गव्हाच्या व्हरायट्या वाढल्या गेल्या आहेत, हरभऱ्याच्या व्हरायट्या वाढल्या गेल्या आहेत. मग आता त्या पद्धतीने आपण बी घेतलं पाहिजे ना काय,
1: फायदा होतोय का?
0: आणि होतो ना, मग उत्पादन देतच ना, 100% गॅरंटेड देतच ना. आपण या पद्धतीत आपल्या पद्धतीनं जर शेती केली ना तर त्या पद्धतीत या फायद्याच्या व्हरायटी असतात ना. भुईमुग, चवळी हे असले बी व्हरायटी उत्पादन देऊन जाते.
1: म्हणजे चांगलं उत्पादन घेण्यासाठी सुधारित वाणांचा
0: गरज आहे,
1: खूप महत्व
0: घ्यावं, तितकंच घ्यावं शेतकऱ्यांनी.
1: त्याचबरोबर आता ज्या आधुनिक पद्धतीने ज्या वेळेला आपण शेती करतो त्यावेळेला बरचसं तंत्रज्ञान जे आहे जर शेतीमध्ये वापरलं तर शेती अधिक फायद्याची ठरू शकते. आता त्यामध्ये बीज प्रक्रिया वगैरे तुम्ही करता का? कारण पूर्वी बीज प्रक्रिया तसे इतकं
0: नव्हतं,
1: किंवा पारंपरिक पद्धतीने कसं होतं की नवरात्र ज्या वेळेला पेरायचे बी त्याच्यावरनं कळायची ती उगवण क्षमता. पण आता स्पेशली त्याच्यासाठी करून आपल्याला पुढचं उत्पादन किती प्रमाणात येईल हे कळतं.
0: नाही, आपलं तरी बियाणं असलं समजा आपल्या स्थानिकचं पहिलं
1: म्हणजे घरातलं,
0: तर त्या बियाण्याला देखील आपण त्याच्यावर बीज प्रक्रिया करणं ही काळाची गरज आहे. त्याबरोबर आपल्या जर वाहन हवा असेल ना, हे जातीवंत आपला फार पूर्वीचा वाहन आहे, मग भुईमुगाचा असो निदान भलं काय उडदाचा असो, तर तशी बीज प्रक्रिया करणं काळाची गरज आहे.
1: कशी करता?
0: मग त्या बीज प्रक्रियेसाठी ते एक औषध असतं बाजारामध्ये मिळालं जातं, मग ते औषध आणायचं आणि ती त्या बियाण्याला लावायचं पाण्यामधनं काढून आणि ती वाळत घालायचं आणि ती वाळल्यानंतर ती बीज क्रिया केलेलं बी आपल्या पेरला शेतीत नेणं.
1: उत्पन्न त्याच्यामुळे फरक जाणवतो का तुम्हाला?
0: मग आता तुम्हाला सांगतो ना, काही वर्षापूर्वीची अशी गोष्ट होती बरं का, शाळवाचे पीक पेरत असताना बऱ्याचशा शेतकऱ्यांचे किंवा माझं देखील असंच फसलं गणित की काहीसारखं पीक कसं काय उत्पादनात येते जास्त. म्हणजे माझं लक्ष बारकाईने घातल्यानंतर पण मी एखाद्या शेतकरीचा ह्यांना विचारलं
1: अधिकाऱ्यांना,
0: तर ते म्हणले त्याला तुम्ही गंधक सारखं हे पोसा,
1: बीज
0: प्रक्रिया करा, मग तुमच्यात 100% होणार नाही काय. मग मी तशा पद्धतीने ते गंधकाचं चालू केलं 4-5 वर्षापासून. ते आता आज माझ्या शेतीमध्ये तसलं पीक काढण्याचं येऊ बी शकत नाही, येणारही नाही अशी गॅरंटी मला लागली गेली. त्यामुळे आता बीज प्रक्रिया करणे ही काळाची गरज आहे.
1: बरोबर. आणि उगवण क्षमता वगैरे तपासतो
0: ना, मग ते आपले ते दाणे घ्यायचे बरं का, ते तसे बीज प्रक्रिया न करता बी देखील जरी आपण टाकले गेले ना आपल्या तुळशीमध्ये किंवा आपल्या घरामध्ये कुठे एखाद्या कागदाच्या एखाद्या ह्याच्यामध्ये माती टाकून देखील, तर त्याच्यावर कळू जाताना किती टक्के जी उगवण शक्ती होती.
1: बरोबर. मग ह्या पद्धती पूर्वी उपलब्ध नव्हत्या किंवा पूर्व माहिती नव्हत्या, पण आता हे शास्त्रीय दृष्टिकोनातून जर आपण केलं तर शेती जास्त फायदेशीर होऊ शकते. अशा पद्धतीनं बियाण्यांची बचत होऊ शकते ना.
0: आणि मग मापिक बियाणं पडलं जातं आणि ठराविक क्षेत्राला ठराविकच बियाणं पेरावं, शेतकऱ्याच्या लगेच लक्षात येऊ शकतं. आणि जास्त झालं तर त्याचा काय गोंधळ होतो, ते उत्पादनावर परिणाम, नुसतीच वैरण वाढलेली असेल आणि त्याला ते उत्पादन ते काढताना आणि खोडताना किंवा काय करताना त्याला बी वेळ जास्त जातो, जास्त मजुरी वाढते. तर याच्यापेक्षा अशा कमी क्षेत्रात किंवा कमी धान्य टोकण्यानं काय आपला फायदा होतो.
1: बरोबर.
0: तिथे शेतकऱ्याला नक्कीच कळतं
1: आणि उत्पादन खर्च कमी होतो ना शेतकऱ्याचा, त्यामुळे
0: हो ना
1: उत्पन्न वाढतं,
0: उत्पन्न वाढतं
1: चांगल्या पद्धतीने येतं.

0: आता याच्यामध्ये भाजीपाला ज्या वेळेला तुम्ही करताय त्यावेळेला कीड रोगांचं पण प्रमाण हे जास्त असतं भाजीपाल्याच्या पिकांच्यावर, मग त्याच्यासाठी काय काय नियोजन करताय, काय काय फवारण्या करताय?
1: त्याच्यासाठी मग ते असंय बरं का, उगवण शक्ती झाल्यानंतर आपल्या खतं असतात ना, खताच्या बिया अगोदर आपण टाकून घेतलेलं असतं आणि बियाणाचं उगवून आलेलं असतं, अशा वेळेला एक फवारणी कीटकनाशकाची म्हणून मारलीच जाते. मग भला इंडोसल्फान असो, रोगर असो किंवा अशा काही प्रकारची मारली झाल्यानंतर हवामान जसं बदलल ना तशा पद्धतीनुसार आपण देखील बदललो पाहिजे. आज आता जर वातावरण जर आभाळ ढगाळ दिसलं तर तिथं मग आपल्या पिकांना काहीतरी नुकसानीच्या मार्गाला लागणार
0: किंवा
1: नियोजन राहायचं, मग अशा तयारीने ते शेतकऱ्यांना सावध राहायचं असतं. असं वातावरण बदल झाला की आपली पंपिंग फिरलीच पाहिजे, मग जोपर्यंत फुलावर येत नाही तोपर्यंत त्याला तिचे निगेनं सांभाळायचं, मग फुला आल्यानंतर एवढं काही काही होऊ शकत नाही. मग अशा पद्धतीने त्या फवारणीच्या 2 ते 3 फवारण्या मारावेच लागतात. वातावरण जर असं जर उष्णतेचं आभाळाचं दगदगीचं झालं ना तर मग ते किडीच्या रोगाचं मान वाढलंच जातं ना.
0: बरोबर,
1: अशा वेळेला फवारणीची काळाची गरज आहे. बरं, असं पीक जोमाला लागतंय ना तर त्याला निंदणीची फार गरजच आहे, भांगलच पाहिजे ना, असे शेतकऱ्यांना जाणूनच घेतलं पाहिजे ना,
0: ते आडाखे एक ठरवून घेतलेले पाहिजे आणि त्याप्रमाणे
1: आपण कामं केली पाहिजे.
0: बरोबर आहे, म्हणजेच ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन शेती जर केली तर आपल्याला वर्षभर शेतीतला पैसा हा ताजा पैसा मिळू शकतो, नगदी मिळू शकतो, खेळतं भांडवल आपल्याला मिळू शकतो
1: आणि पूर्वत आणखी शेती पेरण्यास पुन्हा मोकळी.
0: बरोबर, की आपल्याकडे बियाण्यांचं पण साठा तेवढा राहू शकतो आणि पिकांची फेरपालट पण तुम्ही करताय, ते पण करणं खूप महत्वाचं आहे की ज्यायोगे आपल्या जमिनीची गुणवत्ता सुद्धा पिकाच्या उत्पादनाच्या गुणवत्तेबरोबरच सुधारली जाते, वाढली जाते. तर आज तुम्ही इथं आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना तुमची शेती कशा पद्धतीची आहे, भाजीपाला उत्पादन तुम्ही त्या शेतीमध्ये कसं घेताय याच्याबद्दलची माहिती दिली, त्याबद्दल सातारा आकाशवाणीतर्फे आणि समस्त शेतकरी बंधू भगिनींच्यातर्फे आपले खूप खूप आभार, धन्यवाद.
1: धन्यवाद
2: मंडळी. कार्यक्रमात आताच आपण ऐकलीत मुक्काम पोस्ट सोनापूर नागठाणे तालुका जिल्हा सातारा येथील आत्मनिर्भर शेतकरी विश्वास बागल यांची भाजीपाला उत्पादन याविषयी श्रेया गोलिवडेकर यांनी घेतलेली मुलाखत.
3: बरायतर मंडळी, याबरोबरच आजचा किसानवाणी कार्यक्रम आता इथं संपूया. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात संध्याकाळी 7:30 वाजता. तोपर्यंत नमस्कार. किसानवाणी हा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आताच आपण ऐकला. यानंतर विविध भारतीच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.